सुप्रभात श्रोते हो, 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणी रत्नागिरीचं हे मध्यम लहरी केंद्र आहे. त्याचप्रमाणे 101.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी रत्नागिरीची ही FM वाहिनी आहे. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 8 भाद्रपद शके 1948 अर्थात 30 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:59 होत आहेत. आजच्या प्रातकालीन सभेत मी दीप्ती मुसळे आपलं स्वागत करते. आजच्या प्रातकालीन सभेला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सुविचार आत्ताच आपण ऐकलात, आता प्रसारित करत आहोत मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया ललिता गोडबोले यांच्या स्वरातलं मधुराष्टकम.

कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली रवींद्र भट यांची भूपाळी. गातायत आशा भोसले.

कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेली जनार्दन महाराज यांची भक्तिरचना, संगीतबद्ध केली कमलाकर भागवत यांनी.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आणि गातायत पंडित भीमसेन जोशी.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं अण्णा जोशी यांचं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेली संत निळोबा राय महाराज यांची भक्तिरचना. गातात स्वप्नील गोरे.

कार्यक्रमात आता ऐकूया कुमुद भागवत आणि सहकार्यांनी गायलेली राम मोरे यांची रचना. संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं पंडित भरत व्यासा यांचं हिंदी भजन. संगीतबद्ध केलंय बाबू सिंग यांनी.

0: समूह स्वरातल्या या देशभक्तीपर रचनेसोबतच श्रोते हो मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
2: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
1: संपर्क क्रमांक 70 20 83 07 89.
0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करतोय कृषीवाणी हा दैनंदिन सूचना पत्रांचा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया शेवग्याच्या शास्त्रीय पद्धतीने करायच्या छाटणीविषयीची माहिती. वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
3: मंडळी, वर्षभर नियमित उत्पन्न मिळवून देणाऱ्या झाडांमध्ये शेवगा हे एक अतिशय महत्त्वाचं झाड आहे. हे झाड झपाट्यानं वाढतं, त्यामुळे त्याला योग्य वेळी योग्य तो आकार देणं हे आवश्यक असतं. शेवग्यामध्ये जर योग्य प्रकारे छाटणी केली तर नवीन फुटवे जास्त येतात, फुलधारणा आणि शेंगांची संख्यासुद्धा वाढते आणि झाडांची उंची नियंत्रित राहते. एकूण उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये वाढ होते. म्हणूनच शेवगा पिकामध्ये नियमित आणि शास्त्रीय पद्धतीनं छाटणी करणं हे आवश्यक आहे. या छाटणीचे काही प्रकार आहेत. यामध्ये प्रारंभिक छाटणीला आकार छाटणी असं म्हणतात. लागवडीनंतर रोप 60 ते 75 सेंटीमीटर उंच झाल्यावर हा शेंडा खुडल्यानंतर त्याखालच्या बाजूला अनेक फुटवे येतात. अशा फुटव्यांपैकी जोमदार वाढीचे 4 ते 6 फुटवे 4 दिशेला वाढवून इतर फुटवे काढून टाकावेत. त्यामुळे मजबूत 4 ते 6 बाजूच्या फांद्या फुटतात. बाजूच्या जोमदार वाढीच्या फांद्यांना मुबलक फुलधारणा होण्यासाठी या फांद्या 2.5 फुटीच्या वाढीनंतर नखाने खुडाव्यात. या फांद्यांवर पुढे भरपूर फुलं येतात आणि शेंगा येतात. यानंतरची छाटणी पद्धत म्हणजे वाढ नियंत्रित करणारी छाटणी. हा छाटणीचा दुसरा टप्पा आहे. झाडाची उंची 2 ते 2.5 मीटरपेक्षा जास्त असेल तर उंच फांद्या कमी कराव्यात. या फांद्यांची कापणी करताना झाडाच्या मध्यभागाची फांदी 2.5 मीटरवर कापावी, त्यामुळे मधला भाग खुला होऊन सूर्यप्रकाश आतल्या भागात येतो. झाडाची उंची नियंत्रित राहते, त्यामुळे फवारणी आणि काढणी करताना उपयुक्त ठरतं. मंडळी, उत्पादनानंतरची छाटणी यालाच फळ छाटणी असं सुद्धा म्हणतात. शेंगांचा हंगाम संपला की उत्पादन दिलेल्या फांद्या 50 ते 100 सेंटीमीटरपर्यंत मागे कापाव्यात. त्यामुळं अशा मागील हंगामातील उत्पादन क्षम फांद्यांना उपफुटवे फुटतात. यांना फुलधारणा होऊन शेंगा तयार होतात. यामुळे पुढल्या हंगामात जास्त उत्पादन मिळते. मंडळी, पुनरुज्जीवन छाटणी हा पुढला प्रकार. 5-6 वर्ष जुनी किंवा कमी उत्पादन झालेली झाडं जमिनीपासून 75 ते 100 सेंटीमीटर उंचीवर छाटावीत. अशा मुख्य खोडापासून येणाऱ्या फांद्यांपैकी 4 ते 6 जोमदार फांद्या ठेवून बाकीच्या फांद्या काढून टाकाव्यात. यामुळे जुनं झालेलं झाड पुन्हा नव्यानं भरघोस फुलांनी आणि फळांनी लगडतं. मंडळी, आता जाणून घेऊया छाटणी करायची योग्य वेळ. छाटणी नेहमी शेंगांची काढणी पूर्ण झाल्यानंतर करावी. उन्हाळ्याच्या शेवटी किंवा पावसाळ्यापूर्वी छाटणी करावी. तसंच अतिवृष्टी किंवा तीव्र थंडीच्या वेळी छाटणी करणं टाळावं. अशा प्रकारे छाटणी केल्यामुळे झाडांची उंची नियंत्रित राहते, फुलधारणा आणि शेंगांची संख्या

0: सारख्या वाढताना दिसते. एकसारख्या दर्जाच्या शेंगा मिळू शकतात आणि काढणीचा खर्च कमी होतो. 20 ते 40% उत्पादनात वाढ होते आणि झाडाचं उत्पादनक्षम आयुष्यसुद्धा वाढतं. मात्र छाटणी करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी धारदार आणि निर्जंतुक छाटणीची साधनं वापरावीत. छाटणी नेहमी तिरकी करावी, जेणेकरून छाटलेल्या भागावर पाणी साचणार नाही. मोठ्या जखमांवर बोर्डो पेस्ट किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड लावावं. छाटणीनंतर शिफारशीनुसार खत किंवा सिंचन द्यावं. कीड रोगांचं नियमितपणे निरीक्षण करावं. तर मंडळी, अशा प्रकारे शेवग्याची शास्त्रीय पद्धतीनं छाटणी करून आपण आपल्या उत्पादनात भरघोस वाढ करू शकतो. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: शेवग्याची शास्त्रीय पद्धतीने छाटणी याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये. माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल 2:02. श्रोते हो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: फॅटी लिव्हर सोबतच लिव्हरचे आणखी कोणते कोणते आजार होऊ शकतात?
2: काही इन्फेक्शनमुळे पण लिव्हरचे आजार इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिस म्हणतात. ते काही व्हायरसेसमुळे होतात, पाण्यामधून होतात, काही अन्नामधून होतात. पण म्हणून पावसाळ्यामध्ये शक्यतो पाणी थोडंसं उकळून घेतलं तर ती व्हायरसेस जे आहेत हे सगळे त्या ह्याच्यामध्ये नाश पावतात. आणि इतर वेळी खाण्यापिण्याची आपण चांगल्या ठिकाणी खाणं, योग्य व्यवस्थित खाणं हे महत्त्वाचं आहे.
1: लिव्हर सोबतच एक महत्त्वाचा अवयव म्हणजे स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज. पॅनक्रियाजचा नेमका आपल्या शरीरामध्ये काय रोल असतो आणि पॅनक्रियाजमध्ये आजार वाढण्याचं कारण काय असतं?
2: पॅनक्रियाचे रोग जे आहेत, पॅनक्रायटायटिस म्हणतो, पॅनक्रायटिक स्टोन्स म्हणतो, हे थोडंसं अल्कोहोलिक पर्सनमध्ये हे प्रमाण जरा अधिक आहे. आणखी एक कारण आहे म्हणजे पित्ताचे काही खडे काही वेळा पॅनक्रियाजच्या तिथं जाऊन अडकल्यानंतर तर त्याला पण ती चालना मिळते आणि इन्फेक्शन होऊन पॅनक्रायटायटिस वगैरे गोष्टी होत असतात. कारण ही दोन्ही डक्ट एकाच ठिकाणी येतात, काही वेळेला ती एकत्र येऊन ओपनिंग होऊनही येतात, त्यामुळे इकडचे तिकडे खडे जाऊ शकतात. त्यामुळे पॅनक्रायटिसचं आणि मग जनरल इन्फेक्शन काही वेळेला पॅनक्रियाला सुद्धा हिपॅटायटिस सारखं पॅनक्रायटायटिस होऊ शकतं. त्यामुळे पॅनक्रायटायटिस हे प्रमाण आहे. आणि त्याचं फंक्शन बरंच अन्नपचनामध्ये काही पिष्टमय पदार्थ असतील, काही प्रोटीनचं जे पचन आहे तर त्या पुढच्या पचनासाठी त्याचे बरेचसे हार्मोन्स आहेत, अन्नपचनासाठी त्याचा फार उपयोग होतो. ग्लुकॅगॉन, इन्सुलिन हे पॅनक्रियामधूनच काही सेल्स आहेत त्या सिक्रीट करतात, त्यामुळं त्याचं नियंत्रण साखरेचं ठेवणं कमी अधिक होणं हे पॅनक्रियाचा त्यात खूप मोठा रोल आहे.
1: म्हणजे डायबिटीस पेशंटमध्ये पॅनक्रियाजला अडचण आल्यामुळं किंवा प्रॉब्लेम आल्यामुळं
2: डायबिटीस हा एक खूप मोठा विषय आहे. पण त्या जे इन्सुलिन हार्मोन आहे ते पॅनक्रियामधल्याच काही सेल्स ते सिक्रीट करत असतात. त्यामुळे इन जनरल ज्यावेळा पॅनक्रियावर परिणाम होतो त्यावेळा त्याच्यावर परिणाम

0: असं सांगता येत नाही.
1: सांगता येत नाही, बरोबर आहे. बरेच मंडळी आपल्याला तक्रार करताना दिसतात की पोट साफ होत नाही, किंवा त्यांना पोट साफ होण्यासाठी औषधं खावी लागतात, चूर्ण खावी लागतात. याची कारणं काय असू शकतात आणि कोणते त्याच्यामध्ये बदल केल्यानंतर आपली जी उत्सर्जन संस्था आहे ती चांगली व्हायला मदत होईल?
0: अशा प्रकारच्या तक्रारी खूपच, अगदी 20-30% वरती पण ह्या पेशंट या जवळजवळ याच प्रकारच्या असतात. आधुनिक जीवनशैली ही मोठी कारणीभूत आहे आणि नेहमीच्या जेवणामध्ये जे चोथा युक्त म्हणजे जे फायबरचं प्रमाण म्हणतो आपण, पालेभाज्या वगैरे यांचं खाणं खूपच कमी झालेलं आहे. त्यामुळं जी एक मेकॅनिझम प्रक्रिया आहे संडास होण्याची, त्याच्यासाठी बल्क म्हणजे मलाची साईज ठराविक साईज झाली की मग आपल्या ब्रेनला सिग्नल मिळतात की आता आपण हे टाकायचं आहे बाहेर, मग त्याच्यामध्ये काही हालचाली होतात, संडास आल्याचं हे होतं. पण तो जर व्यवस्थितपणे त्या त्या साईजचा त्या त्या बॉडीला बल्क जर व्यवस्थित फॉर्म नाही झाला तर मग ते सी भावना ज्या तीव्रतेनं व्हायला पाहिजे ती होत नाही, त्या बॉवेलच्या किंवा त्या आतड्याच्या मुवमेंट होत नाहीत आणि मग साप न झाल्याचं फिलिंग येतं किंवा साप होतही नाही. तर या गोष्टी त्याच्या मुळाशी असतात. तर ह्या मुळाशी असलेल्या गोष्टी जर आपण कारणं काढली, तो फायबर आपण योग्य प्रमाणात घेणं, एकंदरीत जे फायबर आहे तर ते म्हणजे पालेभाज्या, चोथा जो आपण मराठीत म्हणतो, नैसर्गिक फळं, नैसर्गिक पालेभाज्या, किंवा ओव्हरऑल जे आपण जेवतो त्याच्या साधारण 25-30% भाग हा फायबरचा पाहिजे असं एकंदरीत निदर्शनाला आलेलं.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम आरोग्य धनसंपदा. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता सादर करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. घराबरोबरच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराची स्वच्छता कशी करावी याविषयी आपण काय सांगाल?
1: बाहेर पडताना छोट्या छोट्या गोष्टी आहेत की पाण्याची स्टीलची बॉटल किंवा शक्य असेल तिथं काचेची बॉटल वापरणं. जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आपण बऱ्याचदा काय करतो, पाणी गडबडीत घेऊन जात नाही, मग बाहेरची प्लास्टिकची बॉटल घेतो. तर काय रिसर्चनुसार असं दिसून आलंय की जेव्हा त्या बॉटलमधलं आपण पाणी पितो ते आपल्या शरीराला घातक आहे. कारण ते त्या बॉटल जेव्हा कुठून भरून येतात तर त्या बॉटल उन्हात, पावसात, थंडीत, कुठल्याही प्रकारात त्या फिरत असतात आणि मग त्या आपल्यापर्यंत पोहोचतात बऱ्याच टप्प्यातून. मग उन्हामुळं पाणी आणि प्लास्टिक वरती प्रक्रिया होते पाण्यावरती त्या प्लास्टिकची, आणि त्याच्यातले काही कण त्या पाण्यात मिसळले जातात आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले नाहीयेत. त्यामुळे प्रत्येक वेळी बाहेर पडताना आपली पाण्याची बॉटल बाहेर घेऊन जाणं हा एक उपाय आहे. पूर्वीची लोक आपण म्हणतो जुनं ते सोनं, पण ते खरंच सोनं जपलं पाहिजे. पूर्वी फिरकीचा तांब्या असायचा, मग कळशी किंवा काय असेल ते तिथं तिथं जाऊन ते जलस्रोत पण इतके स्वच्छ होते, तिथं ते पाणी घेऊन पिऊ शकत होते त्यांच्या कळशीतून तांब्यातून. म्हणजे प्लास्टिकला ऑप्शन नाही असं नाहीये. प्लस आपण जर हॉटेलला गेलो किंवा आणखी कुठं गेलो तर तिथलं पाणी पण शुद्धीकरणाची जी यंत्रणा वापरली जाती त्यातूनच ते येतं. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही बाटली विसरलाय हे कारण सांगून प्लास्टिकची बॉटल घेणं हे काही योग्य नाही,
0: कारण त्यांनाही ती तशी बंधनं आहेत शुद्ध पाणी देण्याची. त्यामुळे तिथेही तुम्हाला ते शुद्ध पाणी त्या यंत्रातून मिळू शकतं.
1: आपल्या प्रतिज्ञेत म्हणतो भारत माझा देश आहे, तर ते माझा देश आहे ही भावना घेऊन जेव्हा आपण घराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवू तर तीच भावना घेऊन जेव्हा आपण वावरू तेव्हा परिसर स्वच्छ राहील. म्हणजे बाहेर गेलोय जसं आता आपण पाण्याची बॉटल आपली आपली घेऊन गेलो, प्लास्टिकची पिशवी बाहेरची न घेता वस्तू खरेदीसाठी कापडी पिशव्या मिळतात, विकत मिळतात, किंवा तुम्ही घरातूनही जुन्या चांगल्या कपड्यांच्या शिवून घेऊ शकता.
0: अगदी

0: त्यामुळे तिथे वापरू शकता. टिश्यू पेपरचा कमीत कमी वापर करून ते
1: अगदी
0: कुठंही टाकणं किंवा काय, म्हणजे जरी ते मातीत मिसळलं तरी ते पुन्हा झाडाचं तोड आणि हे सगळं आलं,
1: हो
0: तर बाहेर कुठंही गेल्यानंतर कसाही कचरा टाकणं ही आपली म्हणजे काय नागरिकांची जबाबदारी नाहीये, तर तो कुठेही टाकू नये ही जबाबदारी आहे. प्रत्येक वेळी आपण प्रशासनावर बोट ठेवणं किंवा ज्याचं काम आहे त्यांना करणं हे म्हणणं चुकीचं आहे. घरात आपण चार व्यक्ती असतो, प्रत्येकाला जरी कामं दिलेली असली की हे तू कर हे तू तू कर, पण एखाद्याकडून नाही झालं तर ती माझी जबाबदारी, कारण ते माझं घर आहे.
1: बरोबर.
0: मग ह्या माझ्या घरासाठी मला काय करायला पाहिजे हे जेव्हा आपण विचार करतो, तोच विचार आपण परिसरात केला तर खूप म्हणजे बदल होतील.
1: अगदी.
0: आणि असाच विचार जर परिसरातल्या काही कुटुंबांनी किंवा मंडळं असतात त्यांनी असं ते तो आवाका वाढवत गेलो आपण, तर नक्कीच परिसर आपला छान स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो. आपण प्रेरणास्थान होऊया इतरांचे, आपल्या घरापासून परिसरापासून. बऱ्याच सोसायट्यांमध्ये कचरा जो घेतला जातो तो बिन बॅग मध्ये घेतला जातो, त्या काळ्या असतात, तर त्या काळ्या बिन बॅगच्या ऐवजी बऱ्याच दुकानांमध्ये बायोडिग्रेबल बॅग मिळतात.
1: बर.
0: तर त्या जर तुम्ही मार्केटमधून घेतल्या तर त्याचाही कचरा वाढणार नाही ज्या काळ्या बॅगचा वाढतो.
1: बरोबर.
0: आज कुठेही त्या काळ्या बॅग घेऊन लोक विकायला असतात, तर ते चांगली नाहीये ती बॅग, की ती पुन्हा प्लास्टिक ते अगदी हलक्या प्रतीचं असतं आणि त्याचा त्रास आपल्या पर्यावरणाला आणि ऑटोमॅटिकली आपल्या आरोग्यावरती होत जातो.
1: बरोबर. परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी.
2: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्
3: मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून मन की बात या कार्यक्रमात आपण ऐकाल माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद, आणि त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. रूपरेषेनंतर लगेचच प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवती भवती 8:40. संकलन आणि निवेदन अनघा मगदूम यांचं आणि सादरकर्ते विवेक वानखडे. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घ्याल लख लख चंदेरी ह्या कार्यक्रमामध्ये. 9:30 बालजगत या कार्यक्रमात भारत शिक्षण मंडळ पटवर्धन हायस्कूलच्या संजीवन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला श्रावण मास विशेष कार्यक्रम. निवेदन सोनाली सावंत यांचं आणि सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रभाकर धाकडे यांनी व्हायोलिन वादनात सादर केलेला राग सालगवर रावळी. श्रोते हो, 12:00 सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू हे कार्यक्रम याप्रमाणे. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये आज सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. 1:05 गीत बहार. सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 1:45 भावधारा. 2:30 नादब्रह्म. हे होते आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 4:58. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट गीतांचा. 5:30 युववाणी.

0: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 6:10 गीतबहार 6:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम गम्मत जम्मत 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकू शकाल. श्रोते हो, 7:30 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत भारत आणि थायलंड या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान इथं खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत आमच्या 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर आपण ऐकू शकाल. दरम्यान न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण आमचे नित्याचे कार्यक्रम ऐकू शकाल. हे कार्यक्रम याप्रमाणे आहेत. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात प्रीतीची या बोला नाही पेच पाड या विषयावर कीर्तनकार हरिहर नाथू यांचं कीर्तन. 8:00 मन की बात या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद याचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 8:30 लोकसंगीत, 9:30 अनुगुंज हा कार्यक्रम आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर सर्व बातमीपत्रं सहक्षेपित केली जातील. श्रोते हो, तर आत्ताच आपण ऐकलीत रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविधरंगी कार्यक्रमांची. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
4: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
3: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
4: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करतोय प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप रत्नागिरी.
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
10: नमस्कार श्रोते, तर आपण तंट्या बिल्लाबद्दल ऐकत होतो. हा हळूहळू जसं समाजाचं नेतृत्व करायला लागला, समाजामध्ये ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवायला लागला, तसा अनेकांचा मित्र बनला आणि त्याच्या संपूर्ण समाजामध्ये राष्ट्रीय भावना वाढीला लागली. याच्यामुळे निंबाड प्रदेशावरती ज्या ज्या राजांनी राज्य केलं त्यांनी कधीही भिल्लांच्या जंगलामधलं जे मुक्त जीवन होतं त्याला कधीही धक्का लावला नाही. परंतु ते ब्रिटिश शासनाला अनुकूल असल्यामुळे ब्रिटिश धार्जिण्या कारवाया मात्र सर्वांच्या चालू होत्या. तेव्हा अशा बड्या लोकांवरती तंट्या भिल्ल त्यांच्या घरावरती दरोडा टाकायचा, त्यातून जे धन मिळेल त्यातून ते गरजूंना वाटून टाकायचा, त्यांना सढळ हाताने मदत करायचा. समाजाने जो त्याला प्रतिसाद दिला ह्या प्रतिसादामध्ये त्याचं नेतृत्व इतकं बळकट झालं की तो सहजासहजी कुणाच्या हातात सापडेना. पोलिसांना त्याला अटक करणं म्हणजे एक मोठं दिव्य होऊन बसलं. सलग 12 वर्ष तो ब्रिटिश पोलिसांच्या हाती काही लागला नाही. शेवटी 11 ऑगस्ट 1889 म्हणजे त्यावर्षी त्या दिवशी रक्षाबंधन होतं, त्या दिवशी त्याला अटक झाली. त्याची मानलेली बहीण होती, तिचं नाव गंगा, तिच्याकडे तो गेला होता. परंतु त्या बहिणीचा नवरा जो गणपत यांनी याचा विश्वासघात केला. म्हणजे आपल्याला असं समजेल की आपल्या संपूर्ण समाजामध्ये मुळातच पराजयाचं मुख्य कारण हे आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांचा केलेला विश्वासघात, हे आपल्याला सर्वसामान्यरित्या सगळीकडे आढळून येईल. हा जो धोका झाला त्याच्यामुळे तंट्याला अटक झाली आणि त्यावेळेला 10 नोव्हेंबर 1889 म्हणजे जवळजवळ 2 महिन्यांनी 11 ऑगस्टला अटक

0: 10 नोव्हेंबर त्याच वर्षी न्यूयॉर्क टाईम्स जो पेपर आहे त्यांनी या तंट्या भिल्लाच्या अटकेची बातमी दिली. म्हणजे बघा, निबाडसारख्या आदिवासी प्रदेशामध्ये एका भिल्लाला अटक होते, त्याची बातमी, त्यांनी केलेला लढा, त्याची माहिती अमेरिकेपर्यंत पोचते आणि न्यूयॉर्क टाईम्समध्ये ती बातमी छापून येते. त्यानंतर जवळजवळ 1-1.5 महिन्यांनी जबलपूर सेशन कोर्टमध्ये त्याची सुनावणी झाली त्या केसची आणि न्यायालयानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली. अर्थात सरकारला लोकांच्या उद्रेकाची भीती होती, तर त्यामुळे त्याला कुठल्या दिवशी कोणत्या तारखेला फाशी दिलं गेलं हे सरकारनं कायमच गुपित ठेवलेलं आहे, ते काही माहिती नाही. फाशीनंतर त्याचा जो मृतदेह होता तो इंदूरजवळ सध्या जे खंडवा स्टेशन आहे त्या खंडवा स्टेशनच्या आधी पाताळपाणी काळपाणी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे त्याच्याजवळ फेकून दिला. आज त्या स्टेशनजवळ त्या मधल्या रेल्वे मार्गावर तिथे एक त्याचा लाकडाचा पुतळा बांधण्यात आलेला आहे आणि त्यालाच सध्या तंट्या भिल्लाची समाधी असं समजलं जात. रेल्वे न चुकता पाताळपाणी इथं थांबते आणि तंट्या मामाला सलामी देते. तंट्या हा निमाड प्रदेशातल्या नागरिकांचा, समस्त नगरजनांचा अभिमानाचा विषय झाला. तंट्याच्या कथा, त्याच्या ओव्या आणि त्यांनी गायलेली गीतं या निमाडमध्ये आजही लोकांच्या तोंडावरती आहेत. राष्ट्रसेनानी म्हणून त्याला पदवी मिळाली आणि ही पदवी लोकांनी उत्स्फूर्तपणानं दिली. त्याचं हे जे जीवन आहे प्रेरक आहे आणि त्या समाजामध्ये निमाडमध्ये अजूनही त्याचं स्मरण केलं जातं. गावोगाव लहान मुलांना त्याच्या कथा ऐकवल्या जातात आणि शेवटी काय असतं की या अशा कथांमधून ऐकून जेव्हा 1000 लोक ऐकतात, जेव्हा 10,000 लोक ऐकतात, तेव्हा कुठेतरी एका व्यक्तीला ते मनापर्यंत पोचत असतं आणि त्याच्यातूनच राष्ट्राचे नवीन वीर तयार होत असतात. या संपूर्ण कथा जेव्हा आपण सांगतो आणि ऐकत असतो तेव्हा त्या आपल्या आतपर्यंत किती झिरपतात आणि त्याच्यातून आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये काय सूक्ष्म बदल होतात हे जरी आपण बघितलं तरी त्याच्यातून आपल्या मनामध्ये जी राष्ट्रभक्ती तयार होते त्या भक्तीचं कृतीमध्ये रूपांतर होईल. कारण ऐकणं हा भाग झाला, पण ऐकण्याच्याही पलीकडे जाऊन आपण कुठेतरी कृतीशील असलं पाहिजे, या इतिहासामधून आपण शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, आपल्या देशाला पुढे नेलं पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी सकारात्मक असं घडावं हाच उद्देश सगळ्या गोष्टींच्या मागे असतो.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताचा आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

श्रोते हो, आता 7:10 मराठीतून प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचं

चे प्राण वाचवू शकतं। आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल। तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल। तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या, रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा। रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान।

ते कळकळीची विनंती. कृपया रस्त्यावर किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. थुंकणं ही अतिशय किळसवाणी गोष्ट आहे. थुंकून रोगराईला आमंत्रण देऊ नका. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कृपया थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं किंवा धूम्रपान करणं हा गुन्हा आहे हे पण लक्षात ठेवा. दंडात्मक कारवाई टाळा. आपलं आणि इतरांचंही आरोग्य सांभाळा. कृपया रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2036 ऑलिम्पिकच्या तयारीसाठी 5 ते 15 वयोगटातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं प्रतिपादन. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड दरम्यान T20 आशिया चषक सामना आणि नेपाळच्या पुरात अडकलेले राज्यातले 404 नागरिक सुरक्षित. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून 2036 ऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग आणि पदकांची संख्या वाढवण्यासाठी लहान वयापासूनच क्रीडा प्रतिभा शोधण्याची गरज केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आयोजित विशेष टपाल पाकिटाच्या प्रकाशन सोहळ्यात ते काल बोलत होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या विषयावर हे विशेष पाकिट प्रकाशित करण्यात आलं. यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले,
2: 5 ते 15 वयोगटातल्या मुलांना आता आपल्याला त्या त्या खेळातली मुलं ही शोधली पाहिजेत. कुठल्या खेळात कुठलं खेळाडू आता प्रावीण्य पुढच्या काळामध्ये मिळू शकतो, तो देशाला पदक मिळवून देऊ शकतो, अशा मुलांची तयारी आपल्याला पुढच्या काळामध्ये करून घ्यायची. आणि आपण नेहमी पाहतो की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खंत नेहमीची आहे की आपण ऑलिम्पिकच्या ज्यावेळेस पदक तक्ता पाहतो त्यावेळेला आपण वर्णन आपण खालणं पाहतो. आपल्याला ही एक शोकांतिका आहे. म्हणून ऑलिम्पिकमध्ये अधिकाधिक क्रीडा प्रकारांमध्ये आपला देश कसा सहभागी होईल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि खरं तर ऑलिम्पिकमध्ये पदकांची जर आपण मालिका पाहिजे, मागच्या काळामध्ये आपण राष्ट्रकुल गेम्स असतील, नॅशनल गेम्स, एशियन गेम्स असतील किंवा ऑलिम्पिक असतील, या सगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये निश्चितपणे एक चांगली प्रगती आपल्या खेळाडूंनी मागच्या काही काळामध्ये केली आहे. आता मात्र एकच आहे की 2036 ऑलिम्पिक होण्यासाठी या देशातल्या जास्तीत जास्त पदकांची संख्या आपल्याला कशी मिळवता येईल याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं पाहिजे.
1: पुण्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज्यातील हॉकी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मुरली अग्निस्वर, राजेंद्र जोशी, सलामत इराणी, फेलिक्स बर्नार्ड आणि मेघराज मूर्ती यांना राष्ट्रीय क्रीडा दिन पुरस्कार 2026 देऊन गौरवण्यात आलं. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचं औचित्य साधून साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरीत काल खेलेगा भारत जितेगा भारत या संकल्पनेवर आधारित रन अँड राईड फेरी उत्साहात संपन्न झाली. नंदुरबार इथं आयोजित करण्यात आलेल्या मेजर ध्यानचंद चषक हॉकी क्रीडा स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या विविध मागण्यांसाठी पुणे, नागपूर आणि नाशिक या 3 ठिकाणी आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी काल केली. यासंदर्भात काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. विद्यार्थ्यांना सर्व बाबी लेखी स्वरूपात मिळतील असं सांगत आंदोलन स्थगित करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करणार असल्याचं मंत्री उईके यांनी काल सांगितलं होतं.

0: मुंबई क्रिकेट असोसिएशन MCA परिसरातील 5 उपाहारगृहांचे अन्न परवाने निलंबित केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन FDAला खडसावलं आहे आणि त्यांचं परवाना निलंबन रद्द करून ही 5 उपाहारगृह पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सिप्ला कंपनीच्या पुण्यातल्या उत्पादन केंद्राचा औषध विक्री परवाना रद्द करणारा आदेशही FDAनं न्यायालयाच्या आदेशानुसार काल मागे घेतला. FDAनं मर्यादा ओलांडल्याचे आणि मनमानी पद्धतीने कारभार केल्याचे ताशेरे खंडपीठानं ओढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हा 137वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क AIR न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बेवारस मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ऍपचं सादरीकरण हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत केलं. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अज्ञात आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटवणं हे गुन्ह्याची उकल होण्यासाठी अत्यंत आवश्यक मात्र खूपच आव्हानात्मक काम असतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संकल्पना रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मांडली. त्यातून रेड्स अर्थात रत्नागिरी ऍडव्हान्स डेटा इंटिग्रेटेड सिस्टीम हे ऍप्लिकेशन तयार करण्यात आलं. बेवारस मृतदेहांची माहिती त्यात एकत्रित संकलित केली जाते. संबंधित मृतदेहांची उपलब्ध छायाचित्र आणि इतर माहितीच्या आधारे AI तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. चेहरा ओळखणं कठीण असलेल्या प्रकरणांमध्येही उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य चेहरा तयार केला जातो. बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी चेहऱ्याची 108 विविध रूप तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध घेतला जातो. या ऍपच्या माध्यमातून आतापर्यंत 21 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं असून 11 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणंही शक्य झालंय. या उपक्रमाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: हिंदुत्व हे प्रत्येक मानवाच्या प्रतिष्ठेचा आदर करतं आणि एकाच सत्यापर्यंत पोहोचण्याचे विविध मार्ग स्वीकारतं असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. ते काल अमेरिकेत न्यूयॉर्क इथं आयोजित एक जग एक मानवता या विषयावरील धर्मगुरूंच्या परिषदेत बोलत होते. मराठा आरक्षणाकरता मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं विविध मागण्यांसाठी कालपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करायचा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगलीत मराठा समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलखोल आंदोलन सुरू केलं. ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणाच्या लढाईसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही 1 सप्टेंबर रोजी मुंबईकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय रायफल नेमबाज आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या पूजा घाटकर यांची जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय 10 मीटर रायफल नेमबाजी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड दरम्यानचा T20 आशिया चषक सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8:30 वाजता सुरू होईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल. दुखापतग्रस्त जेमिमा रॉड्रिक्सच्या जागी प्रतिका रावलचा संघात समावेश करण्यात आला आहे. थायलंडनं 28 तारखेला चीनवर विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरात झालेल्या मृत्यूंची संख्या 675 पोहोचली आहे. 2400 जण अजूनही बेपत्ता असून त्यातल्या 320 परदेशी पर्यटकांपैकी 261 जणांचा संपर्क अद्याप होऊ शकलेला नाही. पुरात अडकलेले राज्यातले नागरिक आणि पर्यटकांच्या मदतीसाठी विविध पातळीवर शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत असून सर्वजण सुरक्षितपणे त्यांच्या गावी परत पोहोचण्याकरता सतर्कतेनं योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सागा इथून राज्यातले 41 जण काल परतले असून 106 जण नागपूरला आज पोहोचत आहेत. 143 नागरिक राज्यात सुरक्षितपणे परतीच्या मार्गावर असून मुंबई पुणे अहिल्यानगरच्या 45 पर्यटकांचा एक गट काल भारतात आला. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार राज्यातील 404 नागरिक सुरक्षित असून 338 नागरिकांशी संपर्क झाला आहे.

0: अन्य 8 नागरिकांविषयीची माहिती एका ऑनलाईन लिंकद्वारे मिळाली, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. रत्नागिरी तालुक्यातल्या खानू इथले माजी नौसैनिक पत्रकार आणि खानूचे माजी सरपंच अरुण आठलिये यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 8 वाजता खानू इथे अंत्यसंस्कार केले जातील. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते डॉ श्रीपाद ढेकणे यांचं काल पुण्यात कर्करोगानं निधन झालं. ते 61 वर्षांचे होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 महाराष्ट्राच्या सुकाणू समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2036 ऑलिम्पिकच्या तयारीसाठी 5 ते 15 वयोगटातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं प्रतिपादन. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड दरम्यान T20 आशिया चषक सामना. आणि नेपाळच्या पुरात अडकलेले राज्यातले 404 नागरिक सुरक्षित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:20 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया आजचे काही दिनविशेष. आज 30 ऑगस्ट. 30 ऑगस्ट 1904 रोजी प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि टाटा समूहातील प्रमुख नेते नवल टाटा यांचा जन्म झाला. तसंच 30 ऑगस्ट 1930 साली अमेरिकन प्रसिद्ध उद्योगपती आणि गुंतवणूकदार वॉरन बफे यांचा जन्म झाला. August 1930 रोजी प्रसिद्ध मराठी संगीतकार दशरथ पुजारी यांचाही जन्म झाला.

0: 30 ऑगस्ट 1835 रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली. तसंच याच दिवशी अमेरिकेतील ह्युस्टन शहराचीही स्थापना झाली. आजचे दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
4: श्रोते हो, मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका. MA परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम आलेल्या स्वरदा लोलेकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
5: माझं असं होतं की मला भाषा खूप आवडायच्या. म्हणजे कवितेचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन असेल किंवा आपल्याला शाळेत असतं ना की वृक्षाचं मनोगत सांगा
4: बरोबर
5: किंवा फुलाचं मनोगत सांगा, तर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. आणि शाळेकडून मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे.
4: अच्छा,
5: इतकं मला भाषेविषयी

0: विषयी खूप प्रेम होतं आणि त्यातच संस्कृत भाषा माझ्या अध्ययनात आली. मी इयत्ता 8वीत असताना तो विषय निवडला आणि ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं.
1: तेव्हा नक्की ऐका मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. आता सादर करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी विश्वकोश प्रकल्पाच्या 1 ते 20 खंड संहिता खंडांनंतरचा शेवटचा खंड म्हणजे सूचीखंड होय. याआधीच्या कार्यक्रमांमधून आपण या विश्वकोशाच्या 1 ते 20 खंडांबाबतची माहिती घेतली होती आणि हे विश्वकोश आहेत ते छापील स्वरूपात उपलब्ध असल्याने त्यांचा उपयोग अनेक वाचक करतात. मात्र या सगळ्यांना या सूचीखंडाची जी माहिती आपण घेणार आहोत त्याचा देखील उपयोग होऊ शकतो आणि होईल. त्यासाठी आपण त्या सूचीखंडाची विस्तृत माहिती या कार्यक्रमातून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून वर्षा देवरुखकर संपादकीय सहाय्यक या मॅडम आलेल्या आहेत. मॅडम, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: श्रोते हो नमस्कार.
0: मराठी विश्वकोश संकेतस्थळाचा सुधारित ई पत्ता याप्रमाणे आहे: विश्वकोश-मराठी-महाराष्ट्र.gov.in. आणि ज्ञानमंडळाचा पत्ता हा mrathiviswakosh.maharashtra.gov.in हा आहे. तर हा जो सूचीखंड प्रकाशित झालेला आहे हा देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे का?
1: हो नक्कीच मॅडम, सूचीखंड संकेतस्थळावर PDF स्वरूपात उपलब्ध आहे.
0: मॅडम, सूची आणि सूचीखंड ही संकल्पना काय आहे आणि या सूचीचा उपयोग किंवा महत्त्व नेमकं काय आहे?
1: सुरुवातीला मराठी विश्वकोशाचा सूचीखंड ही संकल्पना समजून घेताना आपण सूची म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊ. आपण अनेक संदर्भ पुस्तकं बघतो तर त्या पुस्तकांच्या शेवटी आपल्याला त्या पुस्तकातल्या महत्त्वाच्या संज्ञा, व्यक्ती, स्थळ याची माहिती त्या पुस्तकात कुठे कुठे मिळेल याची एक यादी दिलेली असते, त्याला आपण म्हणतो सूची. आता त्यानंतर की मराठी विश्वकोशाचे 1 ते 20 खंड हा एक बृहत प्रकल्प आहे आणि वर्णानुक्रमे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नोंदी दिलेल्या आहेत, आपण त्या पाहतो. आता ह्या नोंदीतली माहिती, एका नोंदीतली माहिती जी आहे ती अनेक नोंदींमध्ये त्याची जी सविस्तर माहिती ती दिलेली असू शकते. तर ही सगळी माहिती आपल्याला एका ठिकाणी मिळायची सोय म्हणजे सूचीखंड.

0: आपला मराठी विश्वकोशाचा जो सूचीखंड आहे तोही वर्णानुक्रमी आहे, म्हणजे जे 1 ते 20 खंड जसे वर्णानुक्रमी आहेत तसंच सूचीखंड सुद्धा वर्णानुक्रमी आहे.
1: मॅडम, मराठी विश्वकोशाच्या या सूचीखंडाचं असं काही वेगळं वैशिष्ट्य आणि स्वरूप नेमकं काय आहे याविषयी जरा सांगा.
0: हो, मराठी विश्वकोशाच्या सूचीखंडाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे मॅडम की 1 ते 20 खंडातील सर्व नोंदी त्या सूचीखंडामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे आपण असं म्हणू की अमुक एक नोंद, म्हणजे आता आपण चित्रपट उदाहरणादाखल ही जर नोंद घेतली तर खंड 5 यामध्ये ती कुठल्या पृष्ठावर आहे हे आपल्याला कळतं. तसंच मराठी विश्वकोशामध्ये ज्या 18,244 नोंदी प्रकाशित आहेत आणि त्यासाठी 22,348 पृष्ठं वापरलेली आहेत, तर या सगळ्या नोंदी प्रत्येक खंडामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी अंतर्भूत आहेत तो खंड क्रमांक आणि त्याचा पृष्ठ क्रमांक हे दिलेला आहे. त्याचबरोबर या सूचीखंडाचं एक दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की सुमारे 3 लाख निर्देश, म्हणजे 3 लाख विषय उपविषय यांची माहिती आपण सूचीखंडामध्ये दिलेली आहे. या सूचीखंडाची पृष्ठं जी आहेत ती 1,126 इतकी मोठी आहेत. त्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की मराठी विश्वकोशाचा 1 ते 20 खंडांचा हा जो प्रकल्प आहे तो या सूचीखंडामध्ये इतक्या उत्तम पद्धतीनं आपल्याला म्हणजे दिसू शकतो असं एक आपण म्हणू. सूचीखंडामध्ये ही जी माहिती आहे ती वर्णानुक्रमे आहेच, अतज्ञ तोच वर्णानुक्रम येथे आहे. आणि ती सूचीखंडामध्ये ही जी माहिती दिली ती 3 कॉलममध्ये म्हणजे 3 स्तंभांमध्ये दिलेली आहे. आणि यासाठी मुख्य निर्देश, पूरक निर्देश आणि स्वतंत्र निर्देश अशी एक सोय करण्यात आलेली आहे. आता मुख्य निर्देश म्हणजे काय, तर मराठी विश्वकोशात ज्या नोंदी प्रकाशित केलेल्या आहेत तर त्या नोंदी म्हणजे मुख्य निर्देश. त्या मुख्य निर्देशांच्या अंतर्गत आपल्याला पूरक निर्देश दिलेले आहेत. म्हणजे पुन्हा मगाशीच आपण चित्रपट हा जो एक विषय घेतला तर ह्या चित्रपट विषयाची माहिती विश्वकोशातल्या 1 ते 20 खंडांमध्ये इतर वेगवेगळ्या नोंदींमध्ये आलेली आहे. महत्त्वाची माहिती बरं का. तर ही जी इतर वेगवेगळ्या नोंदींमध्ये आलेली आहे त्या नोंदींचा पृष्ठ क्रमांक, त्या नोंदींचं नाव, खंड क्रमांक याची माहिती त्या पूरक निर्देशामध्ये दिलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त सूचीखंडामध्ये आणखीन एक संकल्पना आहे ती स्वतंत्र निर्देश ही आहे. तर त्या स्वतंत्र निर्देशांमधून आपल्याला असं कळतं की त्याची नोंद विश्वकोशात नाही पण तो विषय महत्त्वाचा आहे आणि त्या विषयाची माहिती सुद्धा मराठी विश्वकोशातल्या वेगवेगळ्या नोंदींमध्ये आपल्याला मिळेल.
1: मॅडम, विश्वकोशाच्या सूचीखंडाचं नेमकं महत्त्व काय आहे, कारण आम्ही आत्तापर्यंत संहिता खंड जे 1 ते 20 होते त्यांचं महत्त्व जाणून घेतलेलं आहे, आम्हाला आता सूचीखंडाचं महत्त्व याविषयी थोडक्यात सांगा.
0: मराठी विश्वकोशाचा वाचक वर्ग मॅडम वेगवेगळा आहे. अगदी गृहिणी, शेतकरी, विद्यार्थ्यांपासून संशोधक, अभ्यासक इत्यादींपर्यंत म्हणजे सर्व वर्गांमध्ये मराठी विश्वकोशाचा वाचक वर्ग आहे. आता एखाद्या विषयाची आणि त्या विषयाची संबंधित माहिती या सगळ्यांना हवी असते पण त्यांना त्याचे उपविषय माहीत नसतात. म्हणजे आपण चित्रकला हा जर विषय घेतला तर चित्रकलेमध्ये अनेक प्रकारच्या चित्रकला आहेत, तर मग त्या प्रत्येकाचं नाव सामान्य वाचकाला माहीत असेल असं काही नाही. पण अशा वेळेला त्यांनी सूचीखंडामध्ये जाऊन जर चित्रकला हे मुख्य निर्देश त्यांनी शोधला तर त्याच्यामध्ये जे पूरक निर्देश आहेत तर त्या पूरक निर्देशांमध्ये चित्रकला ह्या महत्त्वाच्या विषयासंबंधी किंवा चित्रकला या महत्त्वाच्या संकल्पनेसंबंधी इतर ज्या महत्त्वाच्या विश्वकोशात नोंदी आहेत किंवा विश्वकोशातल्या इतर खंडांमध्ये त्याबद्दल जी अधिक माहिती आलेली आहे ती सगळी त्या लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे सूचीखंडाचं हे एक महत्त्व आहे की ती माहिती त्यांना मिळतेच आणि त्याचबरोबर त्या विषयाशी संबंधित जे इतर उपविषय कुठले आहेत हे त्यांना नव्याने कळतात. जरी ते माहीत नसले तरीही त्यांना ते समजून येतात. त्याचबरोबर मॅडम सूचीखंडाचं आणखीन एक महत्त्व आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की आपण सर्च हा ऑप्शन आपल्याला सगळीकडे मिळतो. मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर पण सर्च हा ऑप्शन आहे. म्हणजे आपण पुन्हा मी असं म्हणेन की चित्रकला हा जर विषय घेतला आणि मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर जाऊन आपण त्याचा शोध घेतला तर चित्रकला हा शब्द आलेल्या मराठी विश्वकोशात अनेक नोंदी आहेत, तर ह्या अनेक नोंदींची माहिती आपल्याला तिथे पुढे दिसेल. पण सूचीखंडामध्ये मात्र चित्रकला ह्या स्पेसिफिक विषयासंबंधी महत्त्वाची माहिती विश्वकोशातल्या कुठल्या

0: कुठल्या खंडात आलेली आहे त्याची माहिती आपल्याला तिथे सूचीखंडातून कळते. म्हणजे जे पासिंग रेफरन्स आहेत ते तिथून वगळले जातात आणि जे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत, जी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ती मात्र तिथे आपल्याला दिलेली दिसून येते.
1: मराठी विश्वकोशाच्या वाचकांसाठी आणि लेखकांसाठी सूचीखंडाचा नेमका कसा उपयोग होतो याविषयी जरा सांगा.
0: आता मराठी विश्वकोशाच्या लेखकांसाठी जो महत्त्वाचा उपयोग आहे सूचीखंडाचा, तर तो एक असा आहे की आपण ज्यावेळेला लेखनासाठी त्यांना नोंद सोपवतो तर त्यांना अनेक स्थळांचं नाव, म्हणजे जे मराठी विश्वकोशात आपण एक आपण असं म्हणू की त्याला निकष आहे, त्या निकषांनुसार त्या स्थळांचं, त्या व्यक्तीचं, त्या संकल्पनेचं नाव घेतलेलं आहे, तर लेखकाला ती संकल्पना माहीत असेलच असं नाही. पण अशा वेळेला लेखकाला सूचीखंड त्याने जर हाताळला, त्याने तो काळजीपूर्वक पाहिला, तर त्यांना लक्षात येईल की आपल्याला जी नोंद लिहायला दिली आहे त्याची माहिती मराठी विश्वकोशात इतरत्र विखुरलेली आहे. ती नावं, ती माहिती आपण आपल्या लेखनासाठी वापरली तर आपलं लेखन अधिक सकस होईल. त्याचबरोबर लेखकाने जी दिलेली जी माहिती आहे ती मराठी विश्वकोशातल्या पूर्वीच्या लेखांशी मिळती जुळती अशी होईल, कारण त्यातली व्यक्तीनामं, स्थळनामं, संकल्पनांची नावं ही सूचीखंडातून लेखकाने शोधलेली असतील. तर मग लेखकांसाठी हा एक उपयोग मराठी विश्वकोशाच्या सूचीखंडाचा आहे. वाचकांसाठी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की त्यांना अनेक नवनवीन गोष्टींची माहिती सूचीखंडाद्वारे मिळते. त्यांनी सहजच सूचीखंड चाळला म्हणजे त्यांना असं वाटलं की बाबा मला एखाद्या संकल्पनेची माहिती हवी, पण त्याशिवाय इतरही काय काही गोष्टी आहेत त्याची, म्हणजे त्यांना त्याचं नाव माहिती नाही काही नाही, पण इतरही अनेक गोष्टी आहेत आणि त्याची माहिती मला विश्वकोशात आहे का पाहायची, आणि मग ती आहे का तर ती कुठल्या खंडात आहे हे पाहायचे. तर मग वाचकांना सूचीखंड हातात त्यांनी चाळला तर त्यांना ती माहिती मिळू शकते. आणि त्याचबरोबर मी सूचीखंडाचं आणखीन एक तुम्हाला वैशिष्ट्य असं सांगेन की ज्या वेळेला सूचीखंडामध्ये एखाद्या संकल्पनेचं नाव दिलेलं आहे तर त्याच्या पुढे कंसात ती संकल्पना कशातली आहे त्याची माहिती दिलेली आहे. म्हणजे आपण असं उदाहरणार्थ घेऊ की चित्रलेखा, चित्रसेन, चित्रळ. आता ही जी क्रमानं नावं आलेली आहेत, तर चित्रलेखा ही नदी आहे का हे स्थळ आहे का आणखीन काय आहे, तर कंसात ते पुढे दिलेलं आहे. चित्रसेन तर मग तो राजा आहे, चित्रळ ही नदी आहे, तर मग कंसामध्ये ते जे अगोदर जी संकल्पना दिलेली आहे त्या संकल्पनेची माहिती पुढच्या कंसामध्ये आपल्याला दिलेली आहे, आणि त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच कळतं की सूचीखंडामध्ये ही जी माहिती आहे ही कशा संबंधी आहे.
1: वर्षा देवरुखकर, संपादकीय सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी 1 ते 20 संहिता खंडानंतरचा शेवटचा खंड म्हणजे जो सूचीखंड आहे त्याविषयीची माहिती आपल्याला अतिशय छान स्वरूपात दिली. मॅडम आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमाविषयी आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी.
3: आपली मराठी.
4: अभिजात मराठी.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आपण ऐकताय आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम.

आणि या पहिल्या प्रसारण सभेत मी आपली रेडिओ सखी दीप्ती मुसळे. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करतोय भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेल्या भारा तांबे यांच्या गीतानं. या गीताला संगीतबद्ध केलंय वसंत प्रभू यांनी.

भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया प्रदीप विलास यांनी संगीतबद्ध केलेली वंदना विटणकर यांची रचना. गातात हेमंत कुमार.

0: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
1: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
0: संपर्क क्रमांक 70 20 83 07 89.
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
4: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

आशा भोसले यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते हो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया सुधीर मोघे यांचं. बाळ कर्वे यांचं संगीत असलेलं हे गीत गात आहेत चंद्रशेखर गाडगीळ.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9405573485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

महेंद्र कपूर यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. ही सर्व बातमीपत्रं आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 आणि 18 सेकंद झाली आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर. विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर होणार चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा आज 137वा भाग. आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी भारतीय न्यायव्यवस्थेचा पुढाकार, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं प्रतिपादन. नेपाळ पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 675 मदत आणि बचाव कार्याला वेग. आणि T20 आशिया चषक महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड यांच्यात लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्याशी ताश्कंद इथं द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या बैठकीत दोन्ही नेते व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल कनेक्टिव्हिटी, ऊर्जा, शिक्षण आदी विविध क्षेत्रातल्या सहकार्याचा आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान आज उझबेकिस्तानच्या योग फेडरेशननं आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात सहभागी होतील. उभय देशात संरक्षण क्षेत्रातील सहकार्य सातत्यानं वाढत आहे. यासोबतच दुर्मिळ खनिजं, सोनं तसंच इतर उपयुक्त खनिजांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. औषध निर्माण, कृषी, कौशल्य विकास आणि नवीन संपर्क मार्ग विकसित करण्याच्या संधी यावरही चर्चेची शक्यता आहे. गेल्या 10 वर्षात भारत आणि उझबेकिस्तानमधील व्यापारात सुमारे 300% वाढ झाली आहे. सध्या सुमारे $1 अब्ज असलेला द्विपक्षीय व्यापार आगामी काळात दुप्पट करण्याचं दोन्ही देशांचं उद्दिष्ट आहे. या भेटीमुळे उभय देशांमधील संबंधांना आणखी बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काल संध्याकाळी ताश्कंद विमानतळावर उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांनी स्वागत केलं. त्यानंतर भारतीय आणि उझबेक समुदायानं त्यांचं पारंपरिक पद्धतीनं उत्साहात स्वागत केलं. यावेळी भारतीय कलाकारांनी कथक नृत्याचं सादरीकरण केलं तर उझबेक कलाकारांनी भारतीय गाण्यांवर नृत्य सादर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे आज सकाळी 11 देश विदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर देखील प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तर हिंदीतल्या प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. डिजिटल अटक घोटाळ्यासारख्या नव्या फसवणूक प्रकरणांना आळा घालण्याकरता भारतीय न्यायव्यवस्थेनं सक्रियपणे पुढाकार घेतल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. लंडन इथं आयोजित 43 आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्हे परिषदेतल्या आपल्या समारोपीय भाषणात बोलताना सर्वोच्च न्यायालयानं डिजिटल अटक घोटाळ्याची स्वतःहून दखल घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आर्थिक गुन्ह्यांबाबत भारताच्या आधुनिक प्रतिसादाकडे पाहताना तो केवळ एक कायदा नसून अनेक दशकांपासून जाणीवपूर्वक उभारलेली एक बहुस्तरीय रचना असल्याचं ते म्हणाले. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 675 पोहोचली आहे तर सुमारे 2400 लोक अजूनही बेपत्ता आहेत. आतापर्यंत 4400 अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आलं आहे. नेपाळ सरकार पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवणं ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे असं नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी म्हटलं आहे. दरम्यान खराब हवामान आणि बाधित झालेल्या पायाभूत सुविधांमुळे सर्वाधिक फटका बसलेल्या काही भागांपर्यंत पोहोचणं कठीण होत असल्याचं आपत्कालीन पथकांनी सांगितलं आहे. नेपाळच्या हवामान विभागानं पूरग्रस्त भागात आणखी पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे ज्यामुळे सुरू असलेल्या बचाव आणि मदत कार्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. तसंच चीनमध्ये 900 भारतीय नागरिक सुरक्षित आहेत आणि बीजिंगमधील भारतीय दूतावास त्यांच्याशी संपर्कात आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यमावरील संदेशात सांगितलं आहे. तर काठमांडूला 11 मदत सामग्री घेऊन जाणारं चौथं विमान काल रवाना करण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ जयशंकर यांनी सांगितलं आहे. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या व्यक्तींचा शोध आणि बचाव कार्य सुलभ करण्यासाठी भारताच्या 11 सदस्यांच्या तांत्रिक पथकानं काल तिथल्या जलविद्युत प्रकल्पांच्या

बोगद्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. चिलिमे आणि लांगटांग भागाची हवाई पाहणी केल्यानंतर या भारतीय पथकानं बोगद्याच्या परिसरात आवश्यक बचाव कार्य सुरू केलं. नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलीस यांच्या 82 सदस्यांचं संयुक्त सुरक्षा पथक देखील काल रात्रीपासून ढिगारा हटवण्याचं आणि बोगद्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे. नेपाळ लष्करानं दिलेल्या माहितीनुसार नेपाळी सुरक्षा दलांनी आतापर्यंत देशातल्या विविध जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमधून 191 कामगारांची सुटका केली आहे. मात्र बोगद्यांमध्ये आणखी लोक अडकल्याच्या शक्यतेमुळे नेपाळी प्रशासनानं भारताकडे मदत मागितली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज केरळमला जात आहेत. ते अल्लापुझा इथं केरळ कौमुदी या दैनिकाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर उपराष्ट्रपती पथनामथिट्टा जिल्ह्यात अर्नमुला बोट रेसचं उद्घाटन करतील. तर संध्याकाळी तिरुअनंतपुरम इथं आयोजित ओणम पर्यटन सप्ताह उत्सवाच्या सांगता सोहळ्यातही सहभागी होतील. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परिसरातील 5 उपाहारगृहांचे अन्न परवाने निलंबित केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अर्थात एफडीएला खडसावला आहे आणि त्यांचा परवाना निलंबन रद्द करून ही 5 उपाहारगृह पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयानं एफडीएच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या निर्देशांकडे वारंवार दुर्लक्ष करून विभागानं व्यावहारिक दृष्टिकोनाऐवजी संकुचित भूमिका घेतल्याचं खंडपीठानं नमूद केलं. एफडीएच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना न्यायालयानं अधिकाऱ्यांना कठोर इशारा दिला. महाराष्ट्र राज्यातील मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी राबवण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची प्रारूप मतदार यादी उद्या प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे उद्यापासून ते येत्या 30 सप्टेंबरपर्यंत मतदारांकडून दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार असून त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी सांगितलं. नवीन निकषानुसार महाराष्ट्रात आता किमान 300 आणि कमाल 1300 मतदारांसाठी एक मतदान केंद्र निश्चित करण्यात आलं आहे. हिंदुत्व हे प्रत्येक मानवाच्या प्रतिष्ठेचा आदर करतं आणि एकाच सत्यापर्यंत पोहोचण्याचे विविध मार्ग स्वीकारतं असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. ते काल अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये आयोजित एक जग एक मानवता या विषयावरील आयोजित धर्मगुरूंच्या परिषदेत बोलत होते. परकीय आक्रमण आणि आपल्या सांस्कृतिक वारशातील अनेक घटकांचं नुकसान होऊनही भारताची सहअस्तित्वाची परंपरा टिकून राहिली आहे असं सांगत धर्मगुरूंनी समाज प्रबोधनाचं कार्य चालू ठेवलं पाहिजे, तसंच हे कार्य कठीण असलं तरी सध्याच्या जागतिक परिस्थितीत ते आवश्यक आहे असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज लखनौमध्ये एका उद्योग परिषदेला संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री सेतू योजनेअंतर्गत आयोजित या परिषदेत कौशल्य विकास, उद्योजकता आणि व्यावसायिक शिक्षणावर चर्चा होणार आहे. त्यांच्या 3 दिवसांच्या लखनौ दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत लखनौ कॅन्टोन्मेंट परिसरातील 101 कोटी रुपयांच्या 12 विकास प्रकल्पांची पायाभरणी राजनाथ सिंग करतील. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी काल लखनौमध्ये फ्रेग्रन्स पार्कचं उद्घाटन सिंग यांनी केलं, तसंच लाला लजपत राय आणि शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्यांनी संबोधित केलं आणि गोमतीनगरमधल्या ज्येष्ठ नागरिक निवासाचं उद्घाटनही राजनाथ सिंग यांनी केलं. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड दरम्यानचा T20 आशिया चषक सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 सुरू होणार आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल. दुखापतग्रस्त जेमिमा रॉड्रिकच्या जागी प्रतिका रावलचा संघात समावेश करण्यात आला आहे. थायलंडनं 28 तारखेला चीनवर विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली आहे. हवामान विभागानं आज ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम आणि विदर्भातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त जम्मू काश्मीर, लडाख, अंदमान आणि निकोबार बेटं, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं आज विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर

0: विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर होणार चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा आज 137वा भाग. आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी भारतीय न्यायव्यवस्थेचा पुढाकार, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं प्रतिपादन. नेपाळ पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 675 मदत आणि बचाव कार्याला वेग. आणि T20 आशिया चषक महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड यांच्यात लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.
2: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्झवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 8:41 झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करतोय कार्यक्रम अवती भवती. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलंय अनघा मगदूम यांनी आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
3: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती, निवेदिका अनघा मगदूम, सादर करते विवेक वानखडे.
4: नमस्कार श्रोते हो, अवती भवती या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपलं मनापासून स्वागत करते. गेल्या आठवड्यात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात घडलेल्या घडामोडींचा साप्ताहिक आढावा घेऊया. सुरुवातीला ठळक घडामोडी. सायबर गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी रत्नागिरीतील सर्व 849 ग्रामपंचायतींमध्ये महाजनजागृती मोहीम. पालकमंत्री डॉ उदय सामंत यांचे निर्देश. राजापूर बंदर आणि जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासाला गती देण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश. रत्नागिरीच्या पर्यटनाला नवी झळाळी. भाटे बीच सुशोभीकरणासाठी 15 कोटी. मालगुण प्राणी संग्रहालय 2 वर्षात पूर्ण होणार. प्रधानमंत्री सिल्वर कप स्पर्धेत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची देशातील अव्वल 5 अधिकाऱ्यांमध्ये निवड. रत्नागिरी पोलीस दलाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव. बेकायदा वाळू वाहतूक आणि विना नंबर प्लेट वाहनांवर रत्नागिरी RTOचा बडगा. 1.5 कोटींहून अधिक दंड वसूल. कोळी बांधवांचे समुद्राशी असलेले अतूट नाते. नारळी पौर्णिमेनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात विविध उपक्रम. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती नोंदवण्याचे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. चित्रशाळांमधील लगबग अंतिम टप्प्यात. गणेशोत्सवाचे जिल्ह्यात पडघम. गणेश मूर्तींना राज्यात मागणी. रत्नागिरीत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा. सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन. तर डेरवणमध्ये 40व्या ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचा भव्य शुभारंभ. राज्यभरातील 3150 खेळाडूंचा सहभाग. आता ऐकूया सविस्तर वृत्तांत. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व 849 ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी व्यापक महाजनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. पोलीस, बँक आणि प्रशासकीय यंत्रणांनी थेट गावागावात जाऊन महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षिततेचे धडे द्यावेत असे स्पष्ट निर्देश उद्योग तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या विशेष आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मनोज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदे हिरानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी महामुनी यांच्यासह प्रमुख बँक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पोलीस अधीक्षकांनी सादरीकरणाद्वारे सायबर गुन्हेगारांच्या हायटेक कार्यपद्धतीची माहिती दिली.
5: सायबर गुन्हे जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घडत आहेत त्याच्यासाठी 2 महत्वाच्या उपाययोजना करायचं आम्ही ठरवलंय. पुढच्या महिन्यामध्ये महाजनजागृती अभियान सायबर गुन्ह्याच्या बाबतीमध्ये जिल्हा स्तरावर करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. एकाच दिवशी 850 ग्रामपंचायतीमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याच्या सभा होतील. त्या सभांना बँकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी, मी एका ठिकाणी असेन, जिल्हाधिकारी असतील, CO असतील, SP असतील. असे एक महाजनजागृती अभियान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सायबर क्राईमच्या विरोधामध्ये करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलाय. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्या खात्यातनं 1 लाखापेक्षा जास्त ट्रान्सफर करण्याचा निर्णय त्यांनी जर घेतला तर कुठच्या खात्यामध्ये ते ट्रान्सफर करतायत याचा जर संशय आला तर तातडीनं पोलिसांना कळून त्या अकाउंटचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे हा आपण निर्णय घेतलेला आहे. सायबर विमा ज्येष्ठ नागरिकांना कशा पद्धतीने करून देता येईल यासाठी देखील आम्ही निर्णय घेतला.
4: राजापूर तालुक्यातील तुळसुंदे येथील राजापूर बंदर आणि प्रस्तावित

0: जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. मंत्रालयात संबंधित कंपनीच्या वतीनं राजापूर बंदर आणि जहाज बांधणी प्रकल्पाबाबत नुकतंच सादरीकरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पासाठी कंपनीनं राजापूर येथे सुमारे 100 एकर जागा अधिग्रहित केली असून पुढील टप्प्यातील विकासासाठी अनेक सक्षम भागीदार आणि गुंतवणूकदार उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या उर्वरित बाबींची पूर्तता करून कामाला गती देण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या. कोकणातील बंदर विकासाला गती देतानाच स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जहाज बांधणी दुरुस्ती आणि बंदराशी संबंधित पूरक उद्योगांमुळे परिसरातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असेही ते म्हणाले. या बैठकीला महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य शासनानं महत्वपूर्ण पावलं उचलली असून जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन प्रकल्पांना मोठी गती दिली जातीय. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या विशेष आढावा बैठकीत उद्योग तथा पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी पर्यटन विकासाबाबत महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली.
1: मालगुंड प्राणी संग्रहालय जे आहे त्याचं टेंडर फ्लॅश झालेलं आहे. पुढच्या 2 वर्षांमध्ये प्राणी संग्रहालय हे लोकांसाठी खुलं होईल याचा आढावा देखील मी घेतला. भाटे सुशोभीकरणासाठी टोटल 15 कोटीचा आराखडा आहे, त्याच्यामध्ये 5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. तो आराखडा नक्की कसा असावा आणि पहिल्या 5 कोटीची प्रायोरिटीची कामं कुठची असावी ते देखील आज आम्ही फायनल केलीत. आणि गणपतीपुळा विकास आराखड्याचा देखील आज आम्ही आढावा घेऊन तिथले रस्ते, तिथलं पाणी आणि अन्य ज्या काही बाबी आहेत 102 कोटी रुपये त्याला मंजूर झाले होते. त्यातले शिल्लक पैसे देखील राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे प्रस्ताव पाठवण्याचा आज आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याच्यानंतर देखील गणपतीपुळ्याला उर्वरित पैसे मिळतील आणि गणपतीपुळ्याची सगळी कामं मे 27 पर्यंत संपवण्याचा आज आम्ही बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे.
0: रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदा वाळू वाहतूक, नियमांचं उल्लंघन आणि नंबर प्लेट नसलेल्या वाहनांच्या गैरव्यापारावर उपप्रादेशिक परिवहन विभागानं कठोर कारवाई सुरू केली आहे. विभागाच्या वायुवेग पथकामार्फत नियमित धडक तपासणी मोहीम राबवून दोषी वाहनांकडून आतापर्यंत 1.5 कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली. क्षमतेपेक्षा जास्त भार म्हणजेच ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विभागाकडून मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै 2026 या अवघ्या 4 महिन्यात 2274 वाहनांची तपासणी करून 192 दोषी वाहनांकडून 35,05,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवरही पथकानं कडक कारवाई केली असून गेल्या 16 महिन्यात अशा 330 वाहनांकडून सुमारे 3.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. केवळ दंडात्मक कारवाईवर न थांबता सर्व वाहन चालक आणि वाहतूकदारांनी रस्ते सुरक्षेच्या दृष्टीनं वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करावं यासाठी विभागामार्फत जनजागृती आणि प्रबोधन मोहीमही सातत्यानं राबवण्यात येत असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून यामध्ये विविध राज्ये आणि देशातील अनेक पर्यटक अडकलेत. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या नागरिकांची अचूक माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तातडीनं मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे विशेष मदत प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनानं नागरिकांची माहिती भरण्यासाठी एक अधिकृत ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोणतेही नागरिक अथवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्यास त्यांच्या कुटुंबियांनी किंवा नातेवाईकांनी या लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती तत्काळ नोंदवावी असं आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज जिंदल यांनी केलंय. अधिक माहिती किंवा मदतीसाठी रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या 023-52-22-22-33 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 70-57-22-22-33 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला असून प्रतिष्ठेच्या प्रधानमंत्री सिल्वर कप स्पर्धेत भारतातील प्रथम 5 पोलीस अधिकाऱ्यांमध्ये त्यांची निवड झाली. पोलीस अधीक्षक बगाटे यांच्या दूरदृष्टी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या रेड्स या अत्याधुनिक प्रणालीचं सादरीकरण नुकतंच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत करण्यात आलं. गुन्हे अन्वेषण आणि तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशानं विकसित करण्यात रेड्स ऍप अज्ञात आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे. या ऍपमध्ये बेवारस मृतदेहांची माहिती एकाच छत्राखाली संकलित केली जाते. अनेकदा मृतदेहांचा चेहरा ओळखणं कठीण होतं

0: अशा प्रकरणांमध्ये उपलब्ध छायाचित्र आणि इतर माहितींच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची हुबेहूब डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. याशिवाय बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी चेहऱ्याची तब्बल 108 विविध रूपं तयार करून आधुनिक आणि तांत्रिक पद्धतीनं शोध मोहीम राबवली जाते. या अत्याधुनिक प्रणालीच्या मदतीनं आतापर्यंत 153 बेवारस मृतदेहांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 135 बेवारस मृतदेहांच्या डिजिटल प्रतिकृती तयार करण्यात आल्या असून त्यामध्ये 14 प्रकरणांमध्ये मृतदेहांची अचूक ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय. तसंच जिल्ह्याबाहेरील 19 प्रकरणांपैकी 7 प्रकरणात ओळख पटली आहे. याशिवाय ऍपमध्ये नोंद असलेल्या 381 बेपत्ता व्यक्तींपैकी रत्नागिरी जिल्ह्यातील 11 जणांच्या चेहऱ्यांची डिजिटल प्रतिकृती तयार करून त्यांचा यशस्वीपणे शोध घेण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत तंत्रज्ञानाचा संवेदनशीलतेनं आणि कौशल्यानं वापर करून तपास यंत्रणांना नवे बळ देणाऱ्या या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल ही रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या तंत्रज्ञानाधिष्ठित आणि पथदर्शी कार्याची पोचपावती मानली जाते. गणेशोत्सवाचे वेध लागताच कोकणातील चित्रशाळांमध्ये बाप्पाच्या सुबक मूर्ती साकारण्याची लगबग आता अंतिम टप्प्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यात मिळून सुमारे 4000 चित्रशाळा असून या कारखान्यांमध्ये सध्या मूर्तींच्या रंगरंगोटीचे काम दिवस रात्र वेगानं सुरू आहे. रत्नागिरी शहरातील फगर वठार येथील प्रसिद्ध मूर्तीकार वामन विठ्ठल सुवरे गेली 35 वर्ष केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर एक निस्सीम भक्ती आणि छंद म्हणून गणेश मूर्ती घडवण्याची कला जोपासत आहेत. त्यांच्या चित्रशाळेत जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्तींना केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर नाशिक सारख्या दूरच्या शहरांमधूनही मोठी मागणी नोंदवली गेली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात बालाजी रूप, स्वामी समर्थ रूप, विठ्ठल रूप यासह गरुडारूढ आणि मूषकस्तंभ रूपातील मूर्तींना भाविकांची विशेष पसंती मिळत असल्याचं चित्र आहे. मातीच्या वाढत्या किमतींचं आव्हान समोर असतानाही प्रत्येक भाविकाला परवडेल अशा दरात त्यांच्या आवडीची मूर्ती उपलब्ध करून देण्याचा मूर्तीकारांचा प्रयत्न असतो. सध्या रंगरंगोटीच्या कामात काही अडचणी येत असल्या तरी मूर्तीकारांचा उत्साह तसुभरही कमी झालेला नाही. याबाबतच आपल्याला माहिती देत आहेत मूर्तीकार वामन विठ्ठल सुवरे.
1: मी लहानपणापासून माती काम करते, म्हणजे कारखाना टाकला 35 वर्ष झाले. कृष्ण पोच, शंकराची, दत्ताची वगैरे, परत स्वामी समर्थ अशा पोच केले. म्हणजे आता जास्तीत जास्त अमेरिका, नंतर नाशिक, भुसावळ, देवरुख, संगमेश्वर, भडे. गेल्या वर्षी आम्ही 3000 मूर्ती देत होतो, यंदा आम्ही 3500 मूर्ती.
0: गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करताना शासनाच्या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हास्तरीय निवड समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या या 7 सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा नियोजन अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. या समितीत पोलीस उपअधीक्षक, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी हे शासकीय सदस्य, तर समीर इंदूर करणे राहुल कळमटे हे अशासकीय सदस्य म्हणून सहभागी आहेत. तालुका स्तरावरून प्राप्त झालेलं परीक्षण अहवाल, छायाचित्र, जलचित्रे आणि आवश्यक कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या निकषांनुसार मंडळांचे काटेकोर गुणांकन केले जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या मंडळांसाठी आकर्षक रोख पारितोषिक जाहीर करण्यात आली असून प्रथम क्रमांकास 50,000, द्वितीय क्रमांकास 40,000 आणि तृतीय क्रमांकास 30,000 रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. निवड प्रक्रियेत 2 किंवा अधिक मंडळांना समान गुण मिळाल्यास अधिक जुन्या मंडळांना प्राधान्य दिलं जाईल आणि कोणतेही पारितोषिक विभागून दिले जाणार नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. रत्नागिरी जिल्ह्यात नारळी पौर्णिमेचा सण पारंपरिक श्रद्धा, भक्ती आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विशेषतः जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील गावांमध्ये या उत्सवाचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला. या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील 5 पंढरी आणि रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या येथील उत्सवाचा विशेष आढावा आम्ही घेतला. कोळी बांधवांसाठी केवळ उपजीविकेचे साधन नसून सुखदुःखाचा साक्षीदार असलेल्या दर्या राजाची आराधना करण्यासाठी दापोली तालुक्यातील 5 पंढरी गावात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. येथे समुद्राला मानाचा, सोन्याचा मुलावा दिलेला नारळ अर्पण करण्यात आला. या निमित्तानं कोळी बांधवांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकूया.
2: श्रीराम मंदिर जन्मोत्सव कोळी समाज 5 पंढरी आता यजमान होमवाले मंडळीच्या वतीने सालाबाप्रमाणे दरवर्षी निघणारा जो पारंपरिक नारळी पौर्णिमेची शोभायात्रा ही आता संपन्न झालेली आहे. नारळी पौर्णिमा हा उत्सव नुसतं आमच्यासाठी उत्सव किंवा सण नसून आमची एक कोळी बांधवांची परंपरा आहे. आणि आज नारळी पौर्णिमा ज्या दिवशी असते त्याच्या 4 दिवस अगोदर म्हणजे एकादशीच्या दिवशी आम्ही समुद्राचं पाणी नेऊन त्याची यथासांग पूजा करून आजच्या दिवशी तो मंत्रयुक्त पाणी आणि तसेच सुवर्ण

0: आम्ही समुद्राला यथा सांग आम्ही पूजा करून त्याचं आम्ही विसर्जन करतो आणि समुद्राला आम्ही प्रार्थना करतो की हे समुद्र राजा तुझ्यावरती जे बांधव कोळी बांधव मासेमारी करण्यासाठी जातील त्यांचं तू रक्षण कर, त्यांना भरभरून मासे मिळू दे आणि माशांचे रूपांतर जे पैशाच्या स्वरूपात होऊ दे, जेणेकरून कोळी समाजामध्ये सुख समृद्धी आणि विविधता वैभवता येऊ दे.
1: तसंच रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या येथेही नारळी पौर्णिमा अत्यंत जल्लोषात साजरी करण्यात आली. स्थानिक श्रीदेव नवलाई पावणाई मंदिरापासून ढोल ताशांच्या गजरात आणि बेंजोच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पोशाखात सजलेल्या महिला तरुण आणि चिमुकल्यांसह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही मिरवणूक अलावा जेटी येथे पोहोचली. तेथे समुद्र राजाची विधिवत पूजा आणि महाआरती करून गावाच्या सुख समृद्धीसाठी आणि दर्यावर्दी बांधवांच्या सुरक्षिततेसाठी समुद्राला भक्तिभावाने श्रीफळ अर्पण करण्यात आलं. स्वच्छता ही सेवा 2026 या देशव्यापी मोहिमेअंतर्गत पुणे सीमा शुल्क आयुक्तालयाच्या रत्नागिरी सीमा शुल्क विभागाच्या वतीनं नुकतीच विशेष समुद्र किनारा स्वच्छता मोहीम नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर राबवण्यात आली. रत्नागिरी येथील मुरुगवाडा जेट्टी लगतच्या पांढऱ्या समुद्र किनाऱ्यावर ही मोहीम पार पडली. या उपक्रमादरम्यान समुद्र किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिकचा कचरा, निकामी पॉलिथिन पिशव्या आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा करून किनाऱ्यावरून हटवण्यात आल्या. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे अस्वच्छ झालेला हा समुद्र किनारा परिसर स्वच्छ आणि सुंदर बनला असून या मोहिमेतून सागरी पर्यावरण रक्षण आणि जनजागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला. या स्वच्छता मोहिमेमध्ये पुणे सीमा शुल्क विभागाचे अपर आयुक्त शिवकुमार साळुंखेस, रत्नागिरी सीमा शुल्क कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्ण, अधीक्षक लक्ष्मीकांत भाटकर, संदीप कौशिक, संजय यादव यांच्यासह निरीक्षक किशोर नाबर, राजेश लाडे, अंकित सिन्हा, शिवकुमार सिंग आणि मरीन विभागाचे अभियंते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. स्वच्छता मोहिमेनंतर श्रावणी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सीमा शुल्क विभागाच्या वतीनं समुद्राला पारंपरिक पद्धतीनं श्रीफळ अर्पण करण्यात आलं. भावा बहिणीच्या अतूट प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण रत्नागिरी जिल्ह्यात अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. बहिणीनं राखीच्या रूपात दिलेलं प्रेम आणि भावानं स्वीकारलेली रक्षणाची जबाबदारी या भावनेनं घरोघरी हा सण मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं साजरा झाला. कौटुंबिक उत्सवाबरोबरच यंदा रत्नागिरीमध्ये सामाजिक बांधिलकीची अनोखी झलक पाहायला मिळाली. अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत समाजातील दिव्यांग आणि दुर्लक्षित घटकांसोबत रक्षाबंधन साजरं करून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्यांना भेट देऊन कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस बांधवांना राख्या बांधून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान टपाल विभागानं रक्षाबंधनानिमित्त राख्या वेळेत पोहोचवण्यासाठी विशेष टपाल सेवा उपलब्ध करून दिली होती. या सेवेच्या माध्यमातून रत्नागिरीकरांनी देशाच्या सीमेवर अहोरात्र डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या शूर सैनिकांसाठी हजारो राख्या पाठवून आपल्या भावना आणि आदर व्यक्त केला. महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन आणि SVJCT स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या 40व्या ज्युनियर अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेला चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे उत्साहात सुरुवात झाली. या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील 36 जिल्ह्यातून तब्बल 3150 अधिक खेळाडू सहभागी झाले. संपूर्ण परिसर क्रीडामय झाला. रत्नागिरी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. यावेळी महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशनचे सरचिटणीस सतीश उचील, उपाध्यक्ष श्रीकांत पराडकर, सचिव संदीप तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या भव्य आयोजनामुळे डरवणचं नाव राज्यात क्रीडा नकाशावर पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झालं आहे. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचं औचित्य साधून साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरी शहरात विविध उत्साही उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन प्रॅक्टिस रन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं खेलेगा भारत जीतेगा भारत या संकल्पनेवर आधारित रन अँड राईड रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी मारुती मंदिर येथून या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. ही रॅली मारुती मंदिर येथून निघून जेल नाका मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहोचली आणि तेथेच या रॅलीची उत्साहात सांगता झाली. या रॅलीत जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, कोकण कोस्टल मॅरेथॉनचे सचिन मराठे, केतकी लेले, स्नेहल कलाल, महेश खेडेकर, अभय सुर्वे, अनिरुद्ध कुलकर्णी यांच्यासह राभा शिर्के प्रशालेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, विविध क्रीडा संघटनांचे खेळाडू आणि नागरिक असे सुमारे 200 अधिक क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यात 1 जून पासून 29

0: 20 ऑगस्टपर्यंत एकूण 19,996.30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्याची सरासरी 2,221.81 मिलीमीटर म्हणजेच 66.04% इतकी झाली आहे. तालुकानिहाय पावसाचा विचार केल्यास मंडणगड तालुक्यात 2,553 मिलीमीटर, दापोली 2,228.80 मिलीमीटर, खेड तालुक्यात सर्वाधिक 2,725.60 मिलीमीटर, गुहागर तालुक्यात 2,028.80 मिलीमीटर, चिपळूण तालुक्यात 2,542.40 मिलीमीटर, संगमेश्वर 2,209.20 मिलीमीटर, रत्नागिरी तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच 1,741.90 मिलीमीटर, लांजा तालुक्यात 2,107.70 मिलीमीटर तर राजापूर तालुक्यात 1,858.90 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. दरम्यान या मोसमात पावसाचे प्रमाण अद्यापही कमीच असल्याचं दिसून आलं आहे. श्रोतेहो, या होत्या गेल्या सप्ताहातील रत्नागिरी जिल्ह्यातील विविध घडामोडी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94035473485. तेव्हा श्रोतेहो, आता या कार्यक्रमातून मी अनघा योगेश मगदूम आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती, निवेदिका अनघा मगदूम, सादर करते विवेक वानखडे.
2: अवती भवती हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं अनघा मगदूम यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. श्रोते हो, आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट गीतांचा लख लख चंदेरी या कार्यक्रमामध्ये. सोनू निगम यांनी गायलेलं कुमार यांचं गीत आता ऐकूया. मीत ब्रदर्स अंजान यांचं संगीत असलेलं हे गीत आहे क्या सुपर कूल है हम या चित्रपटातलं.

कार्यक्रमात आता ऐकूया साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलेलं समीर अंजान यांचं गीत. दबंग टू या चित्रपटातलं हे गीत गात आहेत राहत फतेह अली खान आणि श्रेया घोषाल.

0: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

अरिजित सिंग यांनी गायलेलं जुनैद वसी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. चिरंतन भट यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं 1920 इव्हिल रिटर्न्स या चित्रपटातलं. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया तेरी मेरी कहानी या चित्रपटातलं प्रसून जोशी यांचं गीत. साजिद वाजिद यांचं संगीत आणि गातायत शान आणि श्रेया घोषाल.

रब ने बना दी जोड़ी या चित्रपटातल्या या गीतासोबतच श्रोते हो लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा या जाहिरात विश्रामानंतर.

0: वाजले आहेत. आता प्रसारित करतोय बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात भारत शिक्षण मंडळ पटवर्धन हायस्कूलच्या संजीवन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला श्रावण मास हा विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमाचं निवेदन केलंय सोनाली सावंत यांनी आणि सादर करते आहेत विवेक वानखडे.
1: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.

नमस्कार नमस्कार नमस्कार बालदोस्तांनो, बाल जगत या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बालदोस्तांनो, श्रावण महिना आपल्या सगळ्यांचाच आवडता, अर्थातच सणांचा राजा असंही त्याला म्हटलं जातं. याच श्रावण मासावर आधारित कार्यक्रम आज आपण ऐकणार आहोत. सादर करणार आहेत भारत शिक्षण मंडळ पटवर्धन हायस्कूल संचलित कैलासवासी गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुल रत्नागिरीचे विद्यार्थी. त्यांना मार्गदर्शन केलं आहे मनाली नाईक यांनी. यातील सहभागी विद्यार्थी आहेत नितांत अनिल शिरगावकर, शुभ्रा शैलेश केतकर, गुंजन मयूर कदम, निधी वैभव गराटे, हार्दी राजेश कुर्टे, गौरांग विनयकुमार आजगेकर, ऋग्वेद मुकेश भोळे, मल्हार महेश रजपूत, सार्थक समीर रेडीज, श्रेयस अमित पोटफोडे, महंत राजेश पाटील, अथर्व संदीप जाधव, अवनीश संजीव साखरपेकर, अथर्व संदेश कांबळे, निवेदन सर्वेश ऋषिकेश जोशी आणि राजस दिनेश सिनकर यांचं. सूत्रसंचालन आणि लेखन वीणा विठ्ठल मालणकर. या कार्यक्रमाला तबला साथ आहे सार्थक संतोष जोशी याची, सवादिनी साथ सोहम प्रकाश खांडेकर यांनी केली आहे, तर पखवाज साथ केली आहे श्लोक उमेश लिंगायत यांनी. ऐकूया तर संजीवन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला हा श्रावण मास विशेष कार्यक्रम.

0: श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरनी ऊन पडे असे प्रसन्न वातावरण घेऊन येणारा श्रावण महिना हिरवाईने नटलेला व्रतवैकल्याने भारलेला भक्तिमय वातावरणाने युक्त असलेला सर्वांना आनंद देणारा असा हा श्रावण मास सहज एखाद्या झऱ्याजवळ गेल्यास प्रवाहाचे निखळ सौंदर्य पाहायला मिळते. गर्द हिरवी वनराई कोवळे ऊन मध्येच वासाची हलकीच सर हिरव्यागार गवतावर पहाटेचे पडलेले दव हिरव्या रंगाच्या शालूने सजलेली वसुंधरा झऱ्याचे अवखळणे शांतपणे वाहणारी सरिता व हलक्या वाऱ्याच्या प्रवाहाने डोलणाऱ्या सागराच्या लाटा वा किती हे अनुपम सौंदर्य. तुम्ही कधी कातळ सड्यावरती सुंदर नाजूक पांढऱ्या रंगाच्या दीपकाडी रानफुलाचा सडा पाहिलात का? कापरी कमळाच्या रानफुलांवर मधुपानासाठी आलेल्या मधमाशांचा थवा हे सारं मानवसृष्टीमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ्य या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ओठांवरती सहजपणे गाण्याचे बोल गुणगुणावेसे वाटतात. चला तर मग ऐकूया पुढील सुंदर गीतामधून.
1: हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. आपल्यासमोर सादर करीत आहेत शुभ्रा केतकर, गुंजन कदम, निधी गराटे आणि हार्दिक उर्टे. तबलावादक नितांत शिरगावकर. संवादिनी साथ केली आहे सोहम खांडेकर यांनी.

0: आता श्रावण मासात सर्व महिन्यांचा राजा असं का बरं? तर निसर्ग, आरोग्य आणि अध्यात्म या साऱ्यांची सांगड या मासात आपल्याला पाहायला मिळते. जी लोक धार्मिक आध्यात्मिक आहेत त्यांच्यासाठी हा महिना व्रतवैकल्य आणि समारंभांचा असतो. मंदिरामध्ये होणारे सप्ताह भजन, नाम, कीर्तन, जप यातून एक प्रसन्न वातावरण तयार होते. यातून माणसाच्या मनाचे स्थैर्य, एकाग्रता, सक्षमीकरण व्हायला मदत होते. तसेच वर्षभर कामात गुंतलेल्या स्त्रियांनाही मंगळागौर, नागपंचमी, बृहस्पती पूजन, शुक्रवारी सवाष्ण जेवायला बोलवणं यामुळे एकत्र यायला मिळते आणि स्त्रियाही या सणांचा आनंद लुटत असतात. या श्रावण महिन्याच्या आनंदोत्सवाची सुरुवात होते ती शिवामुठीच्या व्रताने. दर सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जव, सातू अशा क्रमाने पिंडीवर मुठीने धान्य वाहतात आणि भोळ्या शंकराचा आशीर्वाद घेतात. चला तर मग आपण सुद्धा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची या भजनाने शंकराची आराधना करूया.
1: आपल्यासमोर सादर करीत आहे नितांत शिरगावकर. तबला साथ दिली आहे सार्थक जोशी. पखवाज साथ दिलेली आहे श्लोक लिंगायत. संवादिनी साथ दिली आहे सोहम खांडेकर यांनी. टाळवादक अथर्व जाधव आणि अथर्व कांबळे.

0: खूप छान भजनाच्या या स्वरांनी मनाला खरंच प्रसन्नता मिळते. श्रावणी सोमवार सारखाच मंगळवार ही महिलांसाठी विशेष असतो. नवविवाहित मुलींसाठी खास असा हा मंगळागौर उत्सव केवळ एक पूजा नसून निसर्गाशी जोडणारा अखंड सौभाग्याची प्रार्थना करणारा आणि महिलांच्या निखळ आनंदाचा सुंदर संगम आहे. 16 प्रकारची पत्री, षोडशोपचार पूजा आणि रात्रीचा झिम्मा, फुगडी, पिंगा यांसारखे पारंपरिक खेळ. मंगळागौरीची ही परंपरा आजही घराघरात तितक्याच उत्साहाने जपली जाते. या निमित्ताने आज आपणही देवीच्या रूपात केलेल्या शृंगाराचे व पैठणीचे सुंदर वस्त्रांचे वर्णन सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग या पारंपरिक भक्तिगीतामधून गोंधळाच्या ठेक्यावरती लयबद्ध पद्धतीने गाऊयात.
1: आपल्या समोर सादर करीत आहे नितांत शिरगावकर आणि त्याला साथ देत आहेत आपल्या गुरुकुलच्या विद्यार्थिनी.

0: त्यानंतर श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमीचा सण येतो. नागपूजनाच्या निमित्ताने मोकळ्या निसर्गात जाणे प्रकृतीसाठी खूप चांगले असते आणि ते झाल्यावर आपल्या मैत्रिणींसोबतचे झिम्मा फुगडी आणि वड्याच्या पारंब्याचे झोके हा आनंद मनाला सुखावणारा असतो. नागपंचमी हा सण शेतीप्रधान संस्कृतीचे द्योतक असल्याने नागांचे महत्त्व लक्षात घेऊन अंधश्रद्धांना बळी न पडता नागांचे रक्षण करण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. यानंतर येते ती नारळी पौर्णिमा. कोळी बांधवांसाठी हा खास सण ज्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचे जीवन अवलंबून आहे अशा समुद्राला या दिवशी नारळ अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच भारतीय संस्कृतीत भाऊ बहिणींच्या नाताचे महत्त्व अधोरेखित करणारा रक्षाबंधनाचा हा दिवस म्हणून या दिवसाला राखी पौर्णिमा असेही म्हटले जाते. रक्षाबंधनाच्या या सणाला बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात, भावांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करतात आणि रक्षासूत्र बांधताना एक मंत्र म्हटला जातो. तो मंत्र असा आहे, येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलाहा येन त्वाम प्रतिबद्धनामी रक्षे मा चलाहा मा चलाहा, असा हा मंत्र आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, रक्षाबंधनाचा हा मंत्र कसा तयार झाला आहे, या मंत्राच्या शक्तीचे रहस्य काय आहे? या संदर्भातील बळीराजा आणि लक्ष्मी यांची कथा इयत्ता 5वीचा मल्हार रजपूत आपल्याला सांगणार आहे.
1: सत्ययुगात भगवान विष्णूंचे भक्त प्रल्हाद यांचे नातू म्हणजे बळीराजा, ते खूप दयाळू आणि शक्तिशाली होते. ते भगवान विष्णूंचे भक्त होते. त्यांनी आपल्या धर्मावर असलेल्या श्रद्धेमुळे आणि ताकदीमुळे तिन्ही लोकांवर राज्य मिळवलं. आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी आणि सर्व लोकांवर पूर्ण अधिकार मिळवण्यासाठी गुरु शुक्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली अश्वमेध यज्ञ सुरू केला. त्या यज्ञामध्ये त्यांनी एक नियम ठेवला, त्यानुसार ज्याला जे पाहिजे ते दान म्हणून दिले जाईल. बळीराजा जेव्हा आपला 100वा यज्ञ करत होता तेव्हाच इंद्राची आसनं सुरक्षित ठेवण्यासाठी भगवान विष्णूंनी बट्टू म्हणजेच वामन अवतार धारण केला आणि यज्ञ मंडपात प्रवेश केला. या यज्ञादरम्यान बळीराजा अत्यंत दानशूरपणे याचकांना हवे ते दान देत होता. तेव्हा वामनाने बळीराजाकडे 3 पावले जमीन मागितली. जेव्हा राजा बळी बट्टूक बनलेल्या भगवान वामनाचे बोलणे ऐकून खूप हसला व म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला 3 पावले जमीन हवी आहे ना, तर घेऊन जा. यानंतर भगवान वामनाने आपले पाऊल वाढवायला सुरुवात केली आणि 2 पावलांमध्येच पृथ्वी आकाश आणि देवलोक त्यांनी वापून टाकले. मग भगवतांनी राजा बळीला विचारले, आता सांगा तिसरा पाय कुठे ठेवू. राजा बळीने भगवतांची स्तुती केली आणि म्हणाला, प्रभू, मी तुम्हाला ओळखले आहे, माझ्याकडे देण्यासाठी आता काहीच नाही, तुम्ही तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा. राजा बळीचे हे उदार बोलणे ऐकून भगवान खूप खुश झाले. त्यांनी तिसरा पाय राजा बळीच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले, तू पाताळ लोकांमध्ये तुझे राज्य चालव. तसेच आनंदी होऊन भगवान वामनाने राजा बळीला म्हणाले, तुमच्या भक्तीने आणि उदारतेने मी खूप प्रसन्न झालो आहे, त्यामुळे तुझी काही इच्छा असेल तर माग. राजा बळीचे मन शांत झाले. त्याने भक्तिभावाने हात जोडले आणि देवाला

0: म्हणाले, हे दयाळू, हे कृपानिधान, जर तुम्ही माझ्यावर कृपा करू इच्छित असाल तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत माझ्या लोकात निवास करा. मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. मला दुसरे काहीही नको. भक्ताचे हे प्रेमळ बोलणे ऐकून भगवान म्हणाले, हे बळी, ठीक आहे, मी सुद्धा तुझ्यासोबत पाताळ लोकांमध्ये राहीन. भगवान पाताळात राहिल्यामुळे वैकुंठ म्हणजेच विष्णूंचे निवासस्थान त्यांच्याशिवाय ओस पडले. त्यामुळे देवी लक्ष्मी दुखी राहू लागल्या. मग देवी लक्ष्मीने एक युक्ती शोधली. त्या एका दिवसात एका म्हातारी आणि दुःखी स्त्रीचे रूप घेऊन पाताळात पोचल्या. जेव्हा राजा बळी रस्त्याने जात होता तेव्हा त्या रडायला लागल्या. राजा बळीने त्यांना विचारले, तुम्ही का बरं रडत आहात? यावर त्या म्हणाल्या, माझा कोणी बाहू नाही, त्यामुळे मी उदास आहे आणि रडत आहे. प्रजेचे रक्षण करणाऱ्या बळीराजाने त्या क्षणी त्या बाईला आपली बहीण मानले आणि म्हणाले, आजपासून मी तुझा भाऊ आहे. म्हातारी बाई बनलेल्या देवी लक्ष्मीने राजा बळीच्या हातात रक्षासूत्र बांधले. यावर राजा बळी म्हणाला, आता तुला जे पाहिजे ते आहे ते माग. तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाली, माझे पती मला सोडून तुमच्या येथे पाताळात बसले आहेत, त्यांना मला परत द्या. राजा बळीला खूप आश्चर्य वाटले. तेव्हा देवी लक्ष्मी आपल्या खऱ्या रूपात आली आणि म्हणाली, माझे पती भगवान विष्णू वामन रूपात तुमच्याकडे आहेत, त्यांना मला परत करा, त्यांच्याशिवाय वैकुंठ उदास आहे. अशा प्रकारे देवी लक्ष्मीच्या सांगण्यावरून राजा बळीने रक्षासूत्राचा मान राखला आणि देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंना वैकुंठास पाठवले. याच कथेवरून रक्षाबंधनाचा मंत्र तयार झाला.
1: असा भाऊ बहिणीच्या प्रेमाच्या रूपाने कर्तव्याची जाणीव करून देणारा हा रक्षाबंधनाचा सण आहे. या सणाच्या निमित्ताने सीमेवर लढणारे सैनिक, अंधशाळा तसेच अनाथाश्रमातील मुले, मनोरुग्णालयातील रुग्ण, जेलमधील कैदी बांधव इत्यादींना राखी बांधून सामाजिक ऋणानुबंध जोडण्याचे चांगले प्रयत्न या सणाच्या निमित्ताने करता येतात. असाच एक प्रयत्न आपण सुद्धा काही वर्षांपूर्वी संजीवन गुरुकुलामधून स्वतः तयार केलेल्या राख्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना पाठवून सामाजिक ऋणानुबंध जोडण्याचा उपक्रम केला होता.
2: अगदी बरोबर, खूपच स्तुत्य असा हा उपक्रम होता. अशा प्रकारे श्रावणी पौर्णिमा म्हणजे समुद्र पूजनाच्या रूपाने निसर्गाची जवळीक, श्रावणविधी रूपाने धर्मकृत्य आणि बंधू भगिनींच्या प्रेमाच्या रूपाने कर्तव्याची जाणीव, या तिन्हींचा मिलाप होय. यानंतर शिळसप्तमीची अग्निदेवाची आणि सप्तऋषीच्या आंब्यांच्या रूपाने पूजा केली की गोविंद आला रे आला असा जल्लोष सुरू होतो तो श्रावण वैद्य अष्टमीला. दही, दूध, लाह्या, कुरमुरे, पोहे घालून केलेला हा काला खाल्ल्यानंतर जिभेवर एक वेगळीच चव रेंगाळते. खरंच कृष्णाच्या या सवंगड्यांच्या मैत्रीचा रस या काल्याला अमृताची गोडी मिळवून देतो. चला तर मग ऐकूयात या कृष्णाच्या रासलीला पुढील गवळण सादरीकरणातून. सादर करतोय आपल्यासमोर नितांत शिरगावकर आणि आपल्या गुरुकुलातील विद्यार्थिनी.

अशा प्रकारे श्रावणाला निरोप देत येते ती पिठोरी अमावस्या, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सण, बैलजोडीला विश्रांती देण्याचा दिवस, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, असा हा श्रावण महिना संपतो आणि लाडक्या गणपती बाप्पाची प्रतीक्षा सुरू होते. एकूणच काय, तर श्रावण मासातील या रूढी परंपरा, धार्मिक सणांचे महत्त्व सांगताना आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर उपवासासारख्या गोष्टीतून शरीराचे संतुलन राहण्यास मदत होते. कांदा, लसूण, मांसाहार वगैरे गोष्टी तामसगुण वाढवणाऱ्या, पचायला जड असल्याने त्यासुद्धा या श्रावण मासामध्ये वर्ज्य करायला हरकत नाहीत. तसेच श्रावण महिन्याला धार्मिक महत्त्व असल्याने उपवासही तितक्याच मोठ्या प्रमाणात केला जातात. अशावेळी पावसाच्या पाण्यावर, लाल मातीवर उगवणाऱ्या रानभाज्या माणसांना मोठा आधार असतात. या भाज्या खतविरहित असल्याने, पावसाच्या पाण्यावर वाढल्याने त्याची चव ही न्यारीच असते. रानभाज्यांच्या या औषधी गुणधर्मामुळेच आरोग्याच्या दृष्टीने त्या अत्यंत पौष्टिक असतात. पूर्वीच्या जुन्या जाणत्या लोकांना त्याचे महत्त्व माहिती होते. म्हणूनच भारंगी, कुवाळी, टाकळा, शेवळे, भोपुळं, अळंबी, कुडाच्या शेंगा आणि फुले, काटळ, अळू इत्यादी रानभाज्या श्रावण मासामध्ये नक्कीच खाल्ल्या पाहिजेत. हाच हेतू लक्षात घेऊन आपणही रानभाज्या उपक्रम आपल्या गुरुकुलामध्ये करतो आणि यावर्षी आपण छान अशी रानभाजी आणि भाकरीची चवसुद्धा घेतली होती. अशा प्रकारे हा श्रावण मास निसर्ग, अध्यात्म आणि आरोग्य यांची सांगड घालत सर्वांगीण संस्कृती जपणारा आणि शरीर व मनाची काळजी घेणारा संस्कारक्षम असा आहे. शेवटी काय, नवा आनंद घेणे व देणे यासाठीच हे वेगवेगळे सण आणि उत्सव असतात. ते माणसांना एका सूत्रामध्ये बांधतात. अशा प्रकारे श्रावणही हाच संदेश देत आपला निरोप घेतो.

भारत शिक्षण मंडळ पटवर्धन हायस्कूल संचलित कैलासवासी गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला श्रावण मास विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. बालदोस्तांनो, कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम? किती छान गाणी म्हटली ना या मुलांनी, आणि माहितीही सुंदर सांगितली. या कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी होते नितांत अनिल शिरगावकर, शुभ्रा शैलेश केतकर, गुंजन मयूर कदम, निधी वैभव गराटे, हार्दी राजेश कुर्टे, गौरांग विनयकुमार आजगेकर, ऋग्वेद मुकेश भोळे, मल्हार महेश रजपूत, सार्थक समीर रेडीज, श्रेयस अमित पोटफोडे, महंत राजेश पाटील, अथर्व संदीप जाधव, अवनीश संजीव साखरपेकर, अथर्व संदेश कांबळे. निवेदन होतं सर्वेश ऋषिकेश जोशी आणि राजस दिनेश सिनकर यांचं. सूत्रसंचालन लेखन वीणा विठ्ठल मालणकर यांचं. या कार्यक्रमाला तबला साथ केली होती सार्थक संतोष जोशी यांनी, संवादिनी साथ सोहम प्रकाश खांडेकर, आणि पखवाज साथ केली होती श्लोक उमेश लिंगायत यांनी. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होतं मनाली नाईक यांनी. बालजगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. बालदोस्तांनो, आजच्या बालजगत या कार्यक्रमात मी सोनाली सावंत

0: आता तुमचा निरोप घेते, पुन्हा भेटूच एका नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बाल जगत.
2: बालजगत हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं सोनाली सावंत यांनी आणि सादर करते होते विवेक पानखडे. श्रोते हो, सकाळचे 10:02 होत आहेत. आता प्रसारित करतोय कार्यक्रम आपली आवड.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती मुसळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, नेहमीप्रमाणे आम्हाला खूप मेसेजेस आले आहेत आणि खूप पत्रही आले, तर फार वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि कार्यक्रमातला पहिला मेसेज मी तुम्हाला वाचून दाखवतीये. हा मेसेज आपल्याला पाठवला आहे तेजस, तुषार, दीक्षा, श्रुतिका, सौ सीमा दगडू सुतार यांनी मुक्काम पोस्ट भाटणवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथनं, तसंच कोमल सागर आरव सरकार आणि सौ राधिका दयानंद कांबळे यांनी मुक्काम पोस्ट आमजाई वरवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथनं, आणि या श्रोत्यांना पिंजरा ह्या चित्रपटातलं जगदीश खेबुळकर यांचं गीत ऐकायचं आहे. राम कदम यांचं संगीत असलेलं हे गीत गातायत लता मंगेशकर.
1: हो आहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी.
2: बर
1: किसनानं भुलवल्या यम

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
3: बोला.
2: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
2: बस
3: बस
2: समजलं.
3: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: श्रोते हो, कार्यक्रमातला पुढचा मेसेज आपल्याला पाठवलाय नळेश्वर नगर नरवेल जिल्हा बुलढाणा इथनं PS नावकर, निर्मला नावकर आणि विशाल नावकर यांनी. तसंच मलकापूर जिल्हा बुलढाणा इथनं नारायण इंगळे, सोपान तायडे, आशिष मुरेकर यांनी. आणि या श्रोत्यांना निका या चित्रपटातलं गाणं ऐकायचं आहे. हसन कमाल यांनी यांचं हे गीत गायलं आहे महेंद्र कपूर आणि सलमा आगा यांनी.

तेजाब या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत आत्ताच आपण ऐकत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी. आणि या गीतासाठी आपल्याला फरमाईश पाठवली होती श्रेणीक चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील, संजना, रोहिणी.

पाटील मेघा पाटील ग्रामसंघ जिल्हा सांगली इथनं. धन्यवाद श्रोते हो इतक्या सुंदर गाण्यासाठी. आणि आता पुढचा मेसेज मी तुम्हाला वाचून दाखवते. हा मेसेज आपल्याला पाठवला आहे नसवाला चौक मलकापूर इथनं संजय पाटील, सौ उषा पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चौहान, तसंच जत जिल्हा सांगली इथनं श्याम कुलकर्णी, राम कुलकर्णी, तसंच तालखेड जिल्हा जळगाव इथनं काशीनाथ ढेंगे पाटील आणि सौ नंदाबाई ढेंगे पाटील यांनी. तर या श्रोत्या

श्रोतेहो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण तुम्हालाही या कार्यक्रमामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर जरूर आम्हाला व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 94035 73 483. तेव्हा आम्हाला जरूर मेसेज करा आणि तुमच्या आवडीचं गाणं कळवा. तुम्ही तुमच्या आवडीचं गाणं ऐकू शकता आणि तुम्ही आम्हाला पत्राद्वारेही कळवू शकता गाणं. त्यासाठी आमचा पत्ता आहे आपली आवड, द्वारा केंद्र निदेशक डॉक्टर जयश्याम केळकर मार्ग, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी, आणि पिनकोड आहे 415 612. तेव्हा आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली आहे, तर या कार्यक्रमातनं मी दीप्ती आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आपली आवड हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10:31 झाली आहेत. आता प्रसारित करतोय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

प्रभाकर धाकडे यांनी व्हायोलिन वादनात सादर केलेला राग सालग वऱ्हाडी आत्ताच आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजेच 11 वाजता मन की बात या कार्यक्रमामध्ये माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद प्रसारित होईल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: भी 24 घंटे यह सुविधा उपलब्ध है। यहाँ आपकी बात सुनी जाती है, समझी जाती है और आपको सही दिशा दी जाती है। आप अकेले नहीं है, मदद बस एक कॉल दूर है।
1: यह कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत। ऐकूया तर मन की बात।
3: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। मन की बातच्या आजच्या नवीन भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण जाणताच की हे एक असं व्यासपीठ आहे जिथं नेहमी नवनवीन उपक्रमांवर प्रकाश टाकला जातो आणि देशवासियांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर चर्चा केली जाते। या नवनवीन कल्पना तुम्हा सर्वांच्या अथक ऊर्जेतून आणि समर्पणातूनच निर्माण होत असतात। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं सामाजिक माध्यमांवर लिहिलं होतं की आषाढी एकादशीच्या शुभप्रसंगी इतिहास रंजक करण्यासाठी एका उपक्रमाची सुरुवात करताना मला आनंद होत आहे। त्याने पुढे स्पष्ट केलं की ही कल्पना अतिशय सोपी आहे, तुम्ही त्या वेबसाईटला भेट द्यायची आणि कोणतंही एक वर्ष निवडायचं। तुम्हाला सहजपणे समजेल की त्या काळात भारताच्या विविध भागांवर कोणत्या राज्यकर्त्याचं वर्चस्व होतं। मलाही ही गोष्ट खूप रंजक वाटली आणि त्याविषयी अधिक माहिती गोळा करण्याचं मी ठरवलं। मला असं समजलं की हे काम मुंबईत राहणाऱ्या श्री कृष्ण शेषाद्री यांनी केलं आहे। विशेष म्हणजे कृष्णजींनी या वेबसाईटसाठी www.bharatrajya.com असं अत्यंत सोपं नाव निवडलं आहे। त्यांनी घेतलेल्या मेहनतीची माहिती तुम्हा सर्वांपर्यंत नक्कीच पोचायला हवी। म्हणूनच मला वाटलं की आपण थेट श्री कृष्णजींशीच संवाद साधावा। मित्रांनो, कृष्णजी आपल्याशी फोनवरून जोडले गेले आहेत। नमस्कार कृष्णजी।
4: नमस्कार सर। नमस्कार
3: भाऊ। मला समजलं आहे की तुमचा तंत्रज्ञान क्षेत्राशी काहीही संबंध नाही किंवा तुम्ही इतिहासाचे शिक्षकही नाही आहात, तरीही तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून इतिहासाला समर्पित अशी एक वेबसाईट तयार केली आहे, मला खूप उत्सुकता आहे, हे सर्व कसं घडलं?
4: धन्यवाद सर। आपल्याशी संवाद साधायला मिळाला ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे। माझ्याबद्दल सांगायचं तर मी सुरुवातीला इंजिनियर म्हणून काम केलं, त्यानंतर MBA केलं आणि त्यानंतर मार्केटिंगच्या क्षेत्रात उतरलो। मात्र या सर्व प्रवासामध्ये माझी इतिहासातील रुची कायम होती। मला लहानपणापासूनच या विषयाचं एक आकर्षण वाटत आलं आहे। मला नेहमीच इतिहासाशी संबंधित काहीतरी करायचं होतं, विशेषतः इतिहास अधिक रंजक आणि आकर्षक कसा करता येईल यावर काम करण्याची माझी खूप इच्छा होती। त्याबरोबरच इतिहास शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा आणि बदलांना भरपूर वाव आहे असंही मला वाटत होतं। त्यामुळे लोकांपर्यंत इतिहास प्रभावीपणे पोचवण्यासाठी आपण इतिहास गोष्टींच्या स्वरूपात मांडू शकतो असा माझा विश्वास होता।
3: कृष्णजी, भारतीय इतिहासातला कोणता पैलू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटतं आणि ज्याबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी असं तुम्हाला वाटतं?
4: सर, आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारतीय इतिहास ज्या प्रकारे शिकवला जातो यावरून तुमच्याही लक्षात आलं असेलच की तो अनेकदा एखाद्या विशिष्ट साम्राज्याच्या किंवा राज्याच्या दृष्टिकोनातून मांडला जातो आणि अशा साम्राज्यांवरच प्रमाणाबाहेर भर दिला जातो। या प्रक्रियेत आपण इतर महान साम्राज्यांबद्दल अनभिन्न राहिलो आहोत, जसे की चोल, पल्लव, काश्मीरचे कारकोटा घराणं आणि अहोम, ज्यांनी आसाममध्ये किमान 600 वर्षे आपली संस्कृती आणि मूल्यव्यवस्था जपली। याकरिताच लोकांना या भव्य साम्राज्याची ओळख करून देण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचा विचार मी केला।
3: कृष्णजी, आपण खूप कठोर परिश्रम करत आहात। मी तुम्हाला एक काल्पनिक प्रश्न विचारतो। जर तुम्हाला भारतीय इतिहासातल्या कोणत्याही 3 व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि का?
4: हो सर, सर्वप्रथम मला राजा राजा चोल किंवा राजेंद्र चोल, जे चोल साम्राज्यातील अत्यंत शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण राज्य होते.

0: त्यांच्याशी संवाद साधायला आवडेल. बृहदीश्वर मंदिर किंवा गंगाईकोंड चोलपुरम यांसारखी भव्य शिवमंदिरे उभारण्याची दूरदृष्टी त्यांना कशी सुचली हे मला समजून घ्यायचं आहे. याबाबतची कल्पना कशी सुचली, त्याचं नियोजन कसं केलं आणि पुढील 1-2 हजार वर्षापर्यंत लोकांना प्रेरणा देत राहील अशी निर्मिती करण्याचा विचार त्यांना नेमका कशामुळे सुचला हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यांच्याकडून मला हेच शिकायचं आहे. दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे हेमू, ज्यांच्याकडे माझ्या मते भारतीय इतिहासात खूप कमी लक्ष दिलं गेलं आहे. भारतीय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण त्यांच्याबद्दल सहसा 2-3 ओळींपेक्षा जास्त काही वाचत नाही. हेमू हे एक सामान्य माणूस, एक सामान्य नागरिक आणि व्यापारी होते. त्यांनी पुढे जाऊन एक साम्राज्य उभारलं. या घटनांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. ते केवळ साम्राज्य निर्मातेच नव्हते तर एक लष्करी विचारवंत आणि प्रतिभावान व्यक्तीही होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 23 युद्ध लढली आणि त्यापैकी 22 जिंकली. त्यांची विचार प्रक्रिया आणि एका सामान्य माणसापासून अशा महान राजापर्यंतचा त्यांचा प्रवास समजून घेण्यात मला विशेष रस आहे. आणि तिसरी व्यक्ती एक अत्यंत रंजक व्यक्तिमत्व म्हणजे त्रिभुवन महादेवी नावाची स्त्री. त्या ओदिशामधल्या भौमकर घराण्यातल्या होत्या आणि त्यांची कथाही अतिशय वेदक आहे. साधारणपणे 850 सुमारास शेजारील पाल साम्राज्याने त्यांच्या राज्यावर आक्रमण केलं आणि त्या युद्धात त्यांचे पती जे राजा होते वीरगतीला प्राप्त झाले. परिणामी साम्राज्याच्या विस्तारावर याचा परिणाम झाला. त्यांचे सरदार आणि नेते त्यांना सोडून जाऊ लागले. अशा कठीण परिस्थितीत त्रिभुवन महादेवींनी प्रशासनाची धुरा आपल्या हाती घेतली. त्या भारतातल्या पहिल्या स्वतंत्र महिला राज्यकर्त्यांपैकी एक ठरल्या. त्यांनी केवळ सरकारला स्थैर्यच दिलं नाही तर पुढील 100 वर्षे कलिंग आणि आसपासच्या प्रदेशावर आपली सत्ता टिकवून ठेवण्या इतपत त्याला सामर्थ्यवानही बनवलं. तर सर, अशा या 3 रंजक ऐतिहासिक व्यक्ती आहेत ज्यांना मला भेटायला आवडेल.
1: कृष्णजी, असं वाटतं की तुम्ही जणू एक जिवंत इतिहास झाले आहात आणि त्यात पूर्णपणे तल्लीन झाला आहात. मी आपली वेबसाईट अतिशय उत्सुकतेनं पाहिली आणि मला त्यात सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तो टॅब ज्याद्वारे लोक या वेबसाईटवर सुधारणा आणि सूचना पाठवू शकतात. अशा विधायक प्रतिक्रियांचं स्वागत करण्याची तयारी असणं हीच मुळात एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपल्याला लोकांकडून सूचना मिळण्यास सुरुवात झाली आहे का आणि आपण त्यावर कशा प्रकारे कार्यवाही करता?
0: हो सर, आम्हाला लोकांकडून अनेक सूचना मिळतात. या सूचनांचे साधारणपणे 2 प्रकार पडतात. एका प्रकारात सुधारणांचा समावेश असतो, जसं की एखाद्या विशिष्ट काळात एका विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केलं होतं किंवा एखादी विशिष्ट लढाई विशिष्ट वेळी झाली होती, यांसारख्या गोष्टी निदर्शनास आणून देणं. आणि दुसऱ्या प्रकारात वेबसाईटवर नवीन वैशिष्ट्ये जोडण्याबाबतच्या सूचनांचा समावेश असतो. आम्हाला अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत असतात. त्यामुळे जेव्हा आम्हाला एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केल्याबाबतची सूचना मिळते तेव्हा आम्ही ती माहिती घेऊन आमच्याकडील स्त्रोतांशी तिची पडताळणी करतो. जसं आम्हाला एक अशी सूचना मिळाली की आम्ही भारतासाठी जी माहिती प्रदर्शित केली होती ती राज्यांच्या पातळीवरही दर्शवणं अधिक चांगलं ठरेल, म्हणूनच आम्ही ती सुविधा लगेच अंमलात आणली. तसंच मुलांसाठी ही माहिती अधिक आकर्षक वाटावी या उद्देशानं आम्ही सर्व राज्यांची सांख्यिकीय माहिती ट्रम्प कार्डच्या स्वरूपात सादर करणारी आणखी एक सुविधा सुरू केली. त्यानंतर ही सर्व माहिती एकाच ठिकाणी एकत्रित केली जेणेकरून ती कोणालाही डाउनलोड आणि शेअर करता येईल अशी एक सूचना करण्यात आली. सध्या आम्ही या सूचनेवर काम करीत आहोत. आपण सगळेच परिपूर्ण नसल्यामुळे आपल्याकडून चुका होऊ शकतात हे मान्य करणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आम्ही यात दुरुस्तीची सुविधा समाविष्ट केली आहे. आम्हाला ही साईट सर्वांच्या उपयोगाची असावी असं वाटतं. काळाच्या ओघात लोकांचं योगदान सामावून घेऊन आम्हाला असं एक व्यासपीठ उभारायचं आहे जे इतिहासाला पुढील अनेक वर्षांसाठी एक रंजक विषय बनवेल.
1: कृष्णजी, आपण खरंच एक उल्लेखनीय काम केलं आहे. इतिहासाव्यतिरिक्त आपल्याला नक्कीच अनेक छंद असतील. आपण आणखी काय करता?
0: नाही सर, मी तसा थोडा कंटाळवाणा माणूस आहे. मला तंत्रज्ञान आणि इतिहासामध्ये खूप रस आहे आणि या 2 विषयांची सांगड घातलेल्या उप

0: क्रमावर मी काम करत असल्यामुळे दिवसभर त्यातच पूर्णपणे मग्न असतो.
1: ठीक आहे कृष्णजी, तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही अतिशय चांगली सुरुवात केली असून मला खात्री आहे की तुमचा हा दृष्टिकोन लोकांना नक्कीच भावेल आणि त्यांना आकर्षित करेल. तुम्हाला माझ्या शुभेच्छा. मित्रांनो, कृष्णजींचा हा उपक्रम केवळ इतिहासाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आपल्या सर्वांनाच भूतकाळाबद्दल रंजक पद्धतीने जाणून घ्यायला मदत करेल. तुमच्याकडेही अशा उपक्रमांविषयी काही माहिती असेल तर कृपया नक्की शेअर करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, विकसित भारतासाठी अमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम सध्या संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे, अमली पदार्थ मुक्त युवा पिढी आणि अमली पदार्थ मुक्त भारत. या मोहिमेत मोठ्या संख्येनं देशाची युवा पिढी सहभागी होत आहे. हा उपक्रम भारताच्या तरुणांच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प आहे. मित्रांनो, अमली पदार्थांचं व्यसन केवळ त्या व्यक्तीलाच उद्ध्वस्त करत नाही तर त्या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही परिणाम भोगावे लागतात. अमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचं मी कौतुक करू इच्छितो. अमली पदार्थ मुक्त भारतासाठी तुम्ही एखादं प्रभावी घोषवाक्य सुचवू शकाल का? आपले तरुण संगीतकार अमली पदार्थ मुक्त जीवनाचा संदेश देणारी गाणी तयार करू शकतील का? विद्यार्थी आणि नाट्य समूह अशी हृदयस्पर्शी लघु नाटकं लिहू शकतील का ज्यातून अमली पदार्थांचे धोके अधोरेखित केले जातील आणि त्याचबरोबर व्यसनावर मात करण्याचा मार्गही दाखवतील? आपल्या देशात उत्कृष्ट आशय निर्मिती करणाऱ्यांची कमतरता नाही. मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी विविध भाषांमध्ये असा आशय तयार करावा ज्यामुळे समाजाला मदत होईल. तुमचे हे प्रयत्न योग्य हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर नक्की शेअर करा, कारण अनेकदा औपचारिक मोहिमांपेक्षा अशा सर्जनशील प्रयत्नांचा प्रभाव अधिक पडतो. भारताच्या तरुणाईला अमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून आणि व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याच्या या उदात्त कार्यात आपण सर्वजण आपलं योगदान देऊया. कृपया हॅशटॅग नशा मुक्त युवा हा हॅशटॅग वापरून तुमचे प्रयत्न सोशल मीडियावर शेअर करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला आपल्या सभोवताली देशभक्तीचे विविध पैलू पाहायला मिळतात. या काळात प्रत्येकाच्या हृदयात देशभक्तीची भावना अधिकच दृढ होत असते. राष्ट्रीय हातमाग दिन आणि भारत छोडो आंदोलनाच्या स्मृती दिनापासून ते फाळणीच्या भीषणतेची आठवण सांगणारा दिवस अशा विविध प्रसंगांमुळे हा महिना विशेष ठरला आहे. स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतात. हर घर तिरंगा ही मोहीम या भावनेला अजून बळकट करते. हे वर्ष आणखी एका कारणास्तव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलं आहे, कारण यावर्षी वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी 8 कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड करण्यात आले आणि तिरंग्याचा हा उत्सव केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही तर यावर्षी सूर्यपथ तिरंगा या उपक्रमाद्वारे आपल्या तिरंग्याने जगभरात एक अनोखा प्रवास केला. फिजीमधील सुवा इथं सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत तिरंगा फडकवण्यात आला. त्यानंतर आशिया, आफ्रिका आणि युरोपमधल्या भारतीय दूतावास आणि कार्यालयांमध्ये तो फडकवण्यात आला आणि अखेरीस तो अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को पर्यंत पोहोचला. अशाच प्रयत्नांमुळे समाज एकत्र येत असतो, तसंच यामुळे देशाशी असलेलं आपलं नातंही अधिक दृढ होतं. या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, माझ्या प्रिय देशवासियांनो, शहरांपासून ते गावातील रस्त्यांवर रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाखो महिला आपापल्या कामात व्यग्र असतात. काही जणी भाजीपाला विकतात, काही फळं, काही चहाचे स्टॉल लावतात, तर काही जणी फुलं

दिवे आणि पूजेचं साहित्य विकतात. अनेकदा केवळ भांडवलाच्या अभावामुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला येत नाही. पण आता पीएम स्वनिधी योजना अशा लाखो महिलांना नवी शक्ती देत आहे. महिला सक्षमीकरणाच्या या पैलूवर जितकी चर्चा व्हायला हवी तितकी होत नाही. पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांपैकी जवळपास 46% महिला आहेत. याचा अर्थ देशभरातील अंदाजे 35 लाख महिला या योजनेत सामील होत आहेत आणि आपला व्यवसाय वाढवत आहेत. मित्रांनो, गाझियाबादची बबीता शर्मा हे याचं उत्तम उदाहरण आहे. बबीता पूजेचं साहित्य विकण्याचा एक छोटा स्टॉल चालवत असे. फुलं, दिवे, अगरबत्ती आणि नारळ यासारख्या वस्तू विकून ती आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत असे. तिनं खूप मेहनत केली, पण तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाची गरज होती. तिला पीएम स्वनिधी योजनेतून आर्थिक मदत मिळाली. तिनं आपल्या स्टॉलवरील मालाचा साठा वाढवला आणि व्यवसाय वाढवला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढलं आणि हळूहळू तिच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या स्टॉलचं एका दुकानात रूपांतर झालं. मित्रांनो, बंगळुरूच्या टी एस निंगम्मा यांचं उदाहरणही खूप प्रेरणादायी आहे. निंगम्मा आणि त्यांच्या पतीने इडली, डोसा आणि सांबार विकण्याचा एक छोटा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय यशस्वी झाला, पण त्यांना विस्तारासाठी भांडवलाची गरज होती. निंगम्मा यांनाही पीएम स्वनिधी योजनेतून मदत मिळाली. त्यांनी आपल्या गाडीची सुधारणा केली, मोठ्या प्रमाणात माल खरेदी करण्यास सुरुवात केली आणि मेन्यूमध्ये अनेक नवीन पदार्थांचा समावेश केला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढलं आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली. आज त्या आपल्या 3 मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत आहेत. मित्रांनो, जेव्हा एखाद्या स्त्रीचा व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्यही त्यासोबत प्रगती करतं. मुलांचं शिक्षण सुधारतं, घरातील गरजा पूर्ण होतात आणि स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण आहे. रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या सर्व भगिनींना मी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छतेमध्ये एक मोठा सद्गुण आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा होणारा बदल केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित राहत नाही, तो त्या जागेची संपूर्ण ओळखच बदलून टाकतो. देशाच्या विविध भागातील स्वच्छतेसाठीचे असे प्रयत्न आम्हाला सतत प्रेरणा देत राहतात. पटवाई हे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. तिथे आकाश आणि रोहन या नावाच्या 2 मित्रांच्या लक्षात आलं की त्यांचा आजूबाजूचा परिसर घाणीनं भरलेला आहे. मग आकाश आणि रोहन यांनी कचऱ्याच्या पिशव्या उचलल्या आणि साफसफाईसाठी निघाले. हळूहळू इतर तरुणही त्यांच्यात सामील होऊ लागले. क्लीन अप पटवाई या नावाचा एक गट तयार झाला. या तरुणांनी आतापर्यंत गंगेचे 4 घाट स्वच्छ केले आहेत आणि 1 टनाहून अधिक प्लास्टिक कचरा त्यांनी हटवला आहे. त्यांनी असंख्य तलाव आणि सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ केली आहेत. मित्रांनो, या वर्षी श्री अमरनाथ यात्रेदरम्यान स्वच्छता आणि सार्वजनिक सहभागाचं असंच एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळालं. हजारो स्वच्छता कर्मचाऱ्यांनी खडतर मार्गांवर रात्रंदिवस सेवा बजावली. या वर्षीच्या यात्रेदरम्यान 400 मेट्रिक टनांहून अधिक कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. ह्या प्रयत्नातील एका गोष्टीचं मला विशेष कौतुक वाटलं. या स्वच्छता मोहिमेत भाविकांनीही सहभाग घेतला. 16,000 हून अधिक यात्रेकरूंनी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली. 10,000 हून अधिक यात्रेकरूंना जबाबदार यात्री प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. इथे एक अनोखा प्रयोगही करण्यात आला. यात्रेदरम्यान घोडे आणि खेचरांच्या शेणाचं बायोगॅसमध्ये रूपांतर करण्यात आलं आणि त्या स्वच्छ ऊर्जेनं स्वच्छ ज्योत प्रज्वलित करण्यात आली. अशा प्रकारे बाबा बर्फानींच्या या पवित्र यात्रेदरम्यान स्वच्छता ही सेवा आणि श्रद्धेचं एक रूप ठरली. मित्रांनो, आपली गावं असोत वा शहर, आपल्या नद्या असोत वा तीर्थक्षेत्र,
त्यांची

ओळख आपल्या वागणुकीनेही घडते आणि जेव्हा या वागणुकीत स्वच्छतेचा समावेश होतो तेव्हा त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच वाढतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, कधी कधी एक छोटा छंद जीवनातील मोठ्या संधींचे दरवाजे उघडतो. नागालँडच्या फेक जिल्ह्यातील वेसालू पुरो यांचा प्रवासही असाच आहे. वेसालू एका शेतकरी कुटुंबात वाढल्या. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या आईवडिलांना शेती करताना पाहिलं होतं आणि त्यांना फुलांबद्दल खूप प्रेम होतं. 2021 हा छंद जोपासत त्यांनी लहान प्रमाणावर फुलांची लागवड करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना त्यात क्षमता दिसू लागली. त्यांच्या लक्षात आलं की लग्न समारंभ असो वा इतर सण, फुलांना नेहमीच मागणी असते. वेसालू यांनी हा छंद जोपासण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात त्यांनी स्थानिक कृषी विज्ञान केंद्रातून शास्त्रीय पद्धतीनं फुलशेतीचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी केवळ 0.25 एकर जमिनीवर हजारो ग्लॅडिओलसची रोपं लावली. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात 5000 अधिक फुलं उमलली. मित्रांनो, हे यश वेसालू यांच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरलं. त्यांनी आपला पुष्प शेतीचा व्यवसाय आणखी विस्तारला. जी फुलं एकेकाळी केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित होती ती आता नागालँडमधून दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये पोचत आहेत. वेसालू पुरो यांचा प्रवास आपल्याला दाखवून देतो की जेव्हा एका छंदाला कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळते तेव्हा तो नवीन संधींची दारं उघडू शकतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे एक छोटासा प्रयत्न सुरू करतात आणि अल्पावधीतच त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांच्या जीवनात बदलाचा मार्ग मोकळा होतो. ओडिशाच्या देब्रीगडमध्ये धोदारो कुसुम या नावाचं एक गाव आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या गावातील रहिवासी मैथिली भुये जवळजवळ दररोज जंगलात जायची, कधी लाकूडफाटा गोळा करायला, कधी महुआ आणि तेंदूची पानं गोळा करायला, तर कधी बांबूचे कोंब आणि इतर जंगलातील वस्तू गोळा करायला. तिच्या आणि इतर अनेक कुटुंबांच्या गरजा या जंगलातून भागत होत्या. पण मग मैथिलीजी देब्रीगड इको टुरिझममध्ये सामील झाल्या. येथून जंगलासोबतच्या त्यांच्या नात्याला एक नवीन वळण मिळालं. आता वनसंवर्धन हे त्यांच्या उपजीविकेचं साधन बनलं. मित्रांनो, मैथिलीजींच्या आयुष्यातील या बदलाने इतर महिलांना प्रेरणा दिली. आज 60 महिला वनसंवर्धनात सहभागी आहेत. काही वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळतात, काही गवताळ प्रदेशांच्या विकासात गुंतलेल्या आहेत, तर काही महिला पर्यावरण पर्यटन उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत. मित्रांनो, मैथिलीजी आणि देब्रीगडच्या या भगिनींनी दाखवून दिलं आहे की निसर्गाचं रक्षण करता येतं आणि जीवन समृद्ध होऊ शकतं. या सर्व भगिनींचे प्रयत्न आपल्या सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहेत. मित्रांनो, आज आपल्या मुलींची स्वप्न पृथ्वीवरून अवकाशात झेप घेत आहेत आणि तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की भारत जगभरातील अशा हजारो मुलींना एकत्र आणत आहे ज्यांची स्वप्न अशीच आहेत. या उपक्रमाला मिशन शक्ती सॅट असं म्हटलं जातं. याच्या माध्यमातून 108 देशांमधल्या 12,000 विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळत आहे. 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथे या मोहिमेचं एक सुंदर चित्र पाहायला मिळालं. मिशन शक्ती सॅटच्या दुसऱ्या टप्प्याला गौतम बुद्ध विद्यापीठात सुरुवात झाली. या प्रसंगी विविध देशातील आणि भारतातील सुमारे 100 विद्यार्थिनी एकत्र जमल्या. भारतातील दुर्गम भागातील निवडक विद्यार्थिनी देखील यात सहभागी होत आहेत. या संपूर्ण प्रयत्नाचं उद्दिष्टही खूप खास आहे. संपूर्णपणे विद्यार्थिनींच्या सहभागाने तयार केलेला एक उपग्रह चंद्र

राजा कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू आहे. मित्रांनो, मला खात्री आहे की भविष्यात यापैकी अनेक विद्यार्थिनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची एक नवी ओळख निर्माण करतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या ॲव्होकॅडो हे फळ खूप लोकप्रिय झालं आहे. पूर्वी या फळाबद्दल फार कमी लोकांना माहिती होती, त्याचं मूल्य आणि मागणी दोन्ही कमी होतं, पण आज ते जेवणाच्या ताटांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आज ते आरोग्य आणि प्रीमियम बाजारपेठांमध्येही एक आवडतं फळ झालं आहे. ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही खूप उपयुक्त आहे. आंध्र प्रदेशातील कडपा येथील वरदराजजी हे याचं एक उदाहरण आहे. ते अनेक वर्षांपासून आपल्या शेतात टोमॅटो आणि केळी पिकवत होते. एके दिवशी त्यांनी आपल्या मित्राच्या शेतात ॲव्होकॅडोचं पीक पाहिलं. यानंतर त्यांनी यूट्यूबवरून त्याबद्दल माहिती मिळवली. आतापर्यंत त्यांनी सुमारे 4 टन ॲव्होकॅडोचं उत्पादन केलं आहे. आज ते थेट स्थानिक दुकानांना त्याचा पुरवठा करत आहेत. नवीन पिकं, वैज्ञानिक सल्ला आणि थेट विपणनाने त्यांच्या छोट्या शेताचं उत्पन्न पूर्णपणे बदलून टाकलं आहे. तमिळनाडूतील कोडाईकनाल येथील शेतकरी चंद्रशेखरन यांनी अर्ध्या हेक्टर जमिनीवर ॲव्होकॅडोची लागवड सुरू केली आहे. त्यांना त्यासाठी चांगला भाव मिळत असून त्यांचं उत्पन्नही वाढलं आहे. कर्नाटकातील चिकमगलुरू येथील काही शेतकरी बंधू भगिनींनी त्यांच्या कॉफीच्या मळ्यांमध्ये ॲव्होकॅडोची लागवड केली आहे. यामुळे त्यांना कॉफी आणि मिरीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. मित्रांनो, आपण शहरातील रेस्टॉरंटमध्ये अनेकदा ॲव्होकॅडो टोस्टबद्दल ऐकतो, पण याच ॲव्होकॅडोच्या माध्यमातून आपल्या कल्पक शेतकऱ्यांनी कमाईचा एक नवीन मार्ग शोधला आहे. याचा अर्थ असा की आपल्याच ॲव्होकॅडोनं तुमच्या टोस्टची चव वाढवली आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढवलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसातच 3 सप्टेंबर रोजी आपण महान अभिनेते उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार आहोत. मित्रांनो, उत्तम कुमार हे एक अष्टपैलू अभिनेते होते ज्यांनी आपल्या अभिनयानं लोकांची मनं जिंकली. चित्रपटप्रेमींचा असा विश्वास आहे की श्री सत्यजित रे यांनी नायक द हिरो या चित्रपटाची संपूर्ण पटकथा महान अभिनेते उत्तम कुमार यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती. श्री सत्यजित रे म्हणाले की त्यांच्यामध्ये प्रतिष्ठेसोबतच विलक्षण भावनिक खोली होती. त्यांनी आपल्या पात्रांना जिवंत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. उत्तम कुमार त्यांचा साधेपणा आणि परोपकारासाठी ओळखले जात होते. त्यांचं जीवन आपल्याला एक धडाही शिकवतं की कधीही हार मानू नका. त्यांचे सुरुवातीचे चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत, पण ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून राहिले आणि यामुळेच ते इतके यशस्वी झाले. मित्रांनो, मला आठवत आहे की जेव्हा मी कोलकात्यात रोड शो करत होतो तेव्हा मी उत्तम कुमार यांच्या घरासमोरून गेलो होतो. तिथल्या एका व्यक्तीनं मला त्यांचा एक फोटो भेट दिला. मी महान नायक उत्तम कुमार यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो. ते सदैव आपल्या हृदयावर राज्य करतील. महान नायक उत्तम कुमार चेरोदिन मानुषे हृदये राज कोरबेन. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात. येत्या काळात आपण आणखी अनेक महत्त्वाचे सण साजरे करणार आहोत. 4 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा शुभ सण आहे. सप्टेंबर महिन्यात आपण विश्वकर्मा पूजा देखील साजरी करणार आहोत. या निमित्ताने आपण आपल्या सभोवतालच्या कारागिरांचा, हस्तकलाकारांचा आणि विश्वकर्मा मित्रांचा सन्मान केला पाहिजे. काही महिन्यात दिवाळी सुद्धा येत असून तिची तयारी हळूहळू सुरू होत आहे. या सणासुदीच्या काळात मी तुम्हाला पुन्हा एकदा व्होकल फॉर लोकलचं आवाहन करू इच्छितो आणि
व्होकल फॉर लोकल.

0: म्हणजे केवळ मातीचे दिवे विकत घेणं नाही, त्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे. आपण आपल्या घरासाठी जे सामान विकत घेतो ते भारतात तयार झालं आहे हे एकदा बघून घ्या. भारताच्या आत्मनिर्भर होण्याचा मार्ग हा भारतीय वस्तूंचा अभिमानाने स्वीकार करण्यानेच विस्तारत जाईल. हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या क्रिएटिव्ह वर्ल्डमधील मित्रांची, इन्फ्लुएन्सरची आणि सेलिब्रिटीजची यात महत्त्वाची भूमिका आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण स्वतः व्होकल फॉर लोकलचा स्वीकार करा आणि इतरांना त्यासाठी प्रेरित करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नातून समाजात एक मोठा बदल घडवून आणत आहेत. कृपया मन की बातसाठी त्यांच्याबद्दल लिहा. तुमचे अनुभव देशाच्या कानाकोपऱ्यातील कोणासाठी तरी एक नवी प्रेरणा ठरू शकतात. मी तुमच्या सूचना आणि अनुभवांची वाट पाहत आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, हा मराठी अनुवाद आज रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल.

मध्यम लहरी 537.60 मीटर तसेच 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे सर्व कार्यक्रम

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांची रश्मी वारंग हिने घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आज आपण ऐकणार आहोत या मुलाखतीचा भाग पहिला.

0: नमः।
1: आकाशवाणीच्या विविध वाहिन्यांवर जो आवाज ऐकल्याशिवाय आपल्या सगळ्यांची सुरेल सकाळ किंवा संध्याकाळ किंवा रात्रीच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा जो आवाज ऐकल्याशिवाय आपल्या कार्यक्रमांना परिपूर्णता येत नाही, असा हा स्वर आत्ताच आपण ऐकलात। कारण आहे आजच्या ह्या गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रमाचं। या आवाजाची आपल्याला नव्याने ओळख करून द्यायची गरजच नाहीये, कारण आपण सगळ्यांनी ओळखलेला आहे की आज गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे। नमस्कार सर।
0: नमस्कार।
1: आपलं खूप मनापासून या वाहिनीवर स्वागत।
0: धन्यवाद।
1: आज आकाशवाणीच्या या वास्तूमध्ये आपण आलेला आहात आणि आकाशवाणीशी आपलं एक खास नातं आहे, तर कसं वाटतंय या वास्तूमध्ये येऊन?
0: तुम्ही स्वतःच्या घरात आल्यासारखं वाटतं। म्हणजे असं की 1958 साली माझे वडील तीर्थरूप मोरेश्वर साठे हे पुणे आकाशवाणीवरती अनाउन्सर म्हणून नोकरीला लागले आणि पुण्यामध्ये म्हणजे गीत रामायण वगैरे झालं त्याच्यानंतर जस्ट असेल त्यावेळी मी 7-8 वर्षाचा होतो। तर त्याच्यानंतर बालगायक म्हणून मी आकाशवाणीवर खूप वेळा गेलोय।
1: अच्छा।
0: म्हणजे सगळे आकाशवाणीमधले त्यावेळचे स्टाफ ज्यांची नावं मला नंतर मोठे साहित्यिक म्हणून कळली ते म्हणजे व्यंकटेश माडगुळकर, ज्योत्स्ना देवधर अशी मोठी मोठी लोक तिथे होती आणि नंतर तिथे काही अधिकारी असे होते की जे नंतर दूरदर्शनवरती कामाला आले, त्यांची नंतर दूरदर्शनवरती भेट झाली। आता याकूब सईद पुणे आकाशवाणीवरती अधिकारी म्हणून ट्रेक्स म्हणून नोकरीला होते आणि मी वडिलांचा डबा देण्यासाठी जायचो।
1: अच्छा।
0: आणि त्यांच्या रूममध्ये तो ठेवायचो। म्हणजे अगदी लहानपणापासून मी त्यांना ओळखतो। त्याच्यानंतर मुंबई आकाशवाणीवरती सुद्धा मी जेव्हा आलो त्यावेळी मुंबई आकाशवाणीवरती यशवंत देव होते, प्रभाकर पंडित होते, करुणा देव होत्या, शरद जांभेकर होते, तर ही सगळी मंडळी खूप प्रेमाने बोलायची माझ्याशी आणि माझी चांगली ओळख होती त्यांच्याकडे। मी गायचो पण पूर्वी रेडिओ स्टार असा प्रकार होता, तो स्टारचा नाविन्य केव्हाच गेलो होतं लहानपणीच। तर लहानपणी आकाशवाणीवरती मी मधुकर गोळवळकरांची गाणी म्हटलेत, श्री रामचंद्रांचं एक गाणं म्हटलंय, त्याच्यानंतर अजून 2-3 संगीतकारांची गाणी म्हटलेत। श्री रामचंद्रांचं एक गाणं मला नक्की आठवतंय आता की आम्ही भारतवासी मुले असू विजेची फुले असं एक गाणं होतं। ते लहान मुलांचं गाणं त्यांनी बसवलं होतं अण्णांनी, श्री रामचंद्रांनी, आणि त्याच्यात मी बालगायक म्हणून होतो। तर ही उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे त्यावेळेला दडपण असं काही नसायचं, लहान असल्यामुळे मुलं बोल्ड असतात तसं माझं होतं, त्यामुळे त्याही या लोकांच्या बरोबर खूप छान मैत्री नंतर सुद्धा झाली। म्हणजे अण्णांच्या बरोबर खूप वेळा मी भेटलो, माझ्या लग्नाला अण्णा आले होते, त्यामुळे त्यांचं एक विशेष प्रेम होतं। मी घाशाराम कोतवालमध्ये काम करायचो त्यावेळे बऱ्याच वेळा ते बालगंधर्वच्या समोरच राहायचे, तर ते विंगेत उभे असायचे नाटक बघत, तर आम्ही एकमेकांना कोपरं मारायचे आणि म्हणायचं बघ विंगेत बघ कोण आहेत अण्णा आहेत तिकडे, आणि आम्हाला एक वेगळीच मजा यायची की श्री रामचंद्र आमचं नाटक बघतात।

0: त्यांच्याकडे मी नंतर पण गायलो, तरुणपणी पण श्रीरामचंद्रांच्याकडे गायलो, राम कदमांच्याकडे गायलो. तर त्यामुळे ते जे माध्यमाचं जे एक दडपण असतं ते कधीच नव्हतं मला.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मी आकाशवाणीवरती येतो, मी आकाशवाणीचा फॅमिली मेंबर असं मी म्हणतो.
1: नक्कीच. आता अगदी आपल्याकडे 23 जुलैलाच आकाशवाणीने 100व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं असताना त्या औचित्याने त्या निमित्ताने तुमचं इथं येणं होत आहे की जे फॅमिली मेंबर आहेत आकाशवाणीचे, तर हे आमच्यासाठी खास आहे.
0: याची मला अजून एक वेगळी आठवण आहे. मला वाटतं 75 वर्ष असतील आकाशवाणीला झालेली.
1: हा,
0: त्यावेळी एक फंक्शन झालं होतं, त्या फंक्शन मध्ये मी पसायदान गायलो होतो.
1: हा एक छान सुंदर योग त्यानिमित्ताने जुळून आलेला आहे. तुम्ही आताच उल्लेख केलात की अगदी लहान वयापासून तुम्ही गायला लागलात, पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसा तुमचा हा गाता गळा पहिल्यांदा कोणाला जाणवला, कोणी ओळखला की अरे छान गाण्याची कला आहे?
0: त्या अर्थाने माझे गुरु माझे वडीलच.
1: अच्छा.
0: माझ्या वडिलांना उत्तम हार्मोनियम वाजवता यायची. माझी एक सख्खी आत्या संगीत विशारद होती, म्हणजे गांधर्व विनायकराव पटवर्धनांच्याकडे शिकली ती. त्यामुळे आमच्या घरामध्ये गाणं होतं. माझी दुसरी आत्या आहे, तिचे दोन्ही मुलं गाणारी होती, शरद जोशी म्हणून ते संगीत रत्न त्यांनी केलं. तर त्यांच्या मागे मी तंबोऱ्याला बसायचो लहान असताना, तंबोरा वाजवायला.
1: साधारण वय
0: घरी म्हणजे 1/2 वर्षाचा असेल. पण त्याच्या आधी घरामध्ये मी गुणगुणत होतो नकळत, मला माहित नाही. आणि त्यावेळे त्या गाण्याची जी भावना आहे त्यातल्या, की ते विरहगीत आहे किंवा काय, याची मला कल्पना नव्हती. म्हणजे तोच चंद्रमा नवाद, तीच चैत्र यामिनी आणि एकांती मज समीप, ह्या भावना कळण्या इतकं वय नव्हतं. पण ती चाल इतकी बाबूजींची आवडली होती मला, तर मी ती गुणगुणत होतो. आणि ती गुणगुणत असताना माझ्या वडिलांनी ऐकलं, त्यांना ते सुरात वाटलं गाणं, ते म्हणले की ह्याला कळतोय सूर. म्हणून मग त्यांनी मला गाणं शिकायला क्लासला पाठवलं. माझे पहिले गुरु होते मुकुंदराव गोखले, ते पण विनायक भाऊंचे शिष्य. साधारण 6वी ते 10वी असा मी त्यांच्याकडे 4 वर्ष शिकलो. आणि पण ते 4-5 जणांचे मिळून क्लास घ्यायचे, त्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष देणं त्यांना शक्य नव्हतं. परंतु त्यांच्याकडे बेसिक माझं तयार झालं. म्हणजे स्वर म्हणा, आलाप म्हणा, काही मोजके राग त्यांनी शिकवले. पण त्याच्यामध्ये म्हणजे एक पूर्वतयारी ज्याला म्हणता येईल, एक फाउंडेशन त्यांच्याकडनं करून झालं. त्याच्यानंतर मॅट्रिकची परीक्षा, शाळेचा रिझल्ट चांगला लागावा म्हणून 10वीचा निकाल जो असतो तो कडक लावायचा.
1: अच्छा.
0: म्हणून त्यावेळे मी गाणं त्यांच्याकडे शिकणं बंद झालं. आणि ते जे बंद झालं ते एकदम 5 वर्ष बंद झालं, 11वी आणि फर्ग्युसन कॉलेजची 4 वर्ष. का कारण नाही माहिती नाही मला. म्हणजे मी सायन्सला होतो त्यामुळे मला वेळ पण नाही मिळायचा. संध्याकाळी क्लासेस असायचे, दिवसभर लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स असायची, त्यामुळे गाण्यासाठी वेगळा वेळ मिळत नव्हता. आणि काढता आला असता, परंतु का कोण जाणे, पण ते मी केलं नाही. पण त्याचा एक नकळत चांगला परिणाम असा झाला की ते वय असं असतं 16-17 वर्षाचं की पुरुष गायकांचा आवाज फुटतो.
1: बरोबर.
0: आणि तो आवाज फुटण्याचा जो काळ असतो त्या काळात तुम्ही ओव्हर स्ट्रेन करून चालत नाही व्होकल कॉर्डला. आणि मी बरोबर जो गायलो नाही तोच पिरियड होता. 21 वर्षापर्यंत जवळपास मी गायलोच नाही, त्यामुळे ती व्होकल रेस्ट जी आहे ती मला मिळाली. आवाज फुटण्याचा भाग सगळा निघून गेला. आवाज फुटला असेल नसेल माहित नाही, फुटताना काय आवाज झाला नाही. पण थोडक्यात म्हणजे काय की देवाच्या दयेने ती बरोबर व्होकल रेस मला पाहिजे होती ती त्यावेळी मिळाली. म्हणजे हे सगळं नियतीने घडून आणलं असं मी आता म्हणतो, पण त्यावेळी का असं घडलं असेल याचं कारण मला देता येत नाही. पण नंतर मग मी बीएससी झाल्यानंतर मला कुठे जावं, मला एमएससीला जायचं होतं, ऑर्गॅनिकमध्ये एमएससी करायचं होतं. पण त्याला काय ऍडमिशन मिळाली नाही. त्यावेळे पण परत माझे गुरु वडीलच माझे.
1: अच्छा.
0: ते मला म्हणले की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये साऊंड रेकॉर्डिंगचा एक कोर्स आहे, कारण ते रेडिओले असल्यामुळे ते रेडिओला ते ध्वनीचित्र नावाचं म्हणजे साऊंड डॉक्युमेंटेशन झालं. 1 आठवड्यात घडणाऱ्या सगळ्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम जे पुण्याच्या शहरात होतात त्याचं रेकॉर्डिंग करून आणायचं इंजिनियर्स, आणि त्याचं एडिटिंग करून त्याचा एक कार्यक्रम ध्वनीचित्र म्हणून करायचे ते.
1: अरे वा.
0: आधी भगवान पंडित म्हणून करायचे, त्याच्यानंतर माझ्या वडील करायचे. आणि मग त्यावेळी ते सगळे रेकॉर्डर्स, टेप रेकॉर्डर्स वगैरे सगळे हाताळायचे, त्यामुळे त्यांना ते कुठेतरी याची कल्पना होती फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये असं साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स आहे.
1: अच्छा.
0: तर त्यामुळे त्यांनी मला सांगितलं आता तुला कुठे ऍडमिशन मिळत नाहीये,

0: तर मला आधी त्यांनी सजेस्ट केलं की बीएससीला संलग्न असे जे काही कोर्स आहेत, म्हणजे लेदर टेक्नॉलॉजी, पेन टेक्नॉलॉजी वगैरे, ते का नाही करत, पण त्याच्यात कुठे मन रमेना, म्हटलं नाही याला काय अर्थ नाही. पण त्यांनी मला हे जेव्हा सांगितलं की साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स आहे FTIमध्ये, आणि अख्ख्या भारतामध्ये फक्त एकच इन्स्टिट्यूट आहे, ती म्हणजे पुण्यात
1: अच्छा
0: त्यावेळेला.
1: बरोबर.
0: आता मग कुठे इकडे मुंबईत पण छोटे छोटे कोर्स होतात, आणि मग मला तिकडे ऍडमिशन मी घेतली. मी बीएससी असल्यामुळे मला लगेच ऍडमिशन मिळाली, कारण आधी एक रिटर्न टेस्ट असते,
1: अच्छा.
0: ती इंटरच्या लेवलची, म्हणजे आताच्या 12वीच्या लेवलचे प्रश्न असतात. तर मी बीएससी हून गेलो होतो, त्यामुळे फिजिक्स मॅथ्स कंपल्सरी होतं साऊंड
1: बरोबर.
0: रेकॉर्डिंगसाठी. ते माझं केमिस्ट्री फिजिक्स मॅथ्स असे सब्जेक्ट होते, त्यामुळे मला सहज ते जमलं. त्याच्यानंतर रिटर्न टेस्ट झाल्यानंतर वायवा होती, म्हणजे जे प्रत्यक्ष
1: प्रश्न
0: मुलाखत,
1: विचार.
0: हा, ती मग त्यावेळी गिरीश कर्नाड त्यावेळेला इथले अध्यक्ष होते, म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूटचे संचालक होते, आणि भास्कर चंदावरकर तिथे म्युझिक शिकवायचे, प्रोफेसर ऑफ म्युझिक होते. म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचे SB ठकार म्हणून होते, ते साऊंड रेकॉर्डिंग शिकवायचे. तर हे तिघं जणांनी, अजून काही स्टाफमधली लोकं होती, त्यांनी इंटरव्ह्यू घेतला, आणि त्यांना मी अगदी आयत्या वेळेस सुचलेलं उत्तर दिलं. त्यांना म्हटलं, मी लहान असताना रेडिओवर जात होतो, आणि मला त्यावेळेला साऊंड रेकॉर्डिंग ह्या तंत्रज्ञानाचं आकर्षण निर्माण झालं.
1: अच्छा.
0: अगदी आयत्या वेळेस सुचलेलं उत्तर, पण त्यांना पटलं.
1: अच्छा.
0: आणि मग 500 लोकांमध्ये 50 लोक व्हायवाला आले होते, आणि त्यातल्या 10 लोकांची निवड झाली, त्याच्यात मी होतो. आणि मग फिल्म इन्स्टिट्यूटचा कोर्स केल्यानंतर तिथे एक, त्यावेळेला फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ज्युनियर जे यायचे त्यांचं थोडस रॅगिंग, पण फार शारीरिक लेवलला नाही, पण अगदी किरकोळीत व्हायचं. तर त्यावेळेला तुझ्या हॉबीज काय, तर मी गाणं असं म्हटल्यानंतर मला गाऊन दाखवायला लागलं, आणि मग मला काहीतरी गायला लावायचंय.
1: अच्छा.
0: आणि माझ्याकडे कुठली गाणीच नसायची, कारण मी सोडलेलं होतं साऊंड गाणं, शिक्षणच सोडलं होतं. त्यामुळे मग मी काहीतरी म्हणायचो, मग ते म्हणले 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात तुझा एक ॲटम पाहिजे.
1: अच्छा.
0: कारण त्या कार्यक्रमाला इन्स्टिट्यूटचा ऍडमिनिस्ट्रेशनचा सगळा स्टाफ येतो, आणि त्यांचे घरचे लोक येतात, तर ते सगळे मराठी आहेत, तर काहीतरी मराठी गाणं म्हणून. तर मी जितेंद्र अभिषेकींचं सर्वात्मका सर्वेश्वरा मी माझ्या आत्याभाऊंकडनं मागे तंबोरा वाजवताना शिकलो होतो, तेवढंच मला येत होतं. ते मी गायलो, आणि आमचा जो कल्चरल सेक्रेटरी होता त्यांनी रोटरॅक, म्हणजे यंग रोटेरियनची एक बॉडी आहे, त्यांनी इंटरकॉलेज स्पर्धा घेतल्या होत्या.
1: अच्छा.
0: क्लासिकल आणि लाईटच्या त्यांनी दोन एंट्रीज दिल्या होत्या, आणि ते दोघं जण काही कारणामुळे गाऊ शकले नव्हते. तर तो म्हणला, मी एवढा भांडलो त्यांनी मीटिंगमध्ये, आता माझं नाक कापलं जाईल, तर तू एक काम कर, तुला हे म्हणता येते 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या रिहर्सलला तू मला म्हणला की 16 ऑगस्टला हे गाणं म्हण माझ्यासाठी, असं असं, नाहीतर म्हणे इन्स्टिट्यूटचं नाव खराब होईल, आपण मी एंट्री दिली एवढी भांडून. आणि कसा असतो नियतीचा कल, काय सांगता येत नाही कुठे वळेल. ते मी 15 ऑगस्टच्या कल्चरल शो मध्ये गायलो, त्यामुळे थोडीशी रिहर्सल झाली होती. 16 ऑगस्टला तेच गाणं मी म्हटलं.
1: अच्छा.
0: आणि 17 स्पर्धकांमध्ये मी पहिला, म्हणजे गाणं 5 वर्ष सोडलेला माणूस, पण 17 गाणाऱ्या स्पर्धकांमध्ये माझा नंबर पहिला. तर मग परत माझे वडील मला म्हणले की तू परत गाणं शिकायला लाग, म्हणून माझे दुसरे गुरु नागेश खळीकर, ते पण विनायक भवनचे शिष्य, आणि ते काही वर्ष डीव्ही पुलस्कुरांकडे, त्यांच्याकडे पण शिकले होते. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप छान होती, त्यामुळे ते शिकवत असताना ते स्वतः रागाचं स्ट्रक्चर सांगायचे.
1: अच्छा.
0: म्हणजे पकड काय, आरो आरो काय, आणि चीज सांगायची, आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचं इम्प्रोवायझेशन आहे, किंवा त्याच्या पुढचं जे गाणं आहे ते उत्स्फूर्तपणे तूच गा, आलापी तूच बांध, ताना तूच घे, जर चुकलास तर मी सांगेन.
1: अच्छा.
0: म्हणजे ते विद्यार्थ्याला गाणं विकसित करायला स्वतः वाव द्यायचे, आणि स्वतः ताल घेऊन तबला वाजवायला ते स्वतः बसायचे.
1: अच्छा.
0: आणि तंबोरा मी घ्यायचो, आणि मी त्यांच्यावर, त्यांनी शिकवल्याप्रमाणे त्याच्यानंतर मी आलाप घ्यायचो त्याच्यानंतर, अशाच गोष्टी. आणि त्याच्यातनं कॉन्फिडन्स वाढला माझा, म्हणजे गुरु काय करू शकतो, विद्यार्थ्याला कसं विकसित करावं, आपण त्याला कसं गाणं शिकवावं, ही त्यांची पद्धत फार वेगळी होती. म्हणजे असं नाही की हेच पलटे घे, हे चाला, हे घोकत बस, असं नाही.
1: तुमचं तुम्ही हवं तसं,
0: हा, तुमचं तुम्ही विकसित करा, तुमचं तुम्ही डेव्हलप व्हा, ह्याच्यामुळे फायदा झाला.

तुम्ही आता तुमच्या गुरूंबद्दल ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर गाणं पुन्हा तुमचं जोडलं गेलं या निमित्ताने. पण मगाशी आपण गप्पा मारत असताना तुम्ही घाशीराम कोतवालचा उल्लेख केलात आणि त्यात तुमचा गळा किंवा तुमच्यातला गायक खऱ्या अर्थाने विकसित झाला असंही तुम्ही म्हणालात.

0: तो सगळा अनुभव त्याच्याकडे आपण आता थोडंसं वळूया.
1: ते असं झालं की जेव्हा मला रोटरॅक कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राईज मिळालं त्यावेळी माझ्या वडिलांनी मला परत गाणं शिकण्यासाठी नागेश खळीकरांच्याकडे पाठवलं. पण त्याच वेळेला घाशीराम कोतवालसाठी कलाकार शोधणं चालू होतं.
0: अच्छा.
1: फॉरेनच्या फिल्म्स बघायला सतीश आळेकर, जब्बार पटेल वगैरे यायचे. आणि त्याच वेळेला फिल्म इन्स्टिट्यूटच्या नोटीस बोर्डवरती अभिनंदनाचं पत्र लावलं होतं आमच्या कल्चरल सेक्रेटरीनी प्रदीप दीक्षित. कारण त्याला खूपच आनंद झाला होता की मी दोन एंट्रीज दिल्या त्या दोन्ही गाऊ शकल्या नाहीत आणि हा आयत्या वेळेची जी एंट्री दिली याची आणि यांनी पहिलं प्राईजच मारलं. तर त्यांनी ते सगळ्या डिपार्टमेंटच्या नोटीस बोर्डवरती अभिनंदनाचं पत्र लावलं होतं. ते त्यांच्या वाचनात आलं. सतीश आळेकर माझ्या शाळेमध्ये मला 2 वर्ष सिनियर होता आणि शाळेमध्ये असताना मी शाळेची दररोजची सकाळची प्रार्थना शाळा सुरू व्हायच्या आधीची म्हणायचो किंवा गॅदरिंगमध्ये गायचो. त्यावेळेस थोडासा गाणं होतं माझं, त्यामुळे मला आठवतंय कुसुमाग्रजांची एक कविता मी गॅदरिंगमध्ये एका म्हटली होती. त्यावेळे मला वाटतं 65 वॉर आपलं
0: युद्ध,
1: ते बर्फाचे तटपेटून उठले सदन शिवाचे कोसळले रक्त आपल्या प्रिया आईचे, ते मी गायल्याचं मला आठवतंय. तर त्याला ते आठवत होतं सतीश आळेकरला आणि तो म्हणला की शाळेमध्ये हा गायचा, आपण त्याला विचारू. म्हणून प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनची जी ही जब्बार पटेल सतीश आळेकर ही दोघं माझ्या मागे होती की तू आमच्या नाटकात काम कर, आमच्या नाटकात काम कर. तर मी विचार केला की मी ऑलरेडी एक प्रोफेशनल कोर्स घेतलाय साऊंड रेकॉर्डिंगचा,
0: बरोबर,
1: एक वेगळा रस्ता आणि तो रस्ता बदलून आता हे नाटकात का काम करायचं, म्हणून माझं मन तयार होईना. पण माझे वडील परत दिशादर्शक, म्हणजे आपण गुरु सगळ्या अर्थाने मार्गदर्शक दिशादर्शक त्याला आपण गुरु म्हणतो, तसे ते म्हणले की हा ग्रुप खूप चांगला आहे. ते स्वतः फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले, त्यावेळी त्यांनी भालभाई केळकरांच्या हाताखाली काम पण केलं होतं नाटकामध्ये. तर त्यांना नाटकाची सगळ्याचीच आवड होती. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत माझ्या वडील अशासाठी, आता त्यांचे जवळचे मित्र अनंत देव म्हणून मी त्यांना अंतू काका म्हणायचो, ते म्हणजे गुळाच्या गणपतीचे कॅमेरामन.
0: अच्छा.
1: सिनेमाची आवड होती वडिलांना, ते हार्मोनियम उत्तम वाजवायचे. म्हणजे माझा आत्ते भाऊ, मी तंबोऱ्याला बसायचो मागे, ज्यावेळी माझा आत्ते भाऊ गायला बसायचा घरी त्यावेळी माझे वडीलच हार्मोनियम साथ करायचे. तर त्यामुळे एखाद्या रागदारी गाणाऱ्या माणसाला साथ करण्या इतपत हार्मोनियम वाजवू शकत होते. त्यांच्या

0: उत्तम वाजवायचे. म्हणजे माझा आत्ते भाऊ, मी तंबोऱ्याला बसायचो मागे, ज्यावेळी माझा आत्ते भाऊ गायला बसायचा घरी, त्यावेळी माझे वडीलच हार्मोनियम साथ करायचे. तर त्यामुळे एखाद्या रागदारी गाणाऱ्या माणसाला साथ करण्या इतपत हार्मोनियम वाजवू शकत होते. त्यांच्यातली जे गुण आहेत ते माझ्यामध्ये आले असं मी समजतो. म्हणजे आपण चीप ऑफ द ओल्ड बॉर्क म्हणू, तसं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची आवड निवड ही कुठेतरी माझ्यात आली.
1: आणि त्यांनी दिशा दर्शन की बाबा काशीराम कोतवाल चांगली संधी,
0: तू हे कर, ती चांगली संधी आहे, तू जा. मग मी ज्या दिवशी गेलो ऑडिशनला, त्यांची मीटिंग असते दर बुधवारी व्हायची त्या ग्रुपची, तेव्हा मी जेव्हा गेलो त्याच वेळी आमच्या सरांना भास्कर चंदावरकरांना बोलवलं होतं.
1: अच्छा.
0: आणि त्यांनी ऑडिशन घेतली, आणि ऑडिशन घेतली त्यावेळी सुद्धा त्यांनी मला काहीतरी गाणं म्हणायला सांगितलं. त्यावेळी पण सर्वात्मका सर्वेश्वरच म्हटलं मी.
1: अच्छा.
0: कारण मला दुसरं गाणं येतच नव्हतं.
1: बरं.
0: मला माहिती, कारण मी शिकत नव्हतो तो, कारण ती ही खळीकरांकडे जाण्याच्या आधीची गोष्ट आहे. त्यामुळे गायलो नव्हतो हा 5 वर्ष त्याच वेळची ही गोष्ट.
1: बरोबर. त्यामुळे बसलेलं गाणंच गाणं,
0: ते एकच गाणं होतं. मग तेच मी गाणं म्हटलं. मग त्याच्यानंतर माझी निवड झाली. पण घाशीराम हा मोठा टर्निंग पॉइंट होता माझ्या आयुष्यातला. घाशीराममुळे काय झालं की तुम्हाला स्टेजवरती कसं गावं किंवा तुमचं प्रोजेक्शन वाढण्यासाठी कसं गावं काय कर, आमच्याकडनं एक्सरसाइज करून घेतले जायचे. आधी आमचे डान्सचे एक्सरसाइज व्हायचे, प्रत्येकाच्या अंगात थोडी लय यायला पाहिजे म्हणून.
1: बरोबर.
0: कारण तो झुलणारा
1: पडदा होता. हा बरोबर.
0: तर त्यामुळे ते कृष्णदेव मुळगुंद म्हणून होते कोरिओग्राफर, ते आमच्याकडनं व्यायाम करून घ्यायचे डान्ससाठीचा. आणि त्याच्यानंतर गाण्याच्या रिहर्सल, म्हणजे आमच्या घाशीराम मध्ये कंपोज केलेली गाणी चंदावरकर सर राणायचे, ते आमच्याकडनं बसवून घ्यायचे. जेव्हा ते येणार नाहीत त्यावेळी मी किंवा आनंद मोडक माझ्यावर घाशीराम मध्ये काम करायचा, तो तर आम्ही रिहर्सल कंडक्ट करायचो. कारण घाशीराम मध्ये लोकसंगीत खूप आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे ते लोकसंगीत तुम्हाला लाऊड गायला लागायचं.
1: त्याचा बाजच तसा आहे.
0: तसा आहे. ओपन एअर म्हणण्याची कला आहे. तमाशाच्या वग म्हणण्याचे सगळे ओपन एअर होतात. तर ते त्याला प्रोजेक्शन लागायचं. तर त्यामुळे ते गाणं पण शिकलो. त्याच्यामध्ये जब्बार पटलांनी एक कव्वाली घेतली होती, एक ठुमरी घेतली होती, एक कीर्तन होतं जे चंद्रकांत काळे करायचा, मी त्याच्या मागे उभं राहून गायचो. तर ह्यामुळे काय झालं की ह्या लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत या सगळ्याची अशी एक वेगळ्या पद्धतीने ओळख होत गेली.
1: बरोबर.
0: आणि चंदावरकर हे माझ्यावरती प्रभाव टाकणारे दुसरे गुरु.
1: सर, आताच आपण घाशीराम कोतवाल बद्दल बोलत होतो, थोडस ऐकायला आवडेल जर आठवत असेल तो सगळा काळ.
0: त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी नमन जे आहे ते सरस्वती रागातलं त्यांनी चंदावरकरांनी कंपोज केलं होतं.

0: वा किती छान, ऐकायला इतकं ते सुंदर वाटतंय.
1: ते आम्ही सगळेजण लीड सिंगर्स होतो, मग कोरस गायचा. ते खेळे म्हणून एक लोकसंगीतातला प्रकार आहे,
0: बरोबर.
1: दशावतारीच्या आसपास
0: हो,
1: तसा तो त्याच्यावरती ते बांधलेलं आहे. हा, म्हणजे एक असे हातात हात घालून ते झुलत ते म्हणायचं,
0: मानवी पडदा तो तयार व्हायचा,
1: पडदा म्हणतात.
0: करे
1: चंदावरकरांची दुसरी खूप सांगण्यासारखी आठवण आहे, अपार्ट फ्रॉम घाशाराम कोतवालच्या चाली, त्यांनी आम्हाला एक वेगळी नजर दिली. म्हणजे गुरु तुम्हाला कशा पद्धतीने प्रगल्भ करू शकतो, म्हणजे असं की पाश्चिमात्य म्युझिक आणि भारतातलं म्युझिक यातला जो फरक आहे तो ते आम्हाला सांगत.
0: अच्छा.
1: आणि चंदावरकरांची जी लेक्चर्स होती ती कोऑर्डिनेशनसाठी, म्हणजे सगळ्या कोर्सेससाठी, डिरेक्शन, एडिटिंग, फोटोग्राफी, ऍक्टर्स, सगळ्यांसाठी ती होती.
0: बरोबर.
1: म्हणजे सगळ्यांना म्युझिकल ओरिएंटेशन, म्हणजे म्युझिक बद्दलची माहिती कळावी, जागतिक म्युझिक, आपलं म्युझिक, भारतीय म्युझिक, कर्नाटक म्युझिक याची माहिती कळावी, याच्यासाठी लेक्चर्स असायचे. आणि ते लेक्चर्समध्ये ते डिस्क वाजवायचे, म्हणजे याच्यामध्ये आता पाश्चिमात्य म्युझिकमध्ये ते सांगायचे की सोलो प्रकार आहे, मग ड्युएट प्रकार आहे, मग क्वार्टेट प्रकार आहे, मग हेक्टेट प्रकार आहे, मग चेंबर ऑर्केस्ट्रा आहे, मग सिम्फनी ऑर्केस्ट्रा आहे, मग ऑपेरा आहे. यातले जे फरक आहेत ना ते फरक समजावून
0: सांगायचे.
1: आणि नुसतं तेवढं नाही, त्याच्यामुळे काय एक वेगळी नजर कशी मिळते की ते म्हणले पाश्चिमात्य म्युझिक हे कसं विकसित झालं, तर ते मोठ्या हॉल

0: मध्ये चर्चमध्ये विकसित झालं.
1: बरोबर.
0: त्याचं कारण काय की चर्चमध्ये जेव्हा ते त्यांच्या हिम्स गातात त्यावेळे त्या हिम्स अशा कंपोज केलेल्या असतात की एखादा माणूस गायला तर तो आवाज घुमतो आणि ते खूप वेळ तो सूर राहतो.
1: अच्छा.
0: आणि मग त्याच्या पुढची लाईन तुम्ही गात असाल तर ती त्याच्या बरोबर हार्मोनाईज असेल तर ती ऐकायला चांगली वाटते. अशा पद्धतीने हार्मनी पद्धतीने ते विकसित झालं. याचं कारण ते बंदिस्त जागेमध्ये विकसित झालं.
1: बरोबर.
0: आणि त्याच्या बरोबर विरुद्ध भारतीय संगीत हे जंगलामध्ये रानामध्यामध्ये ऋषींनी वगैरे ते विकसित झालं.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे तो सूर घुमत राहत नाही.
1: बरोबर.
0: तो विरून जातो. त्यामुळे एकापुढे एक सूर घेतो. ते मेलडी पद्धतीनं आपलं संगीत विकसित झालं ही दृष्टी त्यांनी दिली. नुसती तेवढी नाही, म्हणजे साऊथ इंडियन म्युझिक कसं विकसित झालं, त्याच्यानंतर लोकसंगीत कसं विकसित झालं. म्हणजे तुम्ही जर डोंगरात पहाडी म्युझिक ऐकाल तर त्याच्यामध्ये असं सुळके असतात तसं म्युझिक असतं. असं असतं, असं म्युझिक असतं ते. आणि हे जर तुम्ही गोव्याला गेलात तर त्या लाटांच्या प्रमाणे त्याचं त्याचं आंदोलन असतात. आणि हे जर पठारावर गेलात तर संथल इथलं असतं म्युझिक. म्हणजे फोक म्युझिक सुद्धा आपल्याकडचं कसं विकसित झालं हे चंदावरकर सांगायचे. त्याचा कुठेतरी नकळ तुमच्या मनावरती परिणाम होतो. आपली संगीताकडे बघायची दृष्टीच बदलते.
1: नक्कीच नक्कीच.

0: म्हणजे सुरुवातीला मुकुंदराव गोखलेंचा उल्लेख केला, नंतर नागेश खळीकरांचा उल्लेख केला, तुमचे स्वतःचे वडील, आणि आता हे भास्कर चंदावरकर.
1: चंदावरकर
0: इतके सगळे सखोल विचार करणारे गुरु तुम्हाला लाभलेत, आणि त्यांनी संगीतविषयक ज्ञान तर दिलंच, पण संगीताच्या पलीकडच्याही काही गोष्टी असतात की ज्या तुम्हाला गायक म्हणून उभं राहताना शिकणं गरजेचं असतं. तर अशा गोष्टी कोणाकडनं आणि काय काय शिकायला मिळाल्या?
1: आता स्टेजवरती

0: गाणं जे आहे त्याच्यामध्ये भास्कर चंदावरकरांचाच वाटा आहे. म्हणजे कसं की आता त्यावेळे रेडिओ माईक्स नसल्यामुळे, म्हणजे जे तुमच्या अंगावरती पिन केले जातात असे माईक नसल्यामुळे तुम्हाला प्रोजेक्शन जास्त ठेवायला लागायचं. आता त्यातला टेक्निकल भाग असा आहे की जेवढे तुम्ही वरच्या पट्टीत गाल, मिड रेंज आणि हाय फ्रिक्वेन्सीमध्ये जे गाऊ शकत त्यांचं गायलेलं पसरत नाही.
1: अच्छा.
0: पण तुम्ही जर बेस गायक असाल, बेसच्या फ्रिक्वेन्सी पसरतात, त्यामुळे बेस गाणं लांब पर्यंत पोहोचवण्यासाठी जास्त ताकद लागते.
1: बरोबर.
0: जी मला लागायची,
1: कारण खर्जातला आवाज आहे तो.
0: नाट्यसंगीत गाणारे सगळे बघाल तर बालगंधर्व म्हणा, दीनानाथ मंगेशकर हे हाय पिच गाणारे होते.
1: बरोबर. तार सप्तकात
0: त्यांचे आवाज वरच्या पिचलाच असायचे, बेसवाले ते नव्हते.
1: अच्छा.
0: त्यामुळे कसं होतं की ते शेवटच्या लाईनीपर्यंत त्यांचा आवाज पोहोचायचा. हेच बेस गायकाला जास्त कष्ट पडतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना बारकावे, ते चंदावरकरांनी प्रोजेक्शन वाढण्यासाठी आमच्याकडनं त्यांनी काही एक्सरसाइजेस करून घेतले.
1: अच्छा.
0: त्याची मदत आम्हाला मिळाली की त्यामुळे आमच्या सगळ्या घाशीरामचा पडदा जो होता त्या सगळ्यांच्या आवाज खणखणीत होते. म्हणजे आम्ही पाश्चिमात्य देशात जेव्हा शो केले, जवळजवळ 11 देशांत घाशीराम झालेला आहे. अनेकांना माहिती नाही की घाशीराम कोतवाल हे 5 आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात झालेला आहे, जिथे प्रत्येक देशाची एक एंट्री असते. म्हणजे साऊथ आफ्रिकेचं एक नाटक येतं, जपानी एक नाटक येतं आणि भारताचं एक नाटक जातं घाशीराम कोतवाल. अशा 5 आंतरराष्ट्रीय नाट्य संमेलनामध्ये घाशीराम झालेला आहे. तर त्यामुळे मग त्या नाटकाचे 3 प्रयोग होतात, मग त्यातले नाटकातले अभ्यासक येतात, त्यांची चर्चा होते त्याच्यावरती,
1: हे
0: कशाला केलं ते कशाला केलं, म्हणजे त्यांचे जे काय प्रश्न असतात त्याच्यावरती चर्चा होते. असे महोत्सव होतात. अशा 5 महोत्सवामध्ये घाशीराम झालं आणि हे पहिल्यांदी, म्हणजे हे बॅरियर तोडणारं किंवा या पद्धतीनं जागतिक जाणारं पहिलं नाटक घाशीराम आहे.
1: FTI चे दिवस, भास्कर चंदावरकर, घाशीराम कोतवाल, हा इतका सगळा समृद्ध अनुभव घेऊन तुम्ही दूरदर्शन मध्ये काही काळ काम केलं आणि तिथे साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून तुम्ही होतात, तर मग पुन्हा एकदा कलाक्षेत्रातनं 9 ते 5 नोकरीत, तर तो अनुभव थोडासा त्याच्याबद्दल दूरदर्शनचे दिवस जाणून घ्यायला आवडते.
0: दूरदर्शन वरती कसं होतं की त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शन होत आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायचं, पण ते फक्त स्टुडिओ मध्ये.
1: अच्छा.
0: म्हणजे चर्चा असतील किंवा गाण्याचे कार्यक्रम, आता आपण दूरदर्शनवर ते जुने कार्यक्रम ऐकलेत, कुमार गंधर्व किंवा भीमसेन जोशी, शोभा गुरुटू वगैरे यांची जुनी रेकॉर्डिंग लावतात त्याच्यात,
1: सह्याद्रीच्या पाऊलखुणामध्ये,
0: पाऊलखुणामध्ये जे त्यांच्याकडनं संग्रहित आहेत ते लावले जातात. ते सगळं स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिंग होतं आणि दूरदर्शनच्या कंपाऊंडच्या बाहेर जाऊन जे शूटिंग करायला लागतं, म्हणजे आमची माती आमची माणसं समजा शेतावरती शूटिंग करायला लागतं, किंवा एखादी डॉक्युमेंटरी असेल, किंवा अगदी सचिवालयामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांचा 1 मेचा संदेश असेल, तसं काही एक रेकॉर्ड करायचं असेल, राष्ट्रासाठी संदेश वगैरे, तर ते त्यांच्या रूममध्ये जाऊन करायचं असेल तर तिथं व्हिडिओ युनिट त्यावेळेस जाऊ, एवढी मोबाईल व्हिडिओ युनिट्स नव्हती.
1: अच्छा.
0: ओबीव्हॅन हा प्रकार खूप नंतर आला, किंवा ENG म्हणतात इमर्जन्सी न्यूज गॅदरिंग, असे पोर्टेबल रेकॉर्डर व्हिडिओ असे खूप नंतर आले, पण त्यावेळे त्या फिल्म वरती केल्या जायच्या. आणि फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये आम्ही सिनेमासाठी जे शूटिंग लागतं, सिनेमासाठी कुठे जंगलात पण शूटिंग करतात, सेट वरती शूटिंग करतात, त्याचा जो साऊंड असतो तो कॅमेरा बरोबर त्याचं सिंकिंग असतं. आणि आम्ही जेव्हा ते दुसऱ्या माध्यमात ट्रान्सफर करतो त्यावेळे कॅमेराच्या बॅटरीप्रमाणे कॅमेरा कधी 24 फ्रेम पर सेकंद जातो, कधी 25, कधी 23, त्यामुळे त्याचा स्पीड कमी जास्त होत असतो. तो स्पीड कमी जास्त जो होतो त्या तो सिग्नल पण आमचा रेकॉर्डर रेकॉर्ड करतो आणि तो परत रिप्रोड्यूस केला जातो. त्यामुळे तुम्ही जर फिल्म घेतलीत आणि तुम्ही जर मॅग्नेटिक टेप घेतलीच प्रॉकेटेड, तर त्याची लेंथ तेवढीच येते, म्हणजे लिप मुवमेंट मॅच होतात, तर त्याला सिंक रेकॉर्डिंग म्हणतात. तर ते सिंक रेकॉर्डिंग आम्ही फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये शिकलो असल्यामुळे आमचं काम हे टेलिव्हिजनच्या बाहेर जाऊन जे शूटिंग होतं त्याचा साऊंड करण्याचं होतं. आणि त्यामुळे जेव्हा 82 साली कलर टेलिव्हिजन आला त्यावेळेस नवीन इक्विपमेंट आली आणि त्यावेळेस सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली, व्हिडिओ कॅमेरे आले पोर्टेबल, मग आमचं काम कमी झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्याच्यानंतर मी दूरदर्शनची नोकरी सोडली आणि मग साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून बाहेर जवळजवळ 15 चित्रपट केले.
1: वा, ही गोष्ट आमच्यासाठी खूपच एक नवीन माहिती म्हणू शकतो, कारण अगाशी गप्पांमध्ये तुम्ही उल्लेख केला की इतक्या सगळ्या चित्रपटांचं साऊंड रेकॉर्डिंग तुम्ही केलं आहे आणि गंमत म्हणजे त्यातल्या अनेक चित्रपटात तुम्ही स्वतः गायलेला आहात. तर चित्रपट

0: गायनाकडे नेमकं वळणं कसं झालं? पहिली वहिली संधी तुम्हाला कोणी दिली?
1: काय झालं की जेव्हा घाशीराम कोतवाल स्टेजवरती झालं, 72 साली त्याचा पहिला प्रयोग झाला आणि 72 डिसेंबरला, त्याच्यानंतर 73-74 ला एका निर्मात्यांना असं जाणवलं की हे नाटक त्याच्यामध्ये व्हिज्युअल कंटेंट आहे. मी त्याच्यात ग्रुप्स असल्यामुळे, मायमिंग असल्यामुळे कुठेतरी व्हिज्युअली पण काहीतरी एक्सप्रेस होत आहे, संगीतातनं एक्सप्रेस होत आहे, संवादातनं एक्सप्रेस होत आहे, तर ह्या दिग्दर्शकाला आपण फिल्म देऊयात म्हणून सामना नावाचे चित्रपट जब्बार पटेल यांना ऑफर देण्यात आली. आणि घाशीराम कोतवालचे जे नाट्यलेखक होते विजय तेंडुलकर त्यांनाच कथा लिहायला सांगितली आणि घाशीराम कोतवालचे संगीत दिग्दर्शक भास्कर चंदारकर यांना संगीत द्यायला सांगितलं आणि घाशीराम कोतवालचा गायक रवींद्र साठे याला गायला सांगितलं. अशी संधी मिळाली.
0: अच्छा. आणि सुरुवात झाली चित्रपट गायनाला, त्याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी बोलत असताना आपण जे म्हटलं की सख्यारे घायाळ मी हरिणी हे जे गीत आहे ते फिमेल व्हर्जन बऱ्यापैकी गाजलं, पण आमच्याकडे त्याची फरमाईश होती बऱ्याचदा की आम्हाला रवींद्र साठेंच्या आवाजातलं ऐकायचं आहे. ते फारसं बाहेर तितकंसं ऐकलेलं नसतं लोकांनी, तर त्यामुळे मला मी थोडीशी ती संधी घेईन की सर ते थोडंसं ऐकवा ना आम्हाला.
1: कसं आहे
0: लाईव्ह ऐकण्याची गंमत वेगळी असेल नाही का?
1: ते गाणं लताबाई येऊ शकल्या नव्हत्या रेकॉर्डिंगच्या वेळे आणि मी तिथे स्टुडिओत हजर होतो म्हणून भास्कर चंदारकरांनी सांगितलं की तू पायलट ट्रॅक गाशील का.
0: अच्छा.
1: म्हणजे म्युझिक ट्रॅक चांगला रेकॉर्ड होतो, म्युझिशियन कोणतरी गाते म्हटल्यानंतर ते होमोजिनियस एकसंध म्युझिक चांगलं रेकॉर्ड होतं आणि मग त्याच्यावरती लता मंगेशकर नंतर गाणार होत्या. ते गाणं माझं नव्हतंच, कारण पुरुष कशाला गाईल सख्यारे घायाळ
0: हरिणी.
1: मी ते पायलट ट्रॅक म्हणजे गाईड ट्रॅक म्हणून गायलो होतो आणि केवळ अपघात म्हणून माझ्या आवाजातले ती डिस्क जे गाणं आहे ते डिस्क वरती आलं.
0: अच्छा.
1: केवळ एक अपघात.
0: अच्छा.
1: आणि मला फार वाईट वाटत की मी ते कच्चं गायलेलो, लताबाई जसं गायला तसं मी परत पक्क गाऊ शकलो असतो पण तसं वेळ नाही आली आणि माझ्या करिअरची सुरुवात होती म्हणून फार काय मी अडवून ठेवू शकलो नाही.
0: बरं.
1: परंतु ते लोकांसमोर कच्चं गायलेलं मी जे पायलट ट्रॅक म्हणून गायलो, म्हणजे मुश्किलीने 1/2 तास आधी गाणं मी शिकलो होतो.
0: अच्छा.
1: त्यावेळी मी दूरदर्शनला नोकरी लागलो, ही 74 सालची गोष्ट आहे. मी फक्त रेकॉर्डिंग साठी म्हणून तिथे गेलो होतो कारण त्याच्या आधी डॉक्टर लागू मी आणि उषा मंगेशकर असं एक कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय या टोपी खाली दडलंय काय हे जब्बार पटेल लिहिलेवर का गाणं.
0: हो.
1: ते गाणं आम्ही गायलो आणि मग आम्ही लता मंगेशकरांची वाट बघत होतो आणि मग त्यांचं पायलट ट्रॅक गाण्यासाठी कोणाला फिमेल सिंगरला आयत्या वेळे बोलवणं त्यावेळे शक्य नव्हतं म्हणून मग मला सांगितलं. मी स्टुडिओत होतोच पण चाल माहिती नव्हती त्यावेळे, मी पुण्यात नव्हतो, मी मुंबईत होतो. मी चाल शिकलो अगदी आयत्या वेळे आणि अगदी आयत्या वेळे ट्रॅकसाठी गायलो.
0: अच्छा. सर अगदी 2 ओळी आम्हाला ऐकायला आवडतील.

मैत्रिणींनो, श्रोते हो आत्ताच आपण ऐकत होतात सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांची रश्मी वारंग हिने घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, गुरुपौर्णिमेनिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवरती ही मुलाखत प्रसारित करण्यात आली होती. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकणार आहात सोमवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे यांनी. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून।
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल। हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो। या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या।
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता।
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून। अज्ञात मुंबई या कार्यक्रम

कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 8:15 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

श्रोते हो, दुपारचा 1:05 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया माझं घर माझी माणसं. या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत. संगीत दिलं आहे शंकरराव कुलकर्णी यांनी.

सर्जा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आता आपण एकलब संगीत दिलं होतं राम कदम यांनी.

निखारे या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं फ मू शिंदे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं, संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी.

0: मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी अभिजित सावंत आणि बिला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोते हो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734. 2500 जण अद्यापही बेपत्ता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झी योयेव यांच्या द्विपक्षीय चर्चा सुरू. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडसोबत होणार. विकसित भारतासाठी देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाचा आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग होता. युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. या मोहिमेत देशाची युवा पिढी मोठ्या संख्येनं सहभागी झाली आहे असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या व्यसनाचे परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही भोगावे लागतात असं ते म्हणाले. अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणाऱ्यांचं तसंच या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी विविध भाषांमधल्या आशयाच्या माध्यमातून योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं.
2: कई बार क्रिएटिव एफर्ट फॉर्मल कैंपेन से ज्यादा असरदार होते हैं. आइए भारत के युवा को नशे से दूर रखने, नशे से मुक्त रखने इस पवित्र कार्य में हम सब अपनी भूमिका निभाएं. आप अपने प्रयास को #नशामुक्तयुवा के साथ सोशल मीडिया पर भी जरूर शेयर करें.
1: राष्ट्रीय हातमाग दिन, भारत छोडो आंदोलन स्मृति दिन, फाळणी वेदना स्मृति दिन, स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन अशा विविध दिनांमुळे ऑगस्ट महिना विशेष ठरल्याचं ते म्हणाले. या काळात देशभक्तीचे विविध पैलू पाहायला मिळाले तसंच प्रत्येकाच्या हृदयातली देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असं त्यांनी सांगितलं. यावर्षी वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं हे वर्ष अधिक महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. हर घर तिरंगा मोहीमही यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा या अभियानाअंतर्गत 8 कोटीपेक्षा जास्त तिरंगा सेल्फी अपलोड झाल्याची माहिती त्यांनी दिली. सूर्यपथ तिरंगा या उपक्रमामुळे तिरंग्याचा हा उत्सव जगभरात पोचल्याचं त्यांनी सांगितलं. अशा प्रयत्नांमुळे समाज एकत्र येतो आणि देशांशी असलेलं नातं अधिक दृढ होतं असं ते म्हणाले. जेव्हा एखाद्या स्त्रीनं सुरू केलेला व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याचीही प्रगती होते, मुलांच्या शिक्षणात सुधारणा होते तसंच घरातल्या गरजा पूर्ण झाल्यानं अशा महिलांचा आत्मविश्वास वाढतो असं त्यांनी सांगितलं. देशभरात शहरांपासून गावांतील रस्त्यावर लाखो महिला विविध व्यवसाय करतात मात्र भांडवलाच्या अभावानं त्यांच्या व्यवसायाची प्रगती होत नाही ही बाब त्यांनी मांडली. मात्र प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे आता अशा लाखो महिलांना नवं बळ मिळू लागल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जवळपास 46% आहे आणि देशभरातल्या सुमारे 35 लाख महिला या योजनेमुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या आहेत असं ते म्हणाले. याच अनुषंगानं देशभरातल्या विविध यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडल्या. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं.

आज आपल्या मुलींची स्वप्न देखील अवकाशात झेप घेऊ लागल्याचं ते म्हणाले. याच अनुषंगानं भारत राबवत असलेल्या मिशन शक्ती सॅट या अभियानाची माहिती त्यांनी दिली. या अंतर्गत जगभरातील हजारो विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू असल्याचं ते म्हणाले. भविष्यात यापैकी अनेक विद्यार्थिनी विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची नवी ओळख निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ऐतिहासिक माहिती रंजकपणे मांडता यावी, त्यात लोकांचा सहभाग आणि योगदान लाभावं यासाठी मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य या संकेतस्थळाच्या माध्यमातून केलेला अभिनव प्रयत्न समजून घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. स्वच्छतेच्या महत्वाचा उल्लेखही त्यांनी केला. जेव्हा एखाद्या ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा तो बदल केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता त्या जागेची संपूर्ण ओळख बदलून टाकतो असं त्यांनी सांगितलं. या अनुषंगानं यावर्षीच्या श्री अमरनाथ यात्रेदरम्यान स्वच्छता आणि त्यातल्या सार्वजनिक सहभागाच्या यशाची तसंच देशभरात सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. आपली गावं शहरं नद्या किंवा तीर्थक्षेत्रांची ओळख आपल्या वागणुकीतून घडते आणि जेव्हा त्याला स्वच्छतेची जोड मिळते तेव्हा त्या ठिकाणचं सौंदर्य अधिक वाढतं असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. निसर्गाचं रक्षण करण्यासोबतच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार त्यांनी मांडला. यादृष्टीनं त्यांनी वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी देशभरातली प्रेरक उदाहरणं मांडली. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणाऱ्या अव्होकॅडो या फळाच्या लागवडीसह कृषी क्षेत्रात होत असलेल्या वेगवेगळ्या यशस्वी प्रयोगांविषयी त्यांनी सांगितलं. येत्या 3 सप्टेंबर रोजी देश अभिनेते उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार असल्याचं स्मरण त्यांनी करून दिलं. आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडण्याची संधी देतात. आगामी सण उत्सवांचा उल्लेख त्यांनी केला. त्यांनी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करायचं आवाहन केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 पोहोचली असून जवळजवळ 2500 लोक अद्यापही बेपत्ता आहेत. यात 85 सुरक्षा कर्मचारी आणि 320 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर सलग 5व्या दिवशी पुराचा तडाखा बसलेल्या 8ही जिल्ह्यांमध्ये बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत बाधित जिल्ह्यांमधून 227 परदेशी नागरिकांसह 8186 लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. भोटेकोशी नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नेपाळ सरकारनं रसुवा नुवाकोट आणि धाडिंग या जिल्ह्यांमधल्या नदीलगतच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली. 50 नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. 275 भारतीय नागरिक अद्यापही बेपत्ता असल्याची माहितीही त्यांनी दिली. गेल्या 2 दिवसात 598 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये प्रवेश केला तर 900 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित असून बीजिंगमधला भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात आहे. ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. नेपाळमधल्या बचाव आणि मदत कार्यासाठी भारतातून 11 टन मदत सामग्री घेऊन 4थं विमान काठमांडूत दाखल झालंय. ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली. नेपाळ तिबेट सीमेवरच्या पर्वतरांगांमध्ये गेल्या बुधवारी हिमनदीचा मोठा भाग दरीत कोसळून आलेल्या महापुरात नेपाळमधली शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली. महत्वाच्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं तर जलविद्युत केंद्रही वाहून गेली. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले. विदर्भातले आणखी 4 यात्रेकरू काल नागपूर इथं पोहोचले. नेपाळमधल्या पुरात आतापर्यंत 675 जणांचा मृत्यू झाला तर जवळजवळ 2500 लोक बेपत्ता आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर असून ते आज योग फेडरेशन ऑफ उझबेकिस्ताननं आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानंतर उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या प्रसादामध्ये त्यांचं समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं. दोन्ही नेत्यांमध्ये ताशकंद इथं द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. चर्चेदरम्यान दोन्ही नेते व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल संपर्क, ऊर्जा, शिक्षण आणि परस्परांच्या जनतेचा संवाद या क्षेत्रांमधल्या सहकार्याचा आढावा घेतील. आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना थायलंड बरोबर होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय

क्रिकेट स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता हा सामना सुरू होईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मंधाना उपकर्णधार असेल. पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठीच्या प्रत्येक नळीच्या तोंडावर पेट्रोलमधल्या इथेनॉलचं नेमकं प्रमाण दर्शवणारं माहितीचं लेबल लावण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. इंधनाच्या प्रत्येक पावतीवर विक्री केलेल्या पेट्रोलमधील इथेनॉलचं प्रमाण स्पष्टपणे आणि वाचनीय स्वरूपात नमूद केलेलं असावं. इंधन नळीवरचं हे लेबल अनिवार्य आणि एकसमान असावं, तसंच ते लावण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात यावेत. सध्याच्या वाहनांच्या ताफ्यासाठी E20 प्रत्यक्ष वापराबाबतच्या सुसंगतेची तपासणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भात सार्वजनिक अहवाल सादर करण्यासाठी एका स्वतंत्र तज्ज्ञ समितीची स्थापना करावी अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या. न्यायमूर्ती M.M. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठासमोर उद्या या याचिकेवर सुनावणी होईल. आम आदमी पार्टीचे नेते गुरप्रीत सिंग उर्फ गोपी यांची पंजाबमध्ये फिरोजपूर इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734, 2500 जण अद्याप बेपत्ता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्यात द्विपक्षीय चर्चा सुरू. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: ऐकूया जिल्हा वार्तापत्र सोलापूर.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाने फिरवली पाठ, श्री संत सावतामळे संजीवन समाधीच्या भूसंपादनाकरता 90 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग, ग्रामसेवकांच्या उपस्थितीवर बायोमेट्रिक हजेरी आणि GPS प्रणालीद्वारे नजर, आणि अपूर्ण उपसा सिंचन योजनेच्या पूर्ततेसाठी 521 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मिळणार. यासह ऐकूयात आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. सोलापूर शहरासह जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेवर देखील त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. वनविभागाच्या रोपवाटिकांमध्ये सुमारे 7 ते 8 लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. मात्र पुरेसा पाऊस नसल्याने वृक्ष लागवड रखडली असून लाखो रोपे अद्याप रोपवाटिकांमध्येच पडून आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही वनमहोत्सवाचं नियोजन करण्यात आलं होतं, मात्र पावसाअभावी सामाजिक संस्था, संघटना तसेच विविध शासकीय कार्यालयांकडून देखील वृक्ष लागवडीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचं दिसून येत आहे. सोलापूर शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी शासनाकडून सोलापूर महानगरपालिकेला 4 नवीन स्वीपर मशीन्स मिळाल्या असून चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या मशीन्सद्वारे शहरातील 120 किलोमीटर लांबीचे रस्ते कचरा आणि धुळीपासून मुक्त केले जाणार आहेत. या यंत्राच्या वापरामुळे कचरा उचलण्यासाठी होणाऱ्या 1.5 कोटी रुपयांच्या खर्चात महापालिकेची बचत होणार आहे. जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण येथील श्री संत सावतामाळे संजीवन समाधी विकास आराखड्याला शासनानं गती दिली आहे. यासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनाकरिता 90 कोटी रुपयांचा निधी थेट जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या उपस्थितीवर आता बायोमेट्रिक हजेरी आणि GPS प्रणालीद्वारे नजर ठेवली जाणार आहे. यामुळे ग्रामसेवकांच्या नियमित उपस्थितीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळणार आहे. ही प्रणाली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कार्यान्वित झाली असून उर्वरित ठिकाणी देखील ती तातडीनं सुरू करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील अपूर्ण उपसा सिंचन योजना आणि उजनी प्रकल्पाच्या वितरिका मजबूत आणि दुरुस्ती करण्यासाठी जलसंपदा विभागानं पाऊल उचललं आहे. या योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासनानं नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयांचं दीर्घ मुदतीचं कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून सोलापूरसाठी 521 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध उपसा सिंचन योजनांसाठी 296 कोटी 82 लाख तर उजनी धरणाचे कालवे दुरुस्त आणि मजबूत करून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी 225 कोटी रुपयांचा निधी दिला

0: जाणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बोगस आणि अपात्र लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी मिशन सुधार अभियानांतर्गत जिल्ह्यातील 71,956 संशयास्पद आणि अपात्र लाभार्थींना रास्त धान्य मिळण्याच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. आधार डेटाबेस, ई KYC आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली आहे. नजर चुकीनं नाव वगळलं असल्यास ते पुन्हा यादीत समाविष्ट केलं जाणार आहे. निर्धारित उत्पन्न मर्यादा ओलांडलेल्या लाभार्थ्यांनी नाव कमी करण्यासाठी पुरवठा विभागाकडे स्वतःहून अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे यांनी केलं आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर सोलापूर शहर पोलिसांनी सोलापूर शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तडीपार गुंडांवर पोलिसांची नजर राहावी यासाठी गुन्हेगारांच्या घरावर QR कोड बसवण्यात आला आहे. यामुळे गुन्हेगार पोलिसांना चकवा देऊन शहरात अथवा घरी वास्तव्यास आल्यास पोलिसांना सहज शोधता येणार आहे. तर श्रोते हो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती. आपण ऐकलीत, वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 kHz वर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचा 1:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया पुष्पा पागधरे यांच्या स्वरातलं कल्याण इनामदार यांचं गीत.

भावधारा या सुगम संगीताचा कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूया दशरथ राऊत यांनी गायलेली वंदना विटणकर यांची रचना.

दशरथ राऊत यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिकी.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तक या मालेत ऐकूया इस्रायली साहित्यिक अहरॉन मेगेदच्या द फ्लाइंग कॅमल अँड द गोल्डन हम्प या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, लेखक आणि समीक्षक यांचं नातं नेहमीच थोडं नाजूक असतं. समीक्षकाची टीका लेखकाला दुखावू शकते, तर लेखकाची एखादी कलाकृती समीक्षकाला चक्रावून टाकू शकते. पण विचार करा, जर या साहित्यिक जगातल्या ईर्ष्या, स्पर्धा आणि अहंकार यावरच कुणी एक अत्यंत खुसखुशीत आणि उपरोधिक अशी कादंबरी लिहिली तर? आज अशाच एका भन्नाट आणि टोकदार कादंबरीची ओळख आपल्याला करून देणार आहे. या पुस्तकाचं नाव आहे द फ्लाइंग कॅमल अँड द गोल्डन हम्प. या पुस्तकाचा लेखक आहे इस्रायली साहित्यातला एक अत्यंत तल्लख आणि खट्याळ विचारवंत अहरॉन मेगेद. मेगेद हा इस्रायली साहित्यातला एक अतिशय ताकदीचा लेखक. आपल्या टोकदार उपहासासाठी आणि मिश्किल शैलीसाठी तो विशेष प्रसिद्ध आहे. या कादंबरीचा मुख्य नायक आहे कलमन शाट्स. कलमन हा एक अत्यंत विक्षिप्त, तिरसट आणि जुन्या विचारांचा समीक्षक आहे. त्याला आधुनिक साहित्यातले नवे प्रयोग आणि लेखकांचा पोकळ असा अहंकार अजिबात सहन होत नाही. तो वृत्तपत्रातल्या स्तंभांमधून या नव्या लेखकांवर आणि त्यांच्या तथाकथित महान कलाकृतींवर जहरी टीका करत असतो. पण गंमत अशी आहे की या सगळ्याच्या मागे कलमनचं एक स्वतःचं गुप्त आयुष्य असतं. तो गुपचूप एका छुप्या नावानं स्वतःच एक वेगळी आणि अनवट कादंबरी लिहित असतो. या कादंबरीचं उडणारा उंट आणि सोन्याचं वशिंड हे शीर्षकच मुळात या साहित्यिक जगातल्या अतिरंजित आणि निरर्थक कल्पनांचं एक प्रतीक आहे. कलमननं गुप्तपणे टोपण नावानं लिहिलेलं हे उरफाट, अद्भुत आणि जादुई कादंबरीचं हस्तलिखित दुर्दैवानं त्याचाच प्रतिस्पर्धी असलेल्या समीक्षकाच्या हाती पडतं. आणि गंमत म्हणजे ज्या आधुनिक साहित्याचा कलमन उघडपणे धिक्कार करत असतो त्याच्या तशाच कादंबरीला हे समीक्षक एक युगप्रवर्तक कलाकृती म्हणून डोक्यावर घेतात. कादंबरीत पुढे जेव्हा कलमन एका मोठ्या साहित्यिक वादामध्ये आणि स्वतःच्याच विसंगत विचारांच्या जाळ्यात अडकतो तेव्हा निर्माण होणारे प्रसंग अत्यंत रंजक आहेत. या माध्यमातून मेगेदनं या कादंबरीत समीक्षक, लेखक आणि तथाकथित बुद्धिजीवी वर्गाच्या दांभिकतेची जबरदस्त खिल्ली उडवलेली आहे. वाङ्मयीन महत्वाकांक्षा, हेवे दावे, असूया आणि राजकारण या सगळ्याचा ही कादंबरी

0: कादंबरी मिश्किल उपरोधाच्या भिंगातून रंजक वेध घेते. या कादंबरीला इस्रायली संस्कृतीचा संदर्भ असला तरी ती जगातल्या कोणत्याही वाङ्मय संस्कृतीत घडू शकते. मेगेदना या कादंबरीतून केवळ साहित्यातल्या राजकारणावरच बोट ठेवलेलं नाहीये, तर माणसाचा अहंकार, त्याची खरी ओळख लपवण्याची धडपड आणि बौद्धिक पोकळपणा यावरही एक धारदार भाष्य केलं आहे. त्याची भाषा अत्यंत समृद्ध, तिरकस आणि बौद्धिक मेजवानी देणारी आहे. तर श्रोते हो, जर तुम्हाला साहित्यिक विश्वातल्या घडामोडींवर केलेली खुसखुशीत टीका, तल्लख उपहास आणि बुद्धिमान विनोद अनुभवण्याची इच्छा असेल तर आहारॉन मेगेची ही अद्भुत कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला इस्रायली साहित्यिक आहारॉन मेगेदच्या द फ्लाइंग कॅमल अँड द गोल्डन हम्प या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे शेवग्याची शास्त्रीय पद्धतीनं छाटणी. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. मंडळी, वर्षभर नियमित उत्पन्न मिळवून देणाऱ्या झाडांमध्ये शेवगा हे एक अतिशय महत्त्वाचं झाड आहे. हे झाड झपाट्यानं वाढतं, त्यामुळे त्याला योग्य वेळी योग्य तो आकार देणं हे आवश्यक असतं. शेवग्यामध्ये जर योग्य प्रकारे छाटणी केली तर नवीन फुटवे जास्त येतात, फुलधारणा आणि शेंगांची संख्यासुद्धा वाढते आणि झाडांची उंची नियंत्रित राहते. एकूण उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये वाढ होते. म्हणूनच शेवगा पिकामध्ये नियमित आणि शास्त्रीय पद्धतीनं छाटणी करणं हे आवश्यक आहे. या छाटणीचे काही प्रकार आहेत. यामध्ये प्रारंभिक छाटणीला आकार छाटणी असं म्हणतात. लागवडीनंतर रोप 60 ते 75 सेंटीमीटर उंच झाल्यावर हा शेंडा खुडल्यानंतर त्याखालच्या बाजूला अनेक फुटवे येतात. अशा फुटव्यांपैकी जोमदार वाढीचे 4 ते 6 फुटवे 4 दिशेला वाढवून इतर फुटवे काढून टाकावेत. त्यामुळे मजबूत 4 ते 6 बाजूच्या फांद्या फुटतात. बाजूच्या जोमदार वाढीच्या फांद्यांना मुबलक फुलधारणा होण्यासाठी या फांद्या 2.5 फुटीच्या वाढीनंतर नखाने खुडाव्यात. या फांद्यांवर पुढे भरपूर फुलं येतात आणि शेंगा येतात. यानंतरची छाटणी पद्धत म्हणजे वाढ नियंत्रित करणारी छाटणी. हा छाटणीचा दुसरा टप्पा आहे. झाडाची उंची 2 ते 2.5 मीटरपेक्षा जास्त असेल तर उंच फांद्या कमी कराव्यात. या फांद्यांची कापणी करताना झाडाच्या मध्यभागाची फांदी 2.5 मीटरवर कापावी, त्यामुळे मधला भाग खुला होऊन सूर्यप्रकाश आतल्या भागात येतो. झाडाची उंची नियंत्रित राहते, त्यामुळे फवारणी आणि काढणी करताना उपयुक्त ठरतं. मंडळी, उत्पादनानंतरची छाटणी यालाच फळ छाटणी असं सुद्धा म्हणतात. शेंगांचा हंगाम संपला की उत्पादन दिलेल्या फांद्या 50 ते 100 सेंटीमीटरपर्यंत मागे कापाव्यात. त्यामुळं अशा मागील हंगामातील उत्पादनक्षम फांद्यांना उपफुटवे फुटतात, यांना फुलधारणा होऊन शेंगा तयार होतात. यामुळे पुढल्या हंगामात जास्त उत्पादन मिळते. मंडळी, पुनरुज्जीवन छाटणी हा पुढला प्रकार. 5-6 वर्ष जुनी किंवा कमी उत्पादन झालेली झाडं जमिनीपासून 75 ते 100 सेंटीमीटर उंचीवर छाटावीत. अशा मुख्य खोडापासून येणाऱ्या फांद्यांपैकी 4 ते 6 जोमदार फांद्या ठेवून बाकीच्या फांद्या काढून टाकाव्यात. यामुळे जुनं झालेलं झाड पुन्हा नव्यानं भरघोस फुलांनी आणि फळांनी लगडतं. मंडळी, आता जाणून घेऊया छाटणी करायची योग्य वेळ. छाटणी नेहमी शेंगांची काढणी पूर्ण झाल्यानंतर करावी. उन्हाळ्याच्या शेवटी किंवा पावसाळ्यापूर्वी छाटणी करावी. तसंच अतिवृष्टी किंवा तीव्र थंडीच्या वेळी छाटणी करणं टाळावं. अशा प्रकारे छाटणी केल्यामुळे झाडांची उंची नियंत्रित राहते, फुलधारणा आणि शेंगांची संख्या वाढताना दिसते, एकसारख्या दर्जाच्या शेंगा मिळू शकतात आणि काढणीचा खर्च कमी होतो. 20 ते 40% उत्पादनात वाढ होते आणि झाडाचं उत्पादनक्षम आयुष्यसुद्धा वाढतं. मात्र छाटणी करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी धारदार आणि निर्जंतुक छाटणीची साधनं वापरावीत. छाटणी नेहमी तिरकी करावी.

जेणेकरून छाटलेल्या भागावर पाणी साचणार नाही. मोठ्या जखमांवर बोर्डो पेस्ट किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड लावावं. छाटणीनंतर शिफारशीनुसार खत किंवा सिंचन द्यावं. कीड रोगांचं नियमितपणे निरीक्षण करावं. तर मंडळी, अशा प्रकारे शेवग्याची शास्त्रीय पद्धतीनं छाटणी करून आपण आपल्या उत्पादनात भरघोस वाढ करू शकतो. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत शेवग्याची शास्त्रीय पद्धतीनं छाटणी या विषयीची माहिती. वाचनस्वर गायत्री भरणकर यांचा. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: फॅटी लिव्हर सोबतच लिव्हरचे आणखी कोणते कोणते आजार होऊ शकतात?
2: काही इन्फेक्शनमुळे पण लिव्हरचे आजार इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिस म्हणतात. ते काही व्हायरसेसमुळे होतात, पाण्यामधून होतात, काही अन्नामधून होतात. पण म्हणून पावसाळ्यामध्ये शक्यतो पाणी थोडंसं उकळून घेतलं तर ती व्हायरसेस जे आहेत हे सगळे त्या ह्याच्यामध्ये नाश पावतात. आणि इतर वेळी खाण्यापिण्याची आपण चांगल्या ठिकाणी खाणं, योग्य व्यवस्थित खाणं हे महत्त्वाचं आहे.
1: लिव्हर सोबतच एक महत्त्वाचा अवयव म्हणजे स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज. पॅनक्रियाजचा नेमका आपल्या शरीरामध्ये काय रोल असतो आणि पॅनक्रियाजमध्ये आजार वाढण्याचं कारण काय असतं?
2: पॅनक्रियाचे रोग जे आहेत, पॅनक्रायटायटिस म्हणतो, पॅनक्रियाटिक स्टोन्स म्हणतो, हे थोडंसं अल्कोहोलिक पर्सनमध्ये हे प्रमाण जरा अधिक आहे. आणखी एक कारण आहे म्हणजे पित्ताचे काही खडे काही वेळा पॅनक्रियाच्या तिथं जाऊन अडकल्यानंतर तर त्याला पण ती चालना मिळते आणि इन्फेक्शन होऊन पॅनक्रायटायटिस वगैरे गोष्टी होत असतात. कारण ही दोन्ही डक्ट एकाच ठिकाणी येतात, काही वेळेला ती एकत्र येऊन ओपनिंग होऊनही येतात, त्यामुळे इकडचे तिकडे खडे जाऊ शकतात. त्यामुळे पॅनक्रायटिसचं आणि मग जनरल इन्फेक्शन काही वेळेला पॅनक्रियाला सुद्धा हिपॅटायटिससारखं पॅनक्रायटायटिस होऊ शकतं. त्यामुळे पॅनक्रायटायटिस हे प्रमाण आहे. आणि त्याचं फंक्शन बरंच अन्नपचनामध्ये काही पिष्टमय पदार्थ असतील, काही प्रोटीनचं जे पचन आहे तर त्या पुढच्या पचनासाठी त्याचे बरेचसे हार्मोन्स आहेत, अन्नपचनासाठी त्याचा फार उपयोग होतो. ग्लुकॅगॉन, इन्सुलिन हे पॅनक्रियामधूनच काही सेल्स आहेत त्या सिक्रीट करतात, त्यामुळं त्याचं नियंत्रण साखरेचं ठेवणं कमी अधिक होणं हे पॅनक्रियाचा त्यात खूप मोठा रोल आहे.
1: म्हणजे डायबिटीस पेशंटमध्ये पॅनक्रियाजला अडचण आल्यामुळं किंवा प्रॉब्लेम आल्यामुळं
2: डायबिटीस हा एक खूप मोठा विषय आहे. पण त्या जे इन्सुलिन हार्मोन आहे ते पॅनक्रियामधल्याच काही सेल्स ते सिक्रीट करत असतात. त्यामुळे इन जनरल ज्यावेळेला पॅनक्रियावर परिणाम होतो त्यावेळेला त्याच्यावर परिणाम होणार नाही असं सांगता येत नाही.
1: बरोबर आहे. बरेच मंडळी आपल्याला तक्रार करताना दिसतात की पोट साफ होत नाही किंवा त्यांना पोट साफ होण्यासाठी औषधं खावी लागतात, चूर्ण खावी लागतात.
2: बरोबर.
1: याची कारणं काय असू शकतात आणि कोणते त्याच्यामध्ये बदल केल्यानंतर आपली जी उत्सर्जन संस्था आहे ती चांगली व्हायला मदत होईल?
2: अशा प्रकारच्या तक्रारी खूपच, अगदी 20-30% वरती पण ह्या पेशंट या जवळजवळ याच प्रकारच्या असतात. आधुनिक जीवनशैली ही मोठी कारणीभूत आहे आणि नेहमीच्या जेवणामध्ये जे चोथा युक्त म्हणजे जे फायबरचं प्रमाण म्हणतो आपण, पालेभाज्या वगैरे यांचं खाणं खूपच कमी झालेलं आहे. त्यामुळं जी एक मेकॅनिझम प्रक्रिया आहे संडास होण्याची, त्याच्यासाठी बल्क म्हणजे मलाची साईज ठराविक साईज झाली की मग आपल्या ब्रेनला सिग्नल मिळतात की आता आपण हे टाकायचं आहे बाहेर, मग त्याच्यामध्ये काही हालचाली होतात, संडास आल्याचं हे होतं. पण तो

0: जर व्यवस्थितपणे त्या त्या साईचा त्या त्या बॉडीला बल्क जर व्यवस्थित फॉर्म नाही झाला तर मग ते सी भावना ज्या तीव्रतेनं व्हायला पाहिजे ती होत नाही. त्या बॉवेलच्या किंवा त्या आतड्याच्या मुवमेंट होत नाहीत आणि मग साप न झाल्याचं फिलिंग येतं किंवा साप होतही नाही. तर या गोष्टी त्याच्या मुळाशी असतात. तर ह्या मुळाशी असलेल्या गोष्टी जर आपण कारणं काढली तो फायबर आपण योग्य प्रमाणात घेणं एकंदरीत जे फायबर आहे तर ते म्हणजे पालेभाज्या चोथा जो आपण मराठीत म्हणतो नैसर्गिक फळं नैसर्गिक पालेभाज्या किंवा ओव्हरऑल जे आपण जेवतो त्याच्या साधारण 25-30% भाग हा फायबरचा पाहिजे असं एकंदरीत निदर्शनाला आलेलं.
1: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. घराबरोबरच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराची स्वच्छता कशी करावी याविषयी आपण काय सांगाल?
1: बाहेर पडताना छोट्या छोट्या गोष्टी आहेत की पाण्याची स्टीलची बॉटल किंवा शक्य असेल तिथं काचेची बॉटल वापरणं. जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आपण बऱ्याचदा काय करतो, पाणी गडबडीत घेऊन जात नाही, मग बाहेरची प्लास्टिकची बॉटल घेतो. तर काय रिसर्चनुसार असं दिसून आलंय की जेव्हा त्या बॉटलमधलं आपण पाणी पितो ते आपल्या शरीराला घातक आहे. कारण ते त्या बॉटल जेव्हा कुठून भरून येतात तर त्या बॉटल उन्हात, पावसात, थंडीत कुठल्याही प्रकारात त्या फिरत असतात आणि मग त्या आपल्यापर्यंत पोहोचतात बऱ्याच टप्प्यातून. मग उन्हामुळं पाणी आणि प्लास्टिक वरती प्रक्रिया होते पाण्यावरती त्या प्लास्टिकची, आणि त्याच्यातले काही कण त्या पाण्यात मिसळले जातात आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले नाहीयेत. त्यामुळे प्रत्येक वेळी बाहेर पडताना आपली पाण्याची बॉटल बाहेर घेऊन जाणं हा एक उपाय आहे. पूर्वीची लोक आपण म्हणतो जुनं ते सोनं, पण ते खरंच सोनं जपलं पाहिजे. पूर्वी फिरकीचा तांब्या असायचा, मग कळशी किंवा काय असेल ते तिथं तिथं जाऊन त्या ते जलस्रोत पण इतके स्वच्छ होते, तिथं ते पाणी घेऊन पिऊ शकत होते त्यांच्या कळशीतून तांब्यातून. म्हणजे प्लास्टिकला ऑप्शन नाही असं नाहीये. प्लस आपण जर हॉटेलला गेलो किंवा आणखी कुठं गेलो तर तिथलं पाणी पण शुद्धीकरणाची जी यंत्रणा वापरली जाती त्यातूनच ते येतं. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही बाटली विसरलाय हे कारण सांगून प्लास्टिकची बॉटल घेणं हे काही योग्य नाही,
0: कारण त्यांनाही ती तशी बंधनं आहेत शुद्ध पाणी देण्याची. त्यामुळे तिथेही तुम्हाला ते शुद्ध पाणी त्या यंत्रातून मिळू शकतं.
1: आपल्या प्रतिज्ञेत म्हणतो भारत माझा देश आहे, तर ते माझा देश आहे ही भावना घेऊन जेव्हा आपण घराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवू तर तीच भावना घेऊन जेव्हा आपण वावरू तेव्हा परिसर स्वच्छ राहील. म्हणजे बाहेर गेलोय जसं आता आपण पाण्याची बॉटल आपली आपली घेऊन गेलो, प्लास्टिकची पिशवी बाहेरची न घेता वस्तू खरेदीसाठी कापडी पिशव्या मिळतात, विकत मिळतात, किंवा तुम्ही घरातूनही जुन्या चांगल्या कपड्यांच्या शिवून घेऊ शकता
0: अगदी,
1: त्यामुळे तिथे वापरू शकता. टिश्यू पेपरचा कमीत कमी वापर करून ते कुठेही टाकणं किंवा काय, म्हणजे जरी ते मातीत मिसळलं तरी ते पुन्हा झाडाचं तोड आणि हे सगळं आलं तर बाहेर कुठेही गेल्यानंतर कसाही कचरा टाकणं ही आपली म्हणजे काय नागरिकांची जबाबदारी नाहीये, तर तो कुठेही टाकू नये ही जबाबदारी आहे. प्रत्येक वेळी आपण प्रशासनावर बोट ठेवणं किंवा ज्याचं काम आहे त्यांना करणं हे म्हणणं चुकीचं आहे. घरात आपण चार व्यक्ती असतो, प्रत्येकाला जरी कामं दिलेली असली की हे तू कर हे तू कर, पण एखाद्याकडून नाही झालं तर ती माझी जबाबदारी, कारण ते माझं घर आहे.
0: बरोबर.
1: मग ह्या माझ्या घरासाठी मला काय करायला पाहिजे हे जेव्हा आपण विचार करतो तोच विचार आपण परिसरात केला तर खूप म्हणजे बदल होते. आणि असाच विचार जर परिसरातल्या काही कुटुंबांनी किंवा मंडळ असतात त्यांनी असं ते तो आवाका वाढवत गेलो आपण तर नक्कीच परिसर आपला छान स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो. आपण प्रेरणास्थान होऊया इतरांचे आपल्या घरापासून परिसरापासून. बऱ्याच सोसायट्यांमध्ये कचरा जो घेतला जातो तो बिन बॅग मध्ये घेतला जातो, तर काळ्या असतात, तर त्या काळ्या

0: बीन बॅगच्या ऐवजी बऱ्याच दुकानांमध्ये बायोडिग्रेबल बॅग मिळतात.
1: बर,
0: तर त्या जर तुम्ही मार्केटमधून घेतल्या तर त्याचाही कचरा वाढणार नाही ज्या काळ्या बॅगचा वाढतो.
1: बरोबर,
0: आज कुठेही त्या काळ्या बॅग घेऊन लोक विकायला असतात तर ते चांगली नाहीये ती बॅग, की ती पुन्हा प्लास्टिक ते अगदी हलक्या प्रतीचं असतं आणि त्याचा त्रास आपल्या पर्यावरणाला आणि ऑटोमॅटिकली आपल्या आरोग्यावरती होत जातो.
1: बरोबर. परिसर या कार्यक्रमामध्ये आताच आपण परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, दुपारचे 2:30 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया कलाकार लक्ष्मी कृष्णाकुमार यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग श्रीरंजनी, लतांगी आणि खमाज. त्यांना व्हायोलिनची साथ केली आहे कृष्णन नटराजन यांनी, तर मृदंगमची साथ महेश परमेश्वरन यांनी केली आहे. ताल आदिताल, कंदचापू आणि आदिताल. ऐकूया कलाकार लक्ष्मी कृष्णाकुमार यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग श्रीरंजनी, लतांगी आणि खमाज.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात. कलाकार लक्ष्मी कृष्णा कुमार यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग श्रीरंजनी, लतांगी आणि खमाज. त्यांना व्हायोलिनची साथ केली होती कृष्णन नटराजन यांनी, तर मृदंगमची साथ महेश परमेश्वरन यांनी केली होती. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम श्रोते हो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. राज्य सरकारने सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करावं अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडशी होणार. विकसित भारतासाठी अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाचं आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग होता. युवा पिढी आणि अंमली पदार्थ मुक्त भारत हे या उपक्रमाचं उद्दिष्ट असून या मोहिमेत देशाची युवा पिढी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या व्यसनाचे परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही भोगावे लागतात असं ते म्हणाले. अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणाऱ्यांचं तसंच या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी विविध भाषांच्या माध्यमातून योगदान द्यावं तसंच यासाठी नशामुक्त युवा हा हॅशटॅग वापरावा असं आवाहनही त्यांनी केलं. राष्ट्रीय हातमाग दिन, भारत छोडो आंदोलन स्मृती दिन, फाळणी वेदना स्मृती दिन, स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन यामुळे ऑगस्ट महिना विशेष ठरल्याचं त्यांनी सांगितलं. या काळात प्रत्येकाच्या हृदयातली देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असं ते म्हणाले. यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं हे वर्ष अधिक महत्वाचं आहे असं ते म्हणाले. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत यंदा 8 कोटींपेक्षा जास्त सेल्फी विथ तिरंगा अपलोड झाल्याची माहिती त्यांनी दिली. सूर्यपथ तिरंगा या उपक्रमामुळे हा उत्सव जगभरात पोहोचल्याचं ते म्हणाले. या प्रयत्नांमुळे समाज एकत्र येतो आणि देशाशी असलेलं त्यांचं नातं अधिक दृढ होतं असं त्यांनी सांगितलं.
1: एशिया, अफ्रीका, यूरोप और फिर अमेरिका के सैन फ्रांसिस्को तक इंडियन मिशन और पोस्ट पर तिरंगा लहराता गया. आप कल्पना कर सकते हैं ये दृश्य कितने अद्भुत रहे होंगे. जैसे जैसे दुनिया भर में सूरज आगे बढ़ता गया वैसे वैसे भारतीय तिरंगा भी लहराता गया. ऐसे प्रयास समाज को एक सूत्र में

0: फिर होते हैं।
1: देशभरात लाखो महिला व्यावसायिक असून भांडवलाच्या अभावामुळे त्यांच्या व्यवसायाची प्रगती होत नाही, मात्र आता प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे अशा लाखो महिलांना नवं बळ मिळू लागलंय असं ते म्हणाले। या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जवळजवळ 46% आहे। सुमारे 35 लाख महिला या योजनेमुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली। यानिमित्तानं देशभरातल्या विविध यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडल्या। जेव्हा एखाद्या स्त्रीनं सुरू केलेला व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते आणि महिलांचा आत्मविश्वास वाढतो असं ते म्हणाले। महिला सक्षमीकरणाचं हे एक उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं। देशाच्या कन्यांची स्वप्न देखील आज अवकाशात झेप घेत असल्याचं सांगून भारताच्या मिशन शक्तीसॅट या अभियानाची माहिती त्यांनी दिली। या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू झाली अशी माहिती त्यांनी दिली। या अभियानात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थिनी भविष्यात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची एक नवी ओळख निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ऐतिहासिक माहिती रंजकपणे मांडता यावी यासाठी मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य या संकेतस्थळाच्या माध्यमातून केलेला अभिनव प्रयत्न समजून घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये त्यांच्याशी संवाद साधला। स्वच्छतेच्या महत्वाबाबत बोलताना ते म्हणाले की जेव्हा आपण एखादं ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतो तेव्हा त्या जागेची संपूर्ण ओळख बदलते। निसर्गाचं रक्षण करण्याबरोबरच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार त्यांनी मांडला। त्यादृष्टीनं त्यांनी वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी देशभरातली प्रेरक उदाहरणं श्रोत्यांसमोर मांडली। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणाऱ्या अवोकाडो या फळाच्या लागवडीसह कृषी क्षेत्रातल्या यशस्वी प्रयोगांविषयी देखील त्यांनी सांगितलं। येत्या 3 सप्टेंबर रोजी देश अभिनेता उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। उत्तम कुमार यांच्या जीवनातून कधीही हार न मानण्याची शिकवण मिळते असं ते म्हणाले। आपले सण आणि उत्सव आपल्याला परंपरांबरोबरच परस्परांशी जोडले जाण्याची संधीही देतात असं ते म्हणाले। आगामी सण आणि उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करण्याचं आवाहन त्यांनी केलं। भारतीय वस्तूंचा अभिमानानं स्वीकार केल्यानं आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक प्रशस्त होईल असं ते म्हणाले। नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले। विदर्भातले आणखी 4 यात्रेकरू काल नागपूर इथं पोहोचले। नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 पोहोचली असून जवळजवळ 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत। यात 85 सुरक्षा कर्मचारी आणि 320 परदेशी नागरिकांचा समावेश आहे। या नैसर्गिक आपत्तीनंतर सलग 5व्या दिवशी पुराचा तडाखा बसलेल्या 8ही जिल्ह्यांमध्ये बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत बाधित जिल्ह्यांमधून 227 परदेशी नागरिकांसह 8186 लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली। भोटेकोशी नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नेपाळ सरकारने रसुवा, नुवाकोट आणि धाणिंग या जिल्ह्यांमधल्या नदी लगतच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून 50 नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं। 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं। गेल्या 2 दिवसात 598 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये प्रवेश केला तर 900 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित असून बीजिंगमधला भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात आहे। नेपाळमधल्या बचाव आणि मदतकार्यासाठी भारतातून 11 टन मदत सामग्री घेऊन 4थं विमान काठमांडूमध्ये दाखल झालं असून ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं। नेपाळ तिबेट सीमेवरच्या पर्वतरांगांमध्ये गेल्या बुधवारी हिमनदीचा मोठा भाग दरीत कोसळून झालेल्या महापुरात नेपाळमधली शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली, महत्वाच्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आणि जलविद्युत केंद्र वाहून गेली। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा

0: आपलं स्वागत. राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केली. ही मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. जरांगे यांनी आंतरवाली सराटी इथं पुन्हा सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा समुदायाच्या मुख्य समितीची बैठक 12 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी इथं होणार असून मुंबईत उपोषण करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल. तोपर्यंत सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्यात असं ते यावेळी म्हणाले. आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना थायलंडबरोबर होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 हा सामना सुरू होईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मंधाना उपकर्णधार असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोएव यांच्यात आज ताशकंदमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. प्रधानमंत्री मोदी उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. राज्य सरकारने सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करावं अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेमध्ये संध्याकाळी 4:58. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. 5 वाजत आहेत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित भारतासाठी देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाचं आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते. युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत हे या उपक्रमाचं उद्दिष्ट असून या मोहिमेत देशाची युवा पिढी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ ओलिये दर्जाली दोस्तलिक अर्थात सर्वोच्च मैत्रीचा पुरस्कार अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांनी आज प्रदान केला. हा पुरस्कार भारत आणि उझबेकिस्तानच्या अतूट नात्याला समर्पित करत असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे सांगितलं. राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केली. आंतरवाली सराटी इथं त्यांनी पुन्हा सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज

0: दुसरा दिवस आहे. आपली मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले. विदर्भातले आणखी 4 यात्रेकरू काल नागपूर इथं पोहोचले. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 वर पोहोचली असून जवळजवळ 2500 लोक अद्यापही बेपत्ता आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मीटर्स अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर सुद्धा. 5:02 झाली आहेत. आता गीत संध्या. प्रथम सुधीर मोघे यांचं आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. आशा भोसले यांनी हे गीत गायलंय चौकट राजा या चित्रपटासाठी.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकूया. संगीतकार अरुण पौडवाल, चित्रपट माझं घर माझा संसार.

0: श्रोतेहो, मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका. एम ए परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम आलेल्या स्वरदा लोलेकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
1: माझं असं होतं की मला भाषा खूप आवडायच्या. म्हणजे कवितेचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन असेल किंवा आपल्याला शाळेत असतं ना की वृक्षाचं मनोगत सांगा किंवा फुलाचं मनोगत सांगा, तर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. आणि शाळेकडून मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे.
2: अच्छा.
1: इतकं मला भाषेविषयी खूप प्रेम होतं आणि त्यातच संस्कृत भाषा माझ्या अध्ययनात आली. मी इयत्ता 8वीत असताना तो विषय निवडला आणि ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं.
0: तेव्हा नक्की ऐका, मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्स वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
3: सुधीर मुघे यांचं आणखी एक गीत ऐकूया. संगीतकार अनिल अरुण, गायक कलाकार उषा तिमोथी आणि जयवंत कुलकर्णी. चित्रपट हिचं काय चुकलं.

धडाकेबाज या चित्रपटातलं विनय मांडके आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीतकार प्रवीण दवणे, संगीतकार अनिल मोहिले.

0: श्रोते हो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुंदर माझं घर याविषयी आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
1: माझ्यासाठी घर म्हणजे जिथे कम्फर्ट असतो, म्हणजे आपण जिथे आपले असतो आणि आपला कम्फर्ट किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य जिथे खूप छान राहतं, ते म्हणजे माझ्यासाठी घर असेल.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका 2 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: कार्यक्रमात शेवटी विनय मांडके आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत ऐकूया. संगीतकार अनिल मोहिले, चित्रपट शेम टू शेम.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: याबरोबरच गीत संध्या हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। ही आहे आमची दुसरी सभा। 5:30 होत आहेत। आता युववाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

मंडळी, कधी विचार केलाय का की आपण शेवटचं एखादं काम पहिल्यांदा कधी केलं होतं? म्हणजे अगदी खरंच पहिल्यांदा, हां, ज्याचा अनुभव घेताना आपल्याला थोडी भीती वाटली होती, थोडं कुतूहल होतं, थोडं हसू आलं होतं आणि मनात सतत एकच प्रश्न होता, हे नक्की कसं होणार? कदाचित पहिल्यांदा सायकल चालवताना, कदाचित पहिल्यांदा स्टेजवर उभं राहून बोलताना, पहिल्यांदा एखादं वाद्य हातात घेताना, पहिल्यांदा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी संवाद साधताना, किंवा अगदी पहिल्यांदा एखादं नवीन शहर एकट्यानं फिरताना. त्या क्षणी आपल्याला सगळं माहीत नव्हतं, पण म्हणूनच ते क्षण खास होते, कारण आपल्याला उत्तर माहीत नव्हतं पण प्रश्न विचारण्याची इच्छा होती, आणि याच इच्छेचं नाव आहे जिज्ञासा, क्युरिओसिटी. लहानपणी आपल्याला प्रत्येक गोष्टींबद्दल प्रश्न पडायचे. आकाश निळं का असतं? पाऊस कुठून येतो? चंद्र आपल्याबरोबर का चालतो? पक्षी उडू शकतात पण मग आपण का नाही? मोबाईलमधला आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा काय जातो? समुद्राला शेवट असतो का? आणि मोठ्यांनी उत्तर दिलं नाही तर आपण पुन्हा पुन्हा विचारायचो, का, कसं, मग पुढे काय? पण जसजसं आपण मोठं होत गेलो तसतसं ह्या प्रश्नांची संख्या कमी होत गेली, कारण आपल्याला जग समजायला लागलं होतं म्हणून नाही, तर अनेकदा आपल्याला प्रश्न विचारायलाच संकोच वाटायला लागला. हा प्रश्न तर खूपच साधा आहे, अरेच्चा हे विचारलं तर लोक काय म्हणतील? मला हे माहीत नाही आहे असं दिसून येईल. आता नवीन शिकायची काय गरज आहे? आपल्याकडे आता वेळ कुठे आहे? आणि अशा प्रकारे हळूहळू आपण जिज्ञासेऐवजी सवयीनं जगायला लागलो. सकाळी उठणं, काम किंवा कॉलेजला जाणं, मोबाईल, सोशल मीडिया, अभ्यास, नोकरी आणि घरी परतणं. पुन्हा दुसरा दिवस. दिवस बदलतात पण अनुभव मात्र तेच राहतात. आणि कदाचित म्हणूनच आजचा प्रश्न महत्त्वाचा आहे, की आपण शेवटचं काहीतरी पहिल्यांदा कधी केलं होतं. कारण पहिल्यांदा म्हणजे फक्त नवीन अनुभव नाही आहे, पहिल्यांदा म्हणजे आपल्या मेंदूला दिलेला एक छोटासा संदेश, मला अजून शिकायचंय. काय आहे ना, जिज्ञासा ही आपल्याला नेहमी मोठ्या प्रश्नांपासून सुरू करायची गरज नसते, अगदी लहानशा साध्या सरळ सोप्या प्रश्नातही ती जिज्ञासा दडलेली असू शकते. आज आपण तरुण आहोत, आपल्या हातात स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे, जगभराची माहिती काही सेकंदात आपल्याला उपलब्ध होते. पण गंमत अशी आहे की ही माहिती वाढली आहे आणि प्रश्न कमी झाले आहेत. आपण सर्च करतो पण एक्सप्लोअर कमी करतो, आपण उत्तर शोधतो पण का हा प्रश्न विचारायला विसरतो. आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण लगेच वेगवेगळ्या सोशल मीडियाचा आधार घेतो आणि 2 मिनिटात आपल्याला उत्तरही मिळतं. पण कधी कधी उत्तर मिळणं हा शेवट नसतो, ती सुरुवात असायला हवी. म्हणजे उदाहरण द्यायचं झालंच तर एखाद्या विषयावर एक छोटासा व्हिडिओ आपल्याला दिसला, त्यात सांगितलंय की मधमाशा फुलांमधून मध गोळा करतात. आपण माहिती पाहिली आणि आपण पुढे गेलो, पण जिज्ञासू मन तिथे थांबतं आणि विचारतं, मधमाशा फुलं ओळखतात कशी? त्या पुन्हा आपल्या पोळ्याकडे कशा येतात? एका पोळ्यात किती मधमाशा असतील? त्या एकमेकींशी संवाद कसा साधत असतील? एका मागून एक असे अनेक प्रश्न सुरू होतात. एक प्रश्न दुसऱ्या प्रश्नाला जन्म देतो आणि तिथूनच लर्निंग

सुरु होतं. आता ह्या लर्निंगला काही वयाची अट नसते. तुमच्या मनात प्रश्न आला की तो विचारणं, त्या शंकेचं निरसन करून घेणं हे महत्त्वाचं असतं. आज तरुणाई अनेकदा करिअर, सॅलरी, कॉम्पिटिशन आणि सक्सेस यामध्ये अडकलेली दिसतो. मला पुढे काय करायचं आहे हा प्रश्न असतोच, पण त्याआधीचा प्रश्न, मला खरंच कशाबद्दल कुतूहल आहे, हा आपण विचारतो का? आपण करिअर निवडताना अनेकदा विचारतो, यात सॅलरी किती आहे, पुढे स्कोप किती आहे, मी हे करतोय तर लोक काय म्हणतील? पण कधी आपण स्वतःला विचारतो का की हे करताना मला अजून शिकावंसं वाटेल का? कारण जिज्ञासा ही फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, ती डॉक्टरसाठी आहे, ती शिक्षकांसाठी आहे, ती कलाकारासाठीही आहे आणि इंजिनियरसाठीही, ती एंटरप्रेनरसाठी आहे, जर्नलिस्टसाठी आहे, म्युझिशियनसाठी आहे आणि अगदी रोजच्या आयुष्यात जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. जिज्ञासा म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर माहीत असणं नाही, तर त्या उलट मला माहीत नाही आहे पण मला जाणून घ्यायचं आहे असं म्हणण्याची तयारी म्हणजे जिज्ञासा. आणि कदाचित याच ठिकाणी आपण तरुणाई एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊ शकतो. आपल्याला प्रत्येक वेळी पहिलं यायलाच हवं असं काही नाही, पण प्रत्येक वेळी पहिल्यांदा काहीतरी करायला आपण नेहमी तयार असलं पाहिजे. पहिल्यांदा एखादं पुस्तक वाचलं पाहिजे जे आपल्या नेहमीच्या विषयापेक्षा पूर्णपणे वेगळं असेल. पहिल्यांदा एखाद्या अनोळखी विषयावर वर्कशॉप अटेंड केलं पाहिजे. पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला तिच्या कामाबद्दल विचारायला हवं. पहिल्यांदा एखादं नवीन वाद्य शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिल्यांदा स्वतःचा छोटासा प्रोजेक्ट तयार केला पाहिजे. पहिल्यांदा एखाद्या म्युझियममध्ये जाऊन तिथल्या एखाद्या वस्तूवर सखोल अभ्यास केला पाहिजे. पहिल्यांदा एखाद्या जुन्या व्यक्तीशी बसून त्यांची जीवन कहाणी ऐकली पाहिजे. पहिल्यांदा एखाद्या गावात, शहरात किंवा परिसरात फिरताना टुरिस्ट म्हणून नाही तर एक्सप्लोरर म्हणून फिरलं पाहिजे. आणि हो, पहिल्यांदा अपयशी होण्याचीही परवानगी स्वतःला दिली गेली पाहिजे, कारण क्युरिओसिटी आणि फेल्युअर यांचं नातं खूप जवळचं आहे. आपण काहीतरी नवीन करणार असू तर पहिल्याच प्रयत्नात ते परफेक्ट होईल असं नाही आहे. पहिल्यांदा माईक हातात घेताना आवाज थरथरेल. पहिल्यांदा पेंटिंग करताना रेषा चुकतील. पहिल्या प्रेझेंटेशनमध्ये शब्द अडकतील. पहिल्यांदा बिझनेस सुरू करताना काही चुकाही होतील, पण त्याच चुका आपल्याला कायम सांगतील की तू काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतेस. मित्रांनो, काय आहे ना, आपण आजकाल परफेक्शनच्या मागे इतकं धावतो की एक्सपेरिमेंटेशन विसरतो. पण इनोव्हेशनला परफेक्ट सुरुवात लागत नाहीच, त्याला लागतात ते प्रश्न, त्याला लागतात ते प्रयत्न, निरीक्षण आणि पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी. म्हणून क्युरिओसिटी ही एखादी क्यूट पर्सनॅलिटी ट्रेट नाही आहे, तर ती डिस्कवरीची सुरुवात आहे. त्यामुळे आता आपण आपल्या आयुष्याकडे पुन्हा एकदा नव्यानं पाहूया. तुम्हाला आठवत आहे का की शेवटचं कधी एखाद्या गोष्टीकडे नुसतं पाहत न बसता तिचं निरीक्षण केलं होतं? शेवटचं कधी एखादा प्रश्न इंटरनेटवर सर्च करण्याआधी स्वतः विचार करण्याचा प्रयत्न केला होता? किंवा शेवटचं कधी एखादं काम मला जमत नाहीये असं न म्हणता एकदा करून पाहूया असं म्हणून केलं होतं? आणि सर्वात महत्त्वाचं, आपण शेवटचं काहीतरी पहिल्यांदा कधी केलं होतं? कदाचित या प्रश्नाचं उत्तर आठवायला आपल्याला थोडा वेळ लागेल, आणि जर उत्तर खूप जुनं असेल तर काळजी करण्याचं कारण नाही आहे, कारण क्युरिओसिटी परत मिळवण्यासाठी कोणत्याही वयाची गरज नाही आहे. अगदी आजपासून, आत्तापासून आपण सुरुवात करू शकतो. म्हणजे काय करायचं, तर रात्री घरी गेल्यावर आपण फोनमध्ये एक नवीन नोट उघडूया, त्याचं नाव ठेवूया मला काय जाणून घ्यायचं आहे, आणि त्यात फक्त 5 प्रश्न लिहूया. म्हणजे काहीही असतील ते प्रश्न, जसं की आकाशात ढगांचा आकार सतत का बदलतो, किंवा आपल्या शहरात पाणी कुठून येतं, एखादं गाणं मनाला फार का आवडतं,
आपल्या आजी आजोबांच्या

कॉलेजचं जीवन कसं असेल किंवा आपण ज्या करिअरमध्ये आहोत त्यात पुढच्या 10 वर्षात काय बदल होऊ शकतात, असे प्रश्न आपण लिहायचे. त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं, पण उत्तर मिळाल्यावर लगेच थांबायचं नाही हा. त्या उत्तरातून आणखी एक प्रश्न शोधायचा. ही छोटीशी सवय आहे, पण आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत याने बदल नक्कीच घडू शकतो. कारण शेवटी आयुष्य म्हणजे फक्त आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींची यादी नाही आहे. आयुष्य म्हणजे अजून कितीतरी गोष्टी जाणून घेण्याची संधी आहे. आपल्या लहानपणी ना पहिल्यांदा हा शब्द खूप मोठा होता. पहिल्यांदा शाळा, पहिल्यांदा मित्र, पहिल्यांदा सायकल, पहिल्यांदा परीक्षा, पहिल्यांदा स्टेज, पहिल्यांदा प्रवास, प्रत्येक गोष्ट नवी होती. मोठं झाल्यावर नवीन गोष्टी कमी झाल्या नाही आहेत, फक्त आपण त्यांच्याकडे पाहणं कमी केलं आहे. म्हणून आजपासूनच पुन्हा एकदा स्वतःला लहान मुलांसारखं प्रश्न विचारण्याची मुभा देऊया. हे असंच काय? हे वेगळं करता येईल का? मी हे शिकू शकते का? मी हे कधीच केलं नाही आहे, पण मला एकदा करून नक्की पाहायचं आहे. कदाचित या छोट्या प्रश्नांपैकी एखादा प्रश्न आपल्या आयुष्याचा पुढचा मोठा निर्णय ठरू शकेल. आता ते कसं? तर कदाचित एखादं नवीन स्किल आपल्याला सापडेल, कदाचित एखादी नवीन मैत्री होईल, कदाचित एखादा नवीन करिअर पाथही आपल्याला सापडू शकतो, किंवा एखादी नवीन कल्पना जन्मालाही येऊ शकते. आणि कदाचित एखाद्या दिवशी आपण जेव्हा मागे वळून पाहू तेव्हा नक्की म्हणू शकतो, त्या दिवशी मी फक्त एक प्रश्न विचारला होता आणि तिथून माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. मग मी काय म्हणते, आपण एक असं करायचं का की एक छोटं चॅलेंज घेऊया 7 दिवसांचं. त्या 7 दिवसात सतत काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करूया. हां, म्हणजे नवीन करायचं आहे म्हणजे ते काही सगळं मोठं असण्याची गरज नाही आहे. अगदी लहान लहान गोष्टीही आपण करू शकतो, पण फक्त त्या आपल्यासाठी पहिल्यांदा असायला हव्यात. मग आपण नवीन रस्ता निवडू शकतो, एखादं नवीन पुस्तक वाचायला घेऊ शकतो, एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलायला सुरुवात करू शकतो, नवीन प्रश्न विचारू शकतो, किंवा नवं स्किल शिकू शकतो. आणि इतकंच नाही, नवीन ठिकाणी फिरायलाही जाऊ शकतो. आणि मग हे सगळं झाल्यानंतर 7व्या दिवशी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारायचा. या 7 दिवसात माझ्या मनात किती नवीन प्रश्न निर्माण झाले? कारण कदाचित आपल्या आयुष्याला दिशा देणारी गोष्ट ही नेहमीच एखादं तयार उत्तर नसतं. कधी कधी ती फक्त एक उत्सुक नजर असते, एक साधा प्रश्न असतो, आणि मनातली ती छोटीशी ठिणगी असते जी म्हणते, थांब ना, हे मला अजून जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, जगात अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं सापडायची आहेत. काही उत्तरं विज्ञान शोधेल, काही उत्तरं तंत्रज्ञान, काही उत्तरं समाज शोधेल, आणि काही उत्तरं कदाचित आपल्याला शोधावी लागतील. पण त्यासाठी आपल्यात एक गोष्ट कायम जिवंत ठेवावी लागेल, जिज्ञासा. त्यामुळे आजपासूनच आपल्या आयुष्यात पुन्हा पहिल्यांदा आणूया, कारण कदाचित आपल्या आयुष्यातला पुढचा मोठा अध्याय एखाद्या मोठ्या संधीनं नाही तर एखाद्या छोट्याशा प्रश्नानं सुरू होऊ शकतो. पुढे काय? आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला बाहेर पडावं लागेल, पुन्हा एकदा आपल्याला निरीक्षण करावं लागेल, प्रश्न विचारावे लागतील, प्रयत्न करावा लागेल, चुका होतील, पण त्यातनं आपण शिकू आणि पुन्हा नव्यानं प्रश्न विचारू. कारण जिज्ञासा ही जिवंत असेल तर शिकणं कधीच थांबत नाही, आणि जेव्हा शिकणं थांबत नाही ना तेव्हा वाढणंही थांबत नाही. तेव्हा आता एकच शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही शेवटचं काहीतरी पहिल्यांदा कधी केलं होतं आणि तुमचं पुढचं पहिल्यांदा काय असणार आहे? कदाचित उत्तर आजच मिळेल, कदाचित उद्या मिळेल, पण हा प्रश्न मात्र कायम जिवंत ठेवा. कारण जिज्ञासेपासूनच शोध सुरू होतो आणि शोधापासूनच नवीन जग तयार होतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमाचा वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, याचबरोबर युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. कार्यक्रमाचा विषय होता शोध हरवलेल्या जिज्ञासेचा. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मैथिली जगताप. सादर करते रोशन जाधव. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 5:58 झाली आहेत. यानंतर ठीक 6 हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035 73485. आणि हो, आपण

0: ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सर्पमित्र होमगार्ड मध्ये प्रशिक्षण अधिकारी तसंच जंगल ट्रेनिंग कॅम्पचे संचालक आणि स्कुबा डायव्हर श्रीयुत भरत जोशी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: हे सर्प आमच्या घरात मोकळे असतात, बिनविषारी, विषारी पिंजरात असतात. हा एज्युकेशनल पर्पजसाठी, म्हणजे लोकांमध्ये नुसते चित्र, स्लाईड प्रेझेंटेशन किंवा सी डी दाखवून ते लोकांच्या हृदयाशी भिडत नाही, त्याची माहिती नीट मिळत नाही. म्हणून जिवंत सर्पांबरोबर हे अशा पद्धतीने कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि ह्याचं प्री परमिशन जे आहे, म्हणजे त्याची परवानगी, हे अशा पद्धतीने आहे एज्युकेशनल पर्पजसाठी. आणि आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये मी डिव्होशन डेडिकेशन आहे अशा विषयामध्ये 1,50,000 लोकांना हे प्रशिक्षण मी दिलेलं आहे. म्हणजे कसलं, सर्प दंश आणि प्रथमोपचार आणि सेफ गार्ड ऑफ द लाईफ.
1: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
3: .47 अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. तसंच 6:30 गंमत जम्मत हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्ते बालमित्रांनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित गंमत जम्मतच्या आजच्या कार्यक्रमात मी दीपशिखा मुजुमदार तुमचं मनपूर्वक स्वागत करते. छोट्या दोस्तांनो, आजचा कार्यक्रम आपल्यासाठी खास सादर केलेला आहे विद्या मंदिर वाघापूरच्या बालमित्रांनी. चला तर मग ऐकूया.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी समृद्धी अमृत पाटील, विद्या मंदिर वाघापूर, तालुका बुधरगड, जिल्हा कोल्हापूर शाळेची विद्यार्थिनी. आपले सर्वांचे गम्मत जम्मत या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? अहो, असणारच. आता शाळा नियमित सुरू आहेत. आठवड्यातील सुट्टीचा आजचा दिवस आणि त्यात आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम गम्मत जम्मत. मी आज प्रथम आपल्याला आमच्या शाळेची ओळख करून देते. आमची विद्या मंदिर वाघापूर ही शाळा बुधरगड तालुक्यात वेदगंगा नदीच्या काठी आदमापूरच्या बाळमामा मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर असून आमच्या गावी नागपंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. आमची शाळा आम्हा मुलांसाठी विविधांगी कार्यक्रम आणि उपक्रम राबवत आहे. त्यातील एक भाग आपल्या मनोरंजनासाठी आम्ही बालमित्र घेऊन आलो आहोत. यात सहभागी होत आहेत मी समृद्धी पाटील आणि माझ्यासोबत परिणिती दाभोळे, स्नेहा एक्कल, शंभूराजे दाभोळे, शंभूराजे पडवळे, समर्थ पडवळे, रितिका कुंभार, आरुषी कुंभार,

अर्णव कांबळे, सर्वेश वाघमोडे, हर्षल परीट हे विद्यार्थी. संगीत साथ तबला वादक श्री शिवाजी गुरव, हार्मोनियम साथ श्री सुभाष सुतार यांची आणि मार्गदर्शन मुख्याध्यापक नवनाथ भरकट, डॉक्टर मारुती गुरव यांचे सह सर्व शिक्षक वृंद विद्यामंदिर वाघा.

अर्णव कांबळे, सर्वेश वाघमोडे, हर्षल परीट हे विद्यार्थी. संगीत साथ तबला वादक श्री शिवाजी गुरव, हार्मोनियम साथ श्री सुभाष सुतार यांची आणि मार्गदर्शन मुख्याध्यापक नवनाथ भरकट, डॉक्टर मारुती गुरव यांच्यासह सर्व शिक्षक वृंद विद्यामंदिर वाघापूर. बालमित्रांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला धनगर गीत सुंबरानं मांडलं सादर करीत आहे शंभूराजे दाबोळे आणि विद्यामंदिर वाघापूर शाळेचे आम्ही बालमित्र.

0: बालमित्रांनो, आता आमचा अभ्यास ही बालनाटिका सादर करीत आहेत परिणिती दाभोळे, समृद्धी पाटील, रितिका कुंभार, शंभूराजे दाभोळे, अर्णव कांबळे. लेखक आहेत श्री नवनाथ वरखड. अगं परी, मॅडम मी सांगितलेला अभ्यास झाला का लिहून?
1: नाही ग, मी आता खेळणार आहे.
0: अगं रितिका, तुझा तरी अभ्यास झाला का लिहून?
1: नाही ग, मी आता टीव्हीवर मालिका पाहणार आहे.
0: अगं मग अभ्यास कधी करणार आहात तुम्ही?
1: अगं समृद्धी, अभ्यासाला कितीसा वेळ लागतो? मी बाबांचा मोबाईल घेऊन त्यातील AI ॲपवर अभ्यास करते. AI ला प्रश्न विचारते तर तो पटापट उत्तरे देतो आणि मी ती उत्तरे वहीत बराबर लिहून काढते. उत्तरे पण बरोबर मिळतात आणि उत्तरे शोधण्यात आणि विचार करण्यात अजिबात वेळ खर्च होत नाही आणि कमी वेळात अभ्यास पूर्ण होतो.
0: अगं रितिका, अभ्यासाचे तुझे नियोजन काय आहे?
1: मी तर परीची वही तिच्याकडून मागून घेणार आणि पटापट उत्तरे उतरून काढणार. मलाही विचार करण्यास आणि उत्तरे शोधण्यास वेळ लागणार नाही.
0: अगं पण मोबाईल वर अशी उत्तरे शोधणे आणि तयार उत्तरे मिळवण्याने आपल्याला अभ्यासातला आशय समजेलच कसा? यासाठी वाचन तर करायला हवे ना.
1: अगं वेडे, म्हणून तर तुला आमच्यापेक्षा अभ्यास लिहिण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे खेळण्यासाठी वेळ मिळत नाही तुला.
0: पण अशाने यापुढील काळात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा अथवा अन्य कोणत्याही परीक्षेत आपल्याला मोबाईल किंवा अन्य कोणतीही अशी साधने वापरण्यास मनाई असते. त्यावेळी काय कराल?
1: अगं होय की, आता तर AI वर उत्तरे शोधण्याचे मी बंद करीन आणि पुस्तके वाचून उत्तरे स्वतःच्या मनाने आणि विचाराने तयार करेन. मी TV पाहते, त्यामुळे माझे मनोरंजन होते.
2: मी मोबाईल वर गेम खेळतो आणि रील्स पाहतो, यामुळे सुद्धा माझे मनोरंजन होते.
0: पण तुम्ही TV वर आणि मोबाईल वर काय पाहतात हे महत्वाचे आहे. आता तर ई विद्यावाहिनी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने प्रसार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित केली जाते. तसेच मोबाईल वर दीक्षा, रेडमी असे चांगले ऍप आहेत, हे तुम्ही पाहता का? नाही ना. आपल्याला शाळेत डिजिटल रूम मध्ये जेवढे कार्यक्रम दाखवतात तेवढेच पुरेसे आहेत. घरी TV आणि मोबाईल बंद करायला हवे आपण.
3: काय मुलांनो, काय चर्चा चालली तुमची?
0: सरपंच काका, आम्ही TV आणि मोबाईल पाहण्याच्या बाबतीत बोलत होतो. घरची मंडळी TV वर मालिका पाहतात, त्यामुळे आमच्या अभ्यासात व्यत्यय येतोय. यावर काहीतरी उपाय तुम्ही करायला हवा, अशी आमची शाळेच्या बालसभेत चर्चा सुद्धा झाली. आम्ही तुम्हाला भेटायला येणार होतो, पण तुम्ही जिथे भेटलात हेच छान झाले.
3: बरं, तुमचे काय म्हणणे? आता काय उपाय करायला हवं असं तुम्हाला वाटते?

0: आवाज कमी करावा आणि मोठ्यांनी आम्ही अभ्यास करत असताना मोबाईल वर रील्स पाहताना आवाज कमी ठेवावा.
1: ठीक आहे, मी आजच ग्रामपंचायतच्या शिपायाद्वारे दवंडी देतो आणि सर्व जाहिरात फलकावर तसे प्रसारित करतो की सायंकाळी 6:30 ते 8:30 या वेळेत पालकांनी एकतर टीव्ही बंद ठेवावा अथवा टीव्हीचा आवाज कमी करावा आणि अभ्यास करत असताना जवळ मोबाईलवर रील पाहणे बंद करावे. मोबाईलचे संवाद मला मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणापासून दूर करावायचे आहेत.
0: धन्यवाद सरपंच काका. बरं, चला आता आपापल्या अभ्यासाला बसूया.
2: बालमित्रांनो, यानंतर प्राणी आणि पक्ष्यांचे आवाज सादर करीत आहे शंभुराजे पडवळे, समर्थ पडवळे, रितिका कुंभार, आरुषी कुंभार, शंभुराजे दाभोळे.
3: नमस्कार बालमित्रांनो, मी शंभुराजे दाभोळे.
4: मी समर्थ पडवळे.
3: आता घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज ऐकूया.
5: आता आम्ही मेंढीचा आवाज काढून दाखवणार आहे.

0: बालमित्रांनो, आता ऐका गाढवाच्या ओरडण्याचा आवाज.
1: बालमित्रांनो, माझे नाव सर्वेश वाघमोडे, आता म्हैस कशी ओरडते ते पहा.

नमस्कार बालमित्रांनो, मी आयुषी कुंभार. आता धोधो पाऊस पडत आहे, नद्या नाले ओसंडून वाहत आहेत, त्या पाण्याचा आवाज कसा येतो बघा.

बालमित्रांनो, यानंतर समूह गीत पाणी वाचवा सादर करीत आहेत समृद्धी पाटील, स्नेहा एककर, आरुषी कुंभार, परिणिती दाभोळे, अर्णव कांबळे, रितिका कुंभार, शंभूराजे दाभोळे आणि सर्व बालचमू. गीताची रचनाकार आहेत डॉक्टर मारुती गुरव.

0: बालमित्रांनो, यानंतर रितिका कुंभार सादर करीत आहे तिची स्वतःची कविता.
1: नमस्कार, माझ्या कवितेचे नाव अभिमान मराठीचा. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. या या इकडे या, गीत मराठी गाऊया. तिरंगा झेंडा फडकवूया, देशात

झेंडा फडकवूया, देशाचा मान बाळगूया, या इकडे या, गीत मराठी गाऊया, या इकडे या, गीत मराठी गाऊया, एक ताल सुर लावूया, गीत मराठी गाऊया, गीत मराठी गाऊया, ताट उभारून त्या झेंड्याला सलामी आपण देऊया, ताट उभारून त्या झेंड्याला सलामी आपण देऊया, या इकडे या, गीत मराठी गाऊया, या इकडे या, गीत मराठी गाऊया, मराठ्यांच्या पराक्रमाचे गीत आपण गाऊया, मराठी

0: आपण देऊया, या या इकडे या, गीत मराठी गाऊया, या या इकडे या, गीत मराठी गाऊया, गडकिल्ले पाहूया, शिवरायांचे गीत गाऊया, गडकिल्ले पाहूया, शिवरायांचे गीत गाऊया, या या इकडे या, गीत मराठी गाऊया, या या इकडे या, गीत मराठी गाऊया। धन्यवाद
1: बालमित्रांनो, यानंतर प्रश्नमंजुषा सादर करीत आहे विद्या मंदिर वाघापूर शाळेचे आम्ही बालमित्र। अरे आज आपण प्रश्नमंजुषा खेळ खेळूयात का?
2: हो।
1: आपण एकमेकांना प्रश्न विचारू। रोहन मला प्रश्न विचारेल, मी राधाला प्रश्न विचारेन, राधा नितीनला प्रश्न विचारेल, नितीन नंदाला प्रश्न विचारेल आणि नंदा रोहनला प्रश्न विचारेल। असे आपण वर्तुळाकार बसूया आणि मागच्या आणि पुढच्याला, पुढच्या आणि त्याच्या पुढच्याला असे एकमेकांना प्रश्न विचारूया, म्हणजे सर्वांचाच अभ्यास होईल।
2: ठीक आहे सुधा, आम्ही तयार आहोत, चला वर्तुळाकार बसूया। रोहन तू सुरुवात कर।
3: सांगा बरे, वनस्पती श्वसनासाठी कोणता वायू घेतात?
1: अगदी सोपं आहे, ऑक्सिजन।
3: चूक, कोण बरोबर उत्तर सांगणार?
4: मी सांगते, कार्बन डायऑक्साइड।
3: बरोबर।
1: आता मी प्रश्न विचारते, प्रश्न गणितातला आहे, सर्वात मोठी सममूळ संख्या कोणती?
4: दोन।
1: बरोबर।
4: आता माझा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने पृथ्वीवरील सर्वात लहान खंड कोणता?
5: मी सांगतो, ऑस्ट्रेलिया। बरोबर आहे ना?
4: बरोबर।
5: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहराला म्हणले जाते? नंदा तू याचे उत्तर सांग।
0: पुणे। होय ना?
5: हो।
0: आता मी प्रश्न विचारू। सांगा बरे, मानवी शरीराचा आकाराने सर्वात मोठा अवयव कोणता?
3: त्वचा। बरोबर आहे ना?
0: हो अगदी बरोबर।
1: आता आपली सर्वांची पहिली फेरी पूर्ण झाली, आता दुसरी फेरी सुरू करू, ती माझ्यापासून सुरू करते। राधा या प्रश्नाचे उत्तर सांग पाहू। भारत सरकारने मराठी साहित्य सेवेचा सर्वोच्च असा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार पहिल्यांदा कोणत्या मराठी साहित्यिकास प्रदान केला?
4: वी स खांडेकर तथा विष्णू सकाराम खांडेकर। आता मी प्रश्न विचारते, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका कोण? नितीन तू उत्तर सांगायचे आहेस।
5: माफ करा हं, मला उत्तर माहित नाही।
4: नंदा तू सांग बर।
0: मी वाचलंय याचे उत्तर, MS सुभालक्ष्मी। आता माझा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
3: माननीय श्री यशवंतराव चव्हाण। मी प्रश्न विचारू का?
2: विचार।
3: शून्य या संख्येचा शोध कोणी लावला?
1: शून्य या संख्येचा शोध भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांनी लावला। आता दुसरी फेरी पूर्ण झाली, आपण थांबूया का?
2: हो।
1: बालमित्रांनो, या आमच्या प्रश्नमंजुषेच्या खेळामुळे तुमच्या सामान्य ज्ञानात भर पडली असेलच ना?
2: हो।
1: आता चिवताई मोबाईलवर माझ्याशी बोल ही समूहगीत सादर करीत आहे सर्व बालचमू। रचना केली आहे डॉक्टर मारुती गुरव यांनी।

0: बालमित्रांनो, कसा वाटला आमचा गम्मत जम्मत कार्यक्रम? छान ना? आता निरोप घेऊया. धन्यवाद.
1: छोटे दोस्तांनो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला का हे आम्हाला तुमच्या पत्राद्वारे किंवा ईमेलद्वारे आठवणीने कळवा. हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला होता विद्या मंदिर वाघापूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी. यामध्ये सहभागी होते समृद्धी पाटील, परिणीती दाभोळे, स्नेहा एकल, शंभूराजे दाभोळे, समर्थ पडवळे, शंभूराजे पडवळे, रितिका कुंभार, आरुषी कुंभार, अर्णव कांबळे, सर्वेश वाघमोडे आणि हर्षल परीट. तबला वादनाची साथ शिवाजी गुरव यांची होती, तर हार्मोनियम साथ केली होती सुभाष सुतार यांनी. यांना मार्गदर्शन केलं होतं डॉक्टर मारुती गुरव, तसंच मुख्याध्यापक नवनाथ वरकट आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांनी. तर बालमित्रांनो, आजच्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित गंमत जम्मत या कार्यक्रमात आता सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी दीपशिखा मुजुमदार आपला इथंच निरोप घेते. नमस्कार.
2: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आता ऐकूया आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज रात्री 8 मन की बात. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 महिला T20 एशिया कप क्रिकेट टुर्नामेंट 2026 अंतर्गत भारत आणि थायलंड या संघादरम्यान दुबई इथं खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून फक्त रेडिओ सेटवर आम्ही सहक्षेपित करू. मोबाईल ॲपवर 7:30 आमचं घर आमचं शेत या शेतीविषयक कार्यक्रमात हरिहर नातू यांचं कीर्तन, आख्यानविषय प्रीतीची या बोला नाही पेच पाड. रात्री 10 अखिल भारतीय रविवासरीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. हे होते आमच्या आजच्या या दुसऱ्या सभेतले काही ठळक कार्यक्रम. आता आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2026 आमच्या पहिल्या सभेत सकाळी 6:05 मंगलप्रभात, 6:40 कृषीवाणी या शेतकरी बंधूंसाठीच्या दैनंदिन सूचनापत्रात आंबाबागेतील आंतरपिके याविषयीची माहिती, याचं पुनःप्रसारण दुपारी 2:00. सकाळी 8:40 काव्यांजली हितगुज कवितेशी हा कार्यक्रम. 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात लहान मुलांमधील कान नाक घशाचे विकार याविषयी सायली फडके यांची मुलाखत. 10:00 मराठी चित्रपट संगीत.

उद्या आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या, 6:10 गीत बहार, 6:35 लोकसंगीत, 7:30 आमचं घर आमचं शेत या शेतीविषयक कार्यक्रमात भात व नाचणी पिकांवरील रोगांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राणा प्रताप राऊत यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 8:15 सुगम संगीत, 10:00 रजनीगंधा आणि 10:30 नादब्रह्म अंतर्गत विदुषी हिराबाई बडोदेकर यांचं गायन राग जय जयवंती. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेत प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रूपरेषा आत्ताच आपण ऐकलेत. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:00 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. प्रतीक्षा वाद्यसंगीतात.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर न्यायला दोन्ही देशांच्या नेत्यांची संमती. सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करा अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी, तर सर्व कायदेशीर मागण्यांवर चर्चा करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. विकसित भारतासाठी देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम हा देशाच्या युवा वर्गाचं आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत हे उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले. अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करणाऱ्यांचं आणि या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी विविध भाषांमधल्या आशयाच्या माध्यमातून योगदान द्यावं, तसंच यासाठी नशामुक्त युवा हा हॅशटॅग वापरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. देशभरात लाखो महिला विविध व्यवसाय करतात, मात्र भांडवलाच्या अभावामुळं त्यांच्या व्यवसायाची प्रगती होत नाही ही बाब त्यांनी अधोरेखित केली. मात्र प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे आता अशा लाखो महिलांना नवं बळ मिळू लागल्याचं ते म्हणाले. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जवळपास 46% आहे आणि देशभरातल्या सुमारे 35 लाख महिला या योजनेमुळं आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. याच अनुषंगानं देशभरातल्या विविध यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडल्या. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण असल्याचं ते म्हणाले.
1: जब एक महिला का कारोबार बढ़ता है तो उसके साथ पूरे परिवार का भविष्य आगे बढ़ता है. बच्चों की एजुकेशन

0: बेहतर होती है,
1: घर की जरूरतें पूरी होती हैं और महिला के भीतर आत्मविश्वास और मजबूत होता है। यही तो है महिला सशक्तिकरण का एक जीवंत रूप।
2: आज आपल्या मुलींची स्वप्न देखील अवकाशात झेप घेऊ लागल्याचं ते म्हणाले। याच अनुषंगानं भारत राबवत असलेल्या मिशन शक्ती सॅट या अभियानाविषयी त्यांनी सांगितलं। राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। प्रधानमंत्र्यांनी स्वच्छतेचं महत्वही श्रोत्यांना सांगितलं। जेव्हा लोक एखादं ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा स्वच्छतेसोबतच त्या जागेची संपूर्ण ओळखही बदलते असं ते म्हणाले। आपली गावं शहरं नद्या आणि तीर्थक्षेत्रांची ओळख आपल्या वागणुकीतून घडते आणि जेव्हा त्याला स्वच्छतेची जोड मिळते तेव्हा त्या त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच वाढतं असं प्रतिपादन त्यांनी केलं। निसर्गाचं रक्षण केल्यामुळेच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार मोदी यांनी श्रोत्यांसमोर मांडला। वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी देशभरातली प्रेरक उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली आणि कृषी क्षेत्रात होत असलेल्या वेगवेगळ्या यशस्वी प्रयोगांविषयी देखील त्यांनी सांगितलं। आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात असं ते म्हणाले। आगामी सण उत्सवांचा उल्लेख करत त्यांनी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करण्याचं आवाहन केलं। भारतीय वस्तू अभिमानानं स्वीकारल्यानं आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक प्रशस्त होत जाईल असं ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांच्याशी विशेष संवाद साधला। ऐतिहासिक माहिती रंजक पद्धतीनं मांडता यावी तसंच त्यात सर्वसामान्यांचा सहभाग आणि योगदान लाभावं यासाठी कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य हे संकेतस्थळ सुरू केलं आहे। प्रधानमंत्र्यांनी या संवादात शेषाद्री यांच्या याच अभिनव प्रयत्नांबद्दल समजून घेतलं। प्रधानमंत्र्यांनी मन की बातमध्ये केलेल्या या उल्लेखाबद्दल आनंद वाटत असल्याची भावना कृष्ण शेषाद्री यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली।
3: जब मैंने ये वेबसाइट बनाना शुरू किया था वो एक छोटा सा एक हॉबी जैसा प्रोजेक्ट की तरह से शुरू किया था। प्रधानमंत्री जी ने मुझे सिर्फ सवाल नहीं पूछे थे, उन्होंने मेरा वेबसाइट देखा और उसे एक्सपीरियंस किया, उसने अलग अलग फीचर देखे, उसको पूरी तरह से समझा, उसकी पूरी तरह से परखा और फिर उसके बारे में मेरे को पूछा। उनको मेरा वेबसाइट अच्छा लगा, इससे ज्यादा वैलिडेशन मेरे को और कुछ नहीं हो सकता है।
2: भारत आणि उझबेकिस्ताननं परस्पर द्विपक्षीय संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोएव यांच्यात आज ताशकंदमध्ये झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत हा निर्णय झाला। 2030 पर्यंत 5 अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या वार्षिक व्यापाराचं उद्दिष्टही या बैठकीत निश्चित केलं गेलं। उझबेकिस्तानकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली। यावेळी विविध क्षेत्रांशी संबंधित करारांवरही स्वाक्षरी झाली तसंच विविध क्षेत्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमतीही व्यक्त केली गेली। विकसित भारत आणि यांगी उझबेकिस्तान या सामायिक विकासाच्या संकल्पनांना पुढची दिशा देण्याच्या उपाययोजनांवर या चर्चेत भर दिला गेला। दोन्ही देशांमधल्या सहकार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांना ओली दर्जाली दोस्तलिक या उझबेकिस्तानच्या परदेशी नेत्यांसाठीचा सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। किर्गिझस्तानमध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दरम्यान होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेतही प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्य सरकारनं मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केली। ही मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. जरांगे यांनी आंतरवली सराठी इथं पुन्हा सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा समुदायाच्या

0: मुख्य समितीची बैठक 12 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराठी इथं होणार असून मुंबईत उपोषण करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल. तोपर्यंत सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्यात असं त्यांनी सांगितलं. जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे सदस्य मोठ्या प्रमाणात अंतरवली सराठी इथं जमले आहेत. दरम्यान मराठा समाजाच्या प्रश्नांवर याआधीही मार्ग काढला होता, यातूनही मार्ग काढू, सरकारचे प्रतिनिधी जरांगे यांच्याशी चर्चा करतील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात वार्ताहरांशी बोलताना केलं.
1: ज्या काही मागण्या कायदेशीर असतील, संविधानाच्या अंतर्गत असतील आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं त्या ठिकाणी उल्लंघन करणाऱ्या नसतील अशा सगळ्या मागण्यांकरता आम्ही चर्चेची दारं खुली ठेवली.
0: भारताच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी योग अभ्यासाला शाळा महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज केलं. लोणावळा इथं कैवल्यधाम योग संस्थेत स्वामी कुवलियानंद यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. योग पर्यटन, प्रशिक्षण, संशोधन, डिजिटल व्यासपीठं, उपकरणं, वस्त्र आणि विविध सेवांच्या माध्यमातून एमएसएमई, स्टार्टअप, महिला उद्योजक, कारागीर आणि स्थानिक समुदायांसाठी रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात असं ते यावेळी म्हणाले. नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षित राज्यात परतले. या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 768 पोहोचली असून जवळपास 2500 जण अद्याप बेपत्ता आहेत. गेल्या 2 दिवसात जवळपास 600 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये प्रवेश केला तर 900 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर न्यायला दोन्ही देशांच्या नेत्यांची संमती. सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करा अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी तर सर्व कायदेशीर मागण्यांवर चर्चा करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.
3: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
4: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
3: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
4: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
5: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
6: बोला.
5: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
6: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
5: पण हे होईल कसं?
6: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
5: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
6: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
5: बस
6: बस
5: समजलं.
6: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: काव्यांजली हितगुज कवितेशी।
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता।
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर।
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त।
3: दोनशे 62.47 दशमीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 दशांश मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। तसंच 7:30 महिला T20 एशिया कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत भारत आणि थायलंड संघादरम्यान दुबई इथे खेळला जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून फक्त रेडिओ सेटवर आम्ही सहक्षेपित करणार आहोत। तेव्हा सुरुवातीला ऐकूया वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधताना प्रधानमंत्री देशवासियांच्या नवोन्मेषी कल्पनांची अनोखी रंजक सफर घडवून आणतात. यावेळच्या मन की बातमध्ये देशानं साधलेल्या प्रगतीबरोबरच इतिहासाच्या गवाक्षातून डोकावलं तर अनेक राजघराणी, त्यांचा कार्यकाळ, अशा अनेक कृती संस्कृतीची नक्षी किती विलोभनीय दिसते याची साक्ष मिळाली. मुंबईतील इतिहासप्रेमी अभियंता कृष्णा शेषाद्री यांच्याबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधून त्यांच्या कार्याचा परिचय श्रोत्यांना करून दिला. हा संवाद सर्वांनी मुळातून ऐकायला हवा. या संवादामध्ये कृष्णा शेषाद्री यांनी आपण नेमकं कसं काम करतो याची माहिती श्रोत्यांना दिली. आजच्या काळात भारताच्या इतिहासातल्या कोणत्या व्यक्तींबरोबर संवाद साधायला आवडेल या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रश्नावर इतिहासप्रेमी कृष्णा शेषाद्री यांनी अतिशय रोचक आणि प्रेरणादायी उत्तर दिलं, ते आपण इथं ऐकूया.
1: हाँ सर, तो पहले मैं बात करूंगा राजराज चोला या राजेंद्र चोला सर से, जो चोला साम्राज्य के सबसे मोस्ट पावरफुल या सबसे इम्पोर्टेंट राजाओं में से थे. तो मैं उनसे ये जानना चाहूंगा कि पहले उनको ये विजन कैसे आया, जैसे उन्होंने बृहदीश्वर टेम्पल या गंगाईकोंड चोलापुरम के जो बड़े बड़े मंदिर हैं, शिव जी के मंदिर हैं, वो एग्जीक्यूट करने के लिए उनको वो विजन कहाँ से आया, वो प्लानिंग कैसे की, उनको वो थॉट कैसे आया कि हम ऐसा कुछ बना के जाए जो अगले 1000 या 2000 साल तक दूसरे लोगों को प्रेरित कर सके. तो वो मुझे उनसे जानना है. और दूसरी जो पर्सनैलिटी है, ये एक्चुअली मेरे हिसाब से इंडियन हिस्ट्री में एक बहुत अंडररेटेड पर्सनैलिटी है सर. उनका नाम है हेमू. तो हम उनके बारे में ज्यादा से ज्यादा इंडियन इतिहास में 2 या 3 लाइन पढ़ते हैं. हमको ये नहीं पता है कि वो जो हेमू जो थे सर, वो एक कॉमन मैन थे, एक साधारण इंसान थे, वो एक व्यापारी थे. उधर से उन्होंने एक एम्पायर खड़ा किया. और वो नॉट ओनली वो एक एम्पायर बिल्डर थे, वो एक मिलिट्री थिंकर भी थे.

हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

2625.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर महिला T20 एशिया कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत भारत आणि थायलंड या संघादरम्यान दुबई इथं खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. हे धावतं वर्णन फक्त रेडिओ सेटवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

परमेश्वरावरील प्रेमासंबंधी हा अभंग आहे. परमेश्वरावरील प्रेम हा या अभंगाचा गाभा आहे. जेव्हा कधी प्रेमाचा क्षण जाणला जातो किंबहुना ज्याच्यामुळं आपल्या जीवनात प्रेमाचा झरा उमटतो तेव्हा कळतं की आता आपपरभाव शिल्लकच राहिलेला नाही. हा अनुभव आणि तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या बाबतीत घेतलाय. प्रेमभावामुळेच ते विठ्ठलाच्या कल्पनेत आणि तन्मय झालेत. नारद ऋषींनी भक्तीची एक व्याख्या केली, सात्वस्मिन परम प्रेम रूपा. शब्द महत्वाचा आहे, परम प्रेम रूपा. परमात्म्यावरचं आत्यंतिक प्रेम म्हणजे भक्ती आणि देवाशी विभक्ती नसणं म्हणजे प्रेम. सहज स्वरूप स्थिती तया नाम प्रेम असं म्हणतात आणि भक्तीत प्रेम प्रधान आहे. काही जण म्हणतात पूजेत प्रेम असण्याला भक्ती म्हणतात, पण एक गंमत आहे की पूजा साहित्यात उणीव येण्याची शक्यता असते. मग म्हणून काही जण म्हणतात कथाधिश्विती गर्गा. गर्गाचार्यांच्या मताप्रमाणे भगवंताच्या कथेत प्रेम म्हणजे भक्ती, पण यातही उणीव आहेच. कदाचित भजनाचं साहित्य न मिळण्याची शक्यता. मग त्याही पुढे काही जण जातात म्हणतात आत्मा अनुसंधान हेच ईश्वरावरचं खरं प्रेम आणि हेच खरं म्हणजे भावस्वरूप. तथापि यातही कर्मबाधा येण्याची शक्यता आहे. मग नेमकं प्रेमाचं स्वरूप कसं, प्रेमरूप भक्ती म्हणजे कशी? नारद ऋषी पुढे सरसावले म्हणाले, मी स्वतः सांगतो भक्तीचं महात्म्य. नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलते ती. अत्यंत सुंदर कल्पना मांडली. आपला प्रत्येक श्वास तो देवाला अर्पण करायचा, त्याचं सतत स्मरण करायचं आणि त्याचं विस्मरण झालं म्हणून मग व्याकुळ व्हायचं. मीराबाईंची गोष्ट आठवते ना, ईश्वरावर प्रेम करण्याची त्यांची अलौकिक पद्धत. नारदांनी गवळणीचं उदाहरण दिलंय, यथा व्रज गोपिकानाम. गवळणी आपला कामधंदा न सोडता सतत आणि श्रीकृष्णाचं स्मरण करीत होत्या आणि त्याच्या विस्मरणाने सतत व्याकुळ होत होत्या. तुकाराम महाराज म्हणतात, तैसे विठुराया तुझं मज आहे. देवा पांडुरंगा, तुझ्याशी मी देखील अशाच प्रेमधाग्यानं बांधलोय बघ. त्यामुळेच प्रीतीची या बोला नाही पेच पाड. मूळभंगामध्ये म्हणतायत, जीवनात या तुझ्यावरच्या प्रेमामुळं पेच कसला तो नाहीच उरला रे, उलट भल तैसे गोड करून घेई. मात्र असं जीवन गोड व्हावं असं वाटत असेल तर इथं एक अट आहे, ती अट म्हणजे प्रेमाची आहे. मग ते प्रेम कुबजेच असलं तरी चालेल, रुक्मिणीच्या स्वरूपाचं असलं तरी चालेल, राधेचं असलं तरी चालेल आणि गोपिकांचं असेल तर उत्तमच. तुकाराम महाराज म्हणतात, या प्रेमामुळं माझ्यावर परमात्म्याच्या प्रेमाची अशी बरसात होते, अशी बरसात होते आणि मग त्या बरसातीचं स्वरूप या मूळ भंगातून त्यांनी व्यक्त केलं.

करी। ही कर्मयती दिसायला रतीपेक्षा सुंदर होती। मीरेप्रमाणेच कृष्ण भक्त अशा या कर्मयतीची ही कथा आहे। वृंदावनामध्ये आणि नाभादास नावाचे संत कवी होऊन गेले। भक्तपाल नावाचा ग्रंथ लिहिला त्यांनी, त्या ग्रंथामध्ये ही कथा आहे। निष्कलंक आयुष्य जगलेली अशी कर्मयती संसार स्वाद सुख बात करी। बात करी म्हणजे वांती करते, कशाची? ऐहिक संसार सुखाची। या ऐहिक संसार सुखाची जिनं वांती केली अशी कर्मयती ज्ञानेश्वर महाराजांनी वैराग्य कल्पना ज्ञानेश्वरीमध्ये मांडली आहे। अगदी तसंच जीवन जगलेली। वमिली या अन्ना लाळन घोटी जेवी रसना, का अंगन सुये आलिंगना प्रेताची। ज्ञानेश्वर माऊलींचं हे जे वैराग्यावर भाष्य आहे ना, अगदी त्याच प्रकारचं वैराग्य कर्मयतीचं। राजस्थानमध्ये शेषावती नावाची नगरी किंवा जिला शिखावटी असं आज म्हणतात, या शिखावटीमध्ये तिचा जन्म झालाय। नगरी

शेषावती नगरीचे राजपुरोहित परशुराम शर्मा यांचीही कर्मयती मुलगी, एकुलती एक कन्या, रतीहुनी सुंदर अशी सौंदर्यवती हे

सौंदर्य कसं होतं कवी वर्णन करतायत. तन्वी चारु तनु सुहास्य वदना बिंबाधरी गोमटी, तन्वी चारु तनु

एवढं सौंदर्य असून सुद्धा आणि महाराजा शृंगारावर भक्तिरसानं मात केली आहे. परशुराम शर्मा कर्मयतीचे वडील राजवाड्यामध्ये भागवत सांगायचे. कर्मयती देखील कानाच्या जिभा करून वडिलांच्या मुखातून भागवत ऐकायची. राजा राणी असे समोर बसायचे. राणीच्या जवळच कर्मयती बसायची. या राणीला मूलबाळ नव्हतं या कर्मयतीवर. त्यामुळंच की काय अपत्यवत प्रेम होतं या राणीचं अगदी मनापासून. कर्मयती श्रवण करायची भागवताचं तेही मनापासून. ती देहानं असायची तिथे पण मनानं असायची थेट वृंदावनामध्ये. एक दिवशी राणीनं या परशुराम शर्मांना विचारलं, शर्माजी तुमचं लक्ष दिसत नाही या प्रपंचात. मुलगी लग्नाची झाली म्हटलं. तदेव लग्नं सुदिनं तदेव केव्हा. ते म्हणाले, राणीसाहेब माझी मुलगी रूपगुणानी कशी आहे ही तुम्ही रोज पाहताय. मी कुठं पती शोधत जाणार, मी पडलो गरीब. आपण शोधलं तर फार उपकार होतील, मेहरबानी करा एवढी. मी कन्यादान करीन. राणी मनात म्हणते, अरे ही जर क्षत्रियाची नवे माझीच कन्या असती ना तर स्वयंवरच थाटलं असतं या कर्मयतीचं. राणीनं कर्मयतीला बोलावून घेतलंय. हळूच लग्नाचा विषय काढला. कर्मयती तुझ्या लग्नाविषयी म्हणतो आता मी. कर्मयतीच्या मनात थेट मिरेचं रूप जागं झालं लग्नाचा विषय काढल्याबरोबर. राणीसाहेब, ती म्हणते, रागावू नका, पण मी माझा जो वर आहे ना, माझा पती अगोदरच निवडलाय. त्याला गोविंद म्हणतात, गोपाळ म्हणतात, कुणी त्याला नंदन म्हणतात, असा तो श्रीकृष्ण. आणि त्याच्याशीच मिरेप्रमाणे आणि विवाह करायचं मी ठरवलंय. सर्वांनी कर्मयतीची समजूत घातली. राणीनं परोपरीनं सांगितलं, राजानं समजावलं. शेवटी परशुराम शर्मा तिचे वडील बोलले, लेकी असं नाही होऊ शकत. देवाशी का कधी लग्न होतं माणसाच्या मुलीचं? आपण तुझ्यासाठी एक छानसा मुलगा, असा फक्कड मुलगा बघू. ती आता विचारते, कर्मयती मला कुणाला जर देणारच असाल तर बघा बापड, पण मला जो कोणी पाहणार असाल तो देणार आहे का मला शाश्वत सुख? कृष्ण सख्याशिवाय परमोच्च आनंद दुसरा आहे का कोण देणारा? बघा माझ्या मनातलं मी सांगितलं. आता जे तुम्हाला रुचेल ते तुम्ही करायला मोकळे आहात. एवढं म्हणता क्षणीच काय झालं, बळजबरीनंच म्हणा विवाह ठरवला. गावाशेजारचा एक मुलगा पाहिला, नवरा ठरला, लग्नघटी समीप आली, साऱ्या गावाला मंडप दिला त्या राजानं आणि राणीनं. हो, वराडी जमलेत, सीमांत पूजन झालं, वांगनिश्चय झाला. कर्मयती एकटीच येरझाऱ्या घालतेय, मनाची घालमेल वाढते आहे. हे खरं तर लग्न व्हायला नको आहे. एकच रात्र हाती आहे तिच्या.

करमैतीने वृंदावनाचा रस्ता धरला. श्रीकृष्णाच्या भेटीसाठी त्याला वरण्यासाठी राजाच्या कानी हे पलायन पोचलं. गुप्तहेर वाऱ्यासारखे धावले. जो कोणी नवऱ्या मुलीचा शोध घेऊन येईल त्याला तिच्या वजना एवढं भारंभार सोनं देण्यात येईल. राजानं जाहीर केलं, गुप्तहेर करमैतीला पकडण्यासाठी धावतायत. करमैती वाळवंटातून धावते, तापलेल्या वाळीतून धावते. सांडणीस्वार जवळ पोचले आहेत. लपण्यासाठी त्या निर्जन वाळवंटात झुडूप नाही, धोंडा नाही, खड्डा नाही, काही नाही. सांडणीस्वारांना तिच्या वजना एवढ्या सोन्याची हाव, तर करमैतीला जीवाचं सोनं करायचं आहे. हरणाच्या पाडसाप्रमाणे भिरभिर त्या नजरेनं पाहते. त्या वाळवंटात एक उंट मरून पडलाय. पोटातलं मांस गिधाडाने खाल्लंय. उंट सडलंय, दुर्गंधी पसरली आहे. चार और डौर नर आय ढिग ढुरी जामे, उंट के करंग मध्य देह जादुराई है. जग दुर्गंध कहू ऐसी बुरी लागी जामे, यह दुर्गंध तो सुगंध सी सुआई है. मनात म्हणते, बाहेर जगात विषय वासनेचा इतका दुर्गंध आहे की उंटाची ही दुर्गंधी तिला खरंच सुगंध वाटायला लागली. करमयतीनं आपला साज शृंगार केलेला देह उंटाच्या त्या सडलेल्या पोकळीत घुसवला. सांडणीस्वार नाकाला शेले बांधून निघून गेले. 3 दिवस आणि 3 रात्री करमयती त्या अवस्थेमध्ये होती. नंतर बाहेर आली, उंटाला नमस्कार केला, म्हणाली, भगवंता, आजपर्यंत भक्तासाठी एवढं हीन रूप कधी घेतलं नाहीत. करमयती धावत धावत वृंदावनात पोचली. इकडं लग्न मंडप ओस पडलाय. आपल्या मुलीचा मार्ग माहीत असणारे परशुराम शर्मा तिच्या मागोमाग वृंदावनात पोचले आहेत. आणि काय दृश्य पाहतायत? कुठून तरी कस्तुरीचा मत्त गंध नाकात शिरतोय. कुठून तरी मंद मधुर बासरीचे स्वर येत आहेत. शर्माजी पाहतायत, करमयती देहभान हरपली आहे. पाहता पाहता गोपाळकृष्णांची मूर्ती ते फांदीवर बसले आहेत. पाय हलवतायत. नुपुरांचा आवाज येतोय. पितांबर धारण केलाय. कमरेला शेलाय. त्यात मुरली खोवलेली आहे. वैजयंती माळा धारण केलेली आहे. चंद्र सूर्यानी लाजावसे नेत्र आहेत. परशुराम शर्मा पाहतायत, कृष्णानं खून केली. करमयतीनं शेला पकडला. अवघ विश्व खाली खाली राहत आहे असं वाटायला लागलं. करमयती वर वर जात होती. कृष्णाने आपल्या अंकावर तिला बसवलंय. का? तिचं ते प्रेम पाहून मूळभंगातल्या तुकाराम महाराजांच्या प्रेमाची आठवण यावी, अशा तऱ्हेचं हे प्रेममय वातावरण होतं.

हा हा म्हणता भगवंताच्या देहात तिचा देह समाविष्ट झाला. वेगळं अस्तित्वच ठेवलं नाही तिथे. कर्म येती एकरूप झाली भगवंताशी. यालाच म्हणतात स्वरूपता. हे मुक्तीचं रूप समजतात. हे मुक्तीचं रूप समजतात.

प्रीतीची या बोला नाही पेच पाड या आख्यानविषयावरती हरिहर नातू यांचं कीर्तन आपण ऐकलं. याबरोबरच आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा शेतीविषयक कार्यक्रम आपण ऐकलात. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता मन की बात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत प्रतीक्षा वाद्यसंगीतात.

0: दर्या नोटेशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 8 वाजत आहेत. यानंतर ऐकूया मन की बात कार्यक्रमाच्या मराठी अनुवादाचे पुनःप्रसारण.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात.
5: माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बातच्या आजच्या नवीन भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण जाणताच की हे एक असं व्यासपीठ आहे जिथं नेहमी नवनवीन उपक्रमांवर प्रकाश टाकला जातो आणि देशवासियांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर चर्चा केली जाते. या नवनवीन कल्पना तुम्हा सर्वांच्या अथक ऊर्जेतून आणि समर्पणातूनच निर्माण होत असतात. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं सामाजिक माध्यमांवर लिहिलं होतं की आषाढी एकादशीच्या शुभप्रसंगी इतिहास रंजक करण्यासाठी एका उपक्रमाची सुरुवात करताना मला आनंद होत आहे. त्याने पुढे स्पष्ट केलं की ही कल्पना अतिशय सोपी आहे. तुम्ही त्या वेबसाईटला भेट द्यायची आणि कोणतंही एक वर्ष निवडायचं. तुम्हाला सहजपणे समजेल की त्या काळात भारताच्या विविध भागांवर कोणत्या राज्यकर्त्याचं वर्चस्व होतं. मलाही ही गोष्ट खूप रंजक वाटली आणि त्याविषयी अधिक माहिती गोळा करण्याचं मी ठरवलं. मला असं समजलं की हे काम मुंबईत राहणाऱ्या श्री कृष्ण शेषाद्री यांनी केलं आहे. विशेष म्हणजे कृष्णजींनी या वेबसाईटसाठी www.bharatrajya.com असं अत्यंत सोपं नाव निवडलं आहे. त्यांनी घेतलेल्या मेहनतीची माहिती तुम्हा सर्वांपर्यंत नक्कीच पोचायला हवी. म्हणूनच मला वाटलं की आपण थेट श्री कृष्णजींशीच संवाद साधावा. मित्रांनो, कृष्णजी आपल्याशी फोनवरून जोडले गेले आहेत. नमस्कार कृष्णजी.
6: नमस्कार सर. नमस्कार
5: भाऊ. मला समजलं आहे की तुमचा तंत्रज्ञान क्षेत्राशी काहीही संबंध नाही किंवा तुम्ही इतिहासाचे शिक्षकही नाही आहात. तरीही तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून इतिहासाला समर्पित अशी एक वेबसाईट तयार केली आहे. मला खूप उत्सुकता आहे, हे सर्व कसं घडलं?
6: धन्यवाद सर. आपल्याशी संवाद साधायला मिळाला ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे. माझ्याबद्दल सांगायचं तर मी सुरुवातीला इंजिनियर म्हणून काम केलं, त्यानंतर MBA केलं आणि त्यानंतर मार्केटिंगच्या क्षेत्रात उतरलो. मात्र या सर्व प्रवासामध्ये माझी इतिहासातील रुची कायम होती. मला लहानपणापासूनच या विषयाचं एक आकर्षण वाटत आलं आहे. मला नेहमीच इतिहासाशी संबंधित काहीतरी करायचं होतं. विशेषतः इतिहास अधिक रंजक आणि आकर्षक कसा करता येईल यावर काम करण्याची माझी खूप इच्छा होती. त्याबरोबरच इतिहास शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा आणि बदलांना भरपूर वाव आहे असंही मला

0: वाटत होतं, त्यामुळे लोकांपर्यंत इतिहास प्रभावीपणे पोचवण्यासाठी आपण इतिहास गोष्टींच्या स्वरूपात मांडू शकतो असा माझा विश्वास होता.
1: कृष्णजी, भारतीय इतिहासातला कोणता पैलू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटतं आणि ज्याबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी असं तुम्हाला वाटतं?
0: सर, आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारतीय इतिहास ज्या प्रकारे शिकवला जातो यावरून तुमच्याही लक्षात आलं असेलच की तो अनेकदा एखाद्या विशिष्ट साम्राज्याच्या किंवा राज्याच्या दृष्टिकोनातून मांडला जातो आणि अशा साम्राज्यांवरच प्रमाणाबाहेर भर दिला जातो. या प्रक्रियेत आपण इतर महान साम्राज्यांबद्दल अनभिन्न राहिलो आहोत, जसे की चोल, पल्लव, काश्मीरचे कारकोटा घराणं आणि अहोम, ज्यांनी आसाममध्ये किमान 600 वर्षे आपली संस्कृती आणि मूल्यव्यवस्था जपली. याकरिताच लोकांना या भव्य साम्राज्याची ओळख करून देण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचा विचार मी केला.
1: कृष्णजी, आपण खूप कठोर परिश्रम करत आहात. मी तुम्हाला एक काल्पनिक प्रश्न विचारतो. जर तुम्हाला भारतीय इतिहासातल्या कोणत्याही 3 व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि का?
0: हो सर, सर्वप्रथम मला राजा राजा चोल किंवा राजेंद्र चोल, जे चोल साम्राज्यातील अत्यंत शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण राजे होते, त्यांच्याशी संवाद साधायला आवडेल. बृहदीश्वर मंदिर किंवा गंगाईकोंड चोलपुरम यांसारखी भव्य शिवमंदिरे उभारण्याची दूरदृष्टी त्यांना कशी सुचली हे मला समजून घ्यायचं आहे. याबाबतची कल्पना कशी सुचली, त्याचं नियोजन कसं केलं आणि पुढील 1-2 हजार वर्षापर्यंत लोकांना प्रेरणा देत राहील अशी निर्मिती करण्याचा विचार त्यांना नेमका कशामुळे सुचला हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यांच्याकडून मला हेच शिकायचं आहे. दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे हेमू, ज्यांच्याकडे माझ्या मते भारतीय इतिहासात खूप कमी लक्ष दिलं गेलं आहे. भारतीय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण त्यांच्याबद्दल सहसा 2-3 ओळींपेक्षा जास्त काही वाचत नाही. हेमू हे एक सामान्य माणूस, एक सामान्य नागरिक आणि व्यापारी होते. त्यांनी पुढे जाऊन एक साम्राज्य उभारलं. या घटनांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. ते केवळ साम्राज्य निर्मातेच नव्हते तर एक लष्करी विचारवंत आणि प्रतिभावान व्यक्तीही होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 23 युद्ध लढली आणि त्यापैकी 22 जिंकली. त्यांची विचार प्रक्रिया आणि एका सामान्य माणसापासून अशा महान राजापर्यंतचा त्यांचा प्रवास समजून घेण्यात मला विशेष रस आहे. आणि तिसरी व्यक्ती एक अत्यंत रंजक व्यक्तिमत्व म्हणजे त्रिभुवन महादेवी नावाची स्त्री. त्या ओदिशामधल्या भौमकर घराण्यातल्या होत्या आणि त्यांची कथाही अतिशय वेदक आहे. साधारणपणे 850 सुमारास शेजारील पाल साम्राज्याने त्यांच्या राज्यावर आक्रमण केलं आणि त्या युद्धात त्यांचे पती जे राजा होते वीरगतीला प्राप्त झाले. परिणामी साम्राज्याच्या विस्तारावर याचा परिणाम झाला. त्यांचे सरदार आणि नेते त्यांना सोडून जाऊ लागले. अशा कठीण परिस्थितीत त्रिभुवन महादेवींनी प्रशासनाची धुरा आपल्या हाती घेतली. त्या भारतातल्या पहिल्या स्वतंत्र महिला राज्यकर्त्यांपैकी एक ठरल्या. त्यांनी केवळ सरकारला स्थैर्यच दिलं नाही तर पुढील 100 वर्षे कलिंग आणि आसपासच्या प्रदेशावर आपली सत्ता टिकवून ठेवण्या इतपत त्याला सामर्थ्यवानही बनवलं. तर सर, अशा या 3 रंजक ऐतिहासिक व्यक्ती आहेत ज्यांना मला भेटायला आवडेल.
1: कृष्णजी, असं वाटतं की तुम्ही जणू एक जिवंत इतिहास झाले आहात आणि त्यात पूर्णपणे तल्लीन झाला आहात. मी आपली वेबसाईट अतिशय उत्सुकतेनं पाहिली आणि मला त्यात सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तो टॅब ज्याद्वारे लोक या वेबसाईटवर सुधारणा आणि सूचना पाठवू शकतात. अशा विधायक प्रतिक्रियांचं स्वागत करण्याची तयारी असणं हीच मुळात एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपल्याला लोकांकडून सूचना मिळण्यास सुरुवात झाली आहे का आणि आपण त्यावर कशा प्रकारे कार्यवाही करता?
0: हो सर, आम्हाला लोकांकडून अनेक सूचना मिळतात. या सूचनांचे साधारणपणे 2 प्रकार पडतात. एका प्रकारात सुधारणांचा समावेश असतो, जसं की एखाद्या विशिष्ट काळात एका विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केलं होतं, किंवा एखादी विशिष्ट लढाई विशिष्ट वेळी झाली होती, यांसारख्या गोष्टी निदर्शनास आणून देणं, आणि दुसऱ्या प्रकारात वेबसाईटवर नवीन वैशिष्ट्ये जोडण्या

0: बाबतच्या सूचनांचा समावेश असतो. आम्हाला अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत असतात. त्यामुळे जेव्हा आम्हाला एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केल्याबाबतची सूचना मिळते, तेव्हा आम्ही ती माहिती घेऊन आमच्याकडील स्रोतांशी तिची पडताळणी करतो. जसं आम्हाला एक अशी सूचना मिळाली की आम्ही भारतासाठी जी माहिती प्रदर्शित केली होती ती राज्यांच्या पातळीवरही दर्शवणं अधिक चांगलं ठरेल, म्हणूनच आम्ही ती सुविधा लगेच अंमलात आणली. तसंच मुलांसाठी ही माहिती अधिक आकर्षक वाटावी या उद्देशानं आम्ही सर्व राज्यांची सांख्यिकीय माहिती ट्रम्प कार्डच्या स्वरूपात सादर करणारी आणखी एक सुविधा सुरू केली. त्यानंतर ही सर्व माहिती एकाच ठिकाणी एकत्रित केली जेणेकरून ती कोणालाही डाउनलोड आणि शेअर करता येईल अशी एक सूचना करण्यात आली. सध्या आम्ही या सूचनेवर काम करीत आहोत. आपण सगळेच परिपूर्ण नसल्यामुळे आपल्याकडून चुका होऊ शकतात हे मान्य करणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच आम्ही यात दुरुस्तीची सुविधा समाविष्ट केली आहे. आम्हाला ही साईट सर्वांच्या उपयोगाची असावी असं वाटतं. काळाच्या ओघात लोकांचं योगदान सामावून घेऊन आम्हाला असं एक व्यासपीठ उभारायचं आहे जे इतिहासाला पुढील अनेक वर्षांसाठी एक रंजक विषय बनवेल.
1: कृष्णजी, आपण खरंच एक उल्लेखनीय काम केलं आहे. इतिहासाव्यतिरिक्त आपल्याला नक्कीच अनेक छंद असतील. आपण आणखी काय करता?
0: नाही सर, मी तसा थोडा कंटाळवाणा माणूस आहे. मला तंत्रज्ञान आणि इतिहासामध्ये खूप रस आहे आणि या दोन विषयांची सांगड घातलेल्या उपक्रमावर मी काम करत असल्यामुळे दिवसभर त्यातच पूर्णपणे मग्न असतो.
1: ठीक आहे कृष्णजी, तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही अतिशय चांगली सुरुवात केली असून मला खात्री आहे की तुमचा हा दृष्टिकोन लोकांना नक्कीच भावेल आणि त्यांना आकर्षित करेल. तुम्हाला माझ्या शुभेच्छा. मित्रांनो, कृष्णजींचा हा उपक्रम केवळ इतिहासाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आपल्या सर्वांनाच भूतकाळाबद्दल रंजक पद्धतीने जाणून घ्यायला मदत करेल. तुमच्याकडेही अशा उपक्रमांविषयी काही माहिती असेल तर कृपया नक्की शेअर करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, विकसित भारतासाठी अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम सध्या संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे, अंमली पदार्थ मुक्त युवा पिढी आणि अंमली पदार्थ मुक्त भारत. या मोहिमेत मोठ्या संख्येनं देशाची युवा पिढी सहभागी होत आहे. हा उपक्रम भारताच्या तरुणांच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प आहे. मित्रांनो, अंमली पदार्थांचं व्यसन केवळ त्या व्यक्तीलाच उद्ध्वस्त करत नाही तर त्या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही परिणाम भोगावे लागतात. अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचं मी कौतुक करू इच्छितो. अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी तुम्ही एखादं प्रभावी घोषवाक्य सुचवू शकाल का? आपले तरुण संगीतकार अंमली पदार्थ मुक्त जीवनाचा संदेश देणारी गाणी तयार करू शकतील का? विद्यार्थी आणि नाट्य समूह अशी हृदयस्पर्शी लघु नाटकं लिहू शकतील का ज्यातून अंमली पदार्थांचे धोके अधोरेखित केले जातील आणि त्याचबरोबर व्यसनावर मात करण्याचा मार्गही दाखवतील? आपल्या देशात उत्कृष्ट आशय निर्मिती करणाऱ्यांची कमतरता नाही. मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी विविध भाषांमध्ये असा आशय तयार करावा ज्यामुळे समाजाला मदत होईल. तुमचे हे प्रयत्न योग्य हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर नक्की शेअर करा, कारण अनेकदा औपचारिक मोहिमांपेक्षा अशा सर्जनशील प्रयत्नांचा प्रभाव अधिक पडतो. भारताच्या तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून आणि व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याच्या या उदात्त कार्यात आपण सर्वजण आपलं योगदान देऊया. कृपया हॅशटॅग नशा मुक्त युवा हा हॅशटॅग वापरून तुमचे प्रयत्न सोशल मीडियावर शेअर करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला आपल्या सभोवताली देशभक्तीचे विविध पैलू पाहायला मिळतात. या काळात प्रत्येकाच्या हृदयात देशभक्तीची भावना अधिकच दृढ होत असते. राष्ट्रीय हातमाग दिन आणि भारत छोडो आंदोलनाच्या स्मृती दिनापासून ते फाळणीच्या भीषणतेची आठवण सांगणारा दिवस अशा विविध प्रसंगांमुळे हा महिना विशेष ठरला आहे.

स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतात. हर घर तिरंगा ही मोहीम या भावनेला अजून बळकट करते. हे वर्ष आणखी एका कारणास्तव अत्यंत महत्वपूर्ण ठरलं आहे, कारण या वर्षी वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी 8 कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड करण्यात आले आणि तिरंग्याचा हा उत्सव केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही, तर यावर्षी सूर्यपथ तिरंगा या उपक्रमाद्वारे आपल्या तिरंग्याने जगभरात एक अनोखा प्रवास केला. फिजीमधील सुवा इथं सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत तिरंगा फडकवण्यात आला. त्यानंतर आशिया, आफ्रिका आणि युरोपमधल्या भारतीय दूतावास आणि कार्यालयांमध्ये तो फडकवण्यात आला आणि अखेरीस तो अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को पर्यंत पोहोचला. अशाच प्रयत्नांमुळे समाज एकत्र येत असतो, तसंच यामुळे देशाशी असलेलं आपलं नातंही अधिक दृढ होतं. या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, माझ्या प्रिय देशवासियांनो, शहरांपासून ते गावातील रस्त्यांवर रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाखो महिला आपापल्या कामात व्यग्र असतात. काही जणी भाजीपाला विकतात, काही फळं, काही चहाचे स्टॉल लावतात, तर काही जणी फुलं, दिवे आणि पूजेचं साहित्य विकतात. अनेकदा केवळ भांडवलाच्या अभावामुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला येत नाही, पण आता PM स्वनिधी योजना अशा लाखो महिलांना नवी शक्ती देत आहे. महिला सक्षमीकरणाच्या या पैलूवर जितकी चर्चा व्हायला हवी तितकी होत नाही. PM स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांपैकी जवळपास 46% महिला आहेत. याचा अर्थ देशभरातील अंदाजे 35 लाख महिला या योजनेत सामील होत आहेत आणि आपला व्यवसाय वाढवत आहेत. मित्रांनो, गाझियाबादची बबीता शर्मा हे याचं उत्तम उदाहरण आहे. बबीता पूजेचं साहित्य विकण्याचा एक छोटा स्टॉल चालवत असे. फुलं, दिवे, अगरबत्ती आणि नारळ यासारख्या वस्तू विकून ती आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत असे. तिनं खूप मेहनत केली, पण तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाची गरज होती. तिला PM स्वनिधी योजनेतून आर्थिक मदत मिळाली. तिनं आपल्या स्टॉलवरील मालाचा साठा वाढवला आणि व्यवसाय वाढवला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढलं आणि हळूहळू तिच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या स्टॉलचं एका दुकानात रूपांतर झालं. मित्रांनो, बंगळुरूच्या TS निंगम्मा यांचं उदाहरणही खूप प्रेरणादायी आहे. निंगम्मा आणि त्यांच्या पतीने इडली, डोसा आणि सांबार विकण्याचा एक छोटा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय यशस्वी झाला, पण त्यांना विस्तारासाठी भांडवलाची गरज होती. निंगम्मा यांनाही PM स्वनिधी योजनेतून मदत मिळाली. त्यांनी आपल्या गाडीची सुधारणा केली, मोठ्या प्रमाणात माल खरेदी करण्यास सुरुवात केली आणि मेन्यूमध्ये अनेक नवीन पदार्थांचा समावेश केला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढलं आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली. आज त्या आपल्या 3 मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत आहेत. मित्रांनो, जेव्हा एखाद्या स्त्रीचा व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्यही त्यासोबत प्रगती करतं. मुलांचं शिक्षण सुधारतं, घरातील गरजा पूर्ण होतात आणि स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण आहे. रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या सर्व भगिनींना मी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छतेमध्ये एक मोठा सद्गुण आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा होणारा बदल केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित राहत नाही, तो त्या जागेची संपूर्ण ओळखच बदलून टाकतो. देशाच्या विविध भागातील स्वच्छतेसाठीचे असे प्रयत्न आम्हाला सतत प्रेरणा देत राहतात. पटवाई हे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. तिथे आकाश आणि रोहन या नावाच्या 2 मित्रांच्या लक्षात आलं की त्यांचा आजूबाजूचा परिसर घाणीनं भरलेला आहे. मग आकाश आणि रोहन यांनी कचऱ्याच्या पिशव्या उचलल्या आणि साफसफाईसाठी निघाले. हळूहळू
इतर तरुणही त्यांच्यात

सामील होऊ लागले. क्लीन अप पटवाई या नावाचा एक गट तयार झाला. या तरुणांनी आतापर्यंत गंगेचे 4 घाट स्वच्छ केले आहेत आणि 1 टनाहून अधिक प्लास्टिक कचरा त्यांनी हटवला आहे. त्यांनी असंख्य तलाव आणि सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ केली आहेत. मित्रांनो, यावर्षी श्री अमरनाथ यात्रेदरम्यान स्वच्छता आणि सार्वजनिक सहभागाचं असंच एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळालं. हजारो स्वच्छता कर्मचाऱ्यांनी खडतर मार्गांवर रात्रंदिवस सेवा बजावली. या वर्षीच्या यात्रेदरम्यान 400 मेट्रिक टनांहून अधिक कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. ह्या प्रयत्नातील एका गोष्टीचं मला विशेष कौतुक वाटलं. या स्वच्छता मोहिमेत भाविकांनीही सहभाग घेतला. 16,000हून अधिक यात्रेकरूंनी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली. 10,000हून अधिक यात्रेकरूंना जबाबदार यात्री प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. इथे एक अनोखा प्रयोगही करण्यात आला. यात्रेदरम्यान घोडे आणि खेचरांच्या शेणाचं बायोगॅसमध्ये रूपांतर करण्यात आलं आणि त्या स्वच्छ ऊर्जेनं स्वच्छ ज्योत प्रज्वलित करण्यात आली. अशा प्रकारे बाबा बर्फानींच्या या पवित्र यात्रेदरम्यान स्वच्छता ही सेवा आणि श्रद्धेचं एक रूप ठरली. मित्रांनो, आपली गावं असोत वा शहर, आपल्या नद्या असोत वा तीर्थक्षेत्र, त्यांची ओळख आपल्या वागणुकीनेही घडते. आणि जेव्हा या वागणुकीत स्वच्छतेचा समावेश होतो तेव्हा त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच वाढतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, कधी कधी एक छोटा छंद जीवनातील मोठ्या संधींचे दरवाजे उघडतो. नागालँडच्या फेक जिल्ह्यातील वेसालू पुरो यांचा प्रवासही असाच आहे. वेसालू एका शेतकरी कुटुंबात वाढल्या. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या आईवडिलांना शेती करताना पाहिलं होतं आणि त्यांना फुलांबद्दल खूप प्रेम होतं. 2021 हा छंद जोपासत त्यांनी लहान प्रमाणावर फुलांची लागवड करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना त्यात क्षमता दिसू लागली. त्यांच्या लक्षात आलं की लग्न समारंभ असो वा इतर सण, फुलांना नेहमीच मागणी असते. वेसालू यांनी हा छंद जोपासण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात त्यांनी स्थानिक कृषी विज्ञान केंद्रातून शास्त्रीय पद्धतीनं फुलशेतीचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी केवळ 0.25 एकर जमिनीवर हजारो ग्लॅडिओलसची रोपं लावली. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात 5,000हून अधिक फुलं उमलली. मित्रांनो, हे यश वेसालू यांच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरलं. त्यांनी आपला पुष्प शेतीचा व्यवसाय आणखी विस्तारला. जी फुलं एकेकाळी केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित होती ती आता नागालँडमधून दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये पोचत आहेत. वेसालू पुरो यांचा प्रवास आपल्याला दाखवून देतो की जेव्हा एका छंदाला कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळते तेव्हा तो नवीन संधींची दारं उघडू शकतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे एक छोटासा प्रयत्न सुरू करतात आणि अल्पावधीतच त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांच्या जीवनात बदलाचा मार्ग मोकळा होतो. ओडिशाच्या देब्रीगडमध्ये धोदारो कुसुम या नावाचं एक गाव आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या गावातील रहिवासी मैथिली भुये जवळजवळ दररोज जंगलात जायची. कधी लाकूड फाटा गोळा करायला, कधी महुआ आणि तेंदूची पानं गोळा करायला, तर कधी बांबूचे कोंब आणि इतर जंगलातील वस्तू गोळा करायला. तिच्या आणि इतर अनेक कुटुंबांच्या गरजा या जंगलातून भागत होत्या. पण मग मैथिलीजी देब्रीगड इको टुरिझममध्ये सामील झाल्या. येथून जंगलासोबतच्या त्यांच्या नात्याला एक नवीन वळण मिळालं. आता वनसंवर्धन हे त्यांच्या उपजीविकेचं साधन बनलं. मित्रांनो, मैथिलीजींच्या आयुष्यातील या बदलाने इतर महिलांना प्रेरणा दिली. आज 60हून अधिक महिला वनसंवर्धनात सहभागी आहेत. काही वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळतात, काही गवताळ प्रदेशांच्या विकासात गुंतलेल्या आहेत, तर काही महिला पर्यावरण पर्यटन उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत. मित्रांनो,

मैथिलीजी आणि देबरीगडच्या या भगिनींनी दाखवून दिलं आहे की निसर्गाचं रक्षण करता येतं आणि जीवन समृद्ध होऊ शकतं. या सर्व भगिनींचे प्रयत्न आपल्या सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहेत. मित्रांनो, आज आपल्या मुलींची स्वप्न पृथ्वीवरून अवकाशात झेप घेत आहेत आणि तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की भारत जगभरातील अशा हजारो मुलींना एकत्र आणत आहे ज्यांची स्वप्न अशीच आहेत. या उपक्रमाला मिशन शक्ती सेट असं म्हटलं जातं. याच्या माध्यमातून 108 देशांमधल्या 12,000 विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळत आहे. 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथे या मोहिमेचं एक सुंदर चित्र पाहायला मिळालं. मिशन शक्ती सॅटच्या दुसऱ्या टप्प्याला गौतम बुद्ध विद्यापीठात सुरुवात झाली. याप्रसंगी विविध देशातील आणि भारतातील सुमारे 100 विद्यार्थिनी एकत्र जमल्या. भारतातील दुर्गम भागातील निवडक विद्यार्थिनी देखील यात सहभागी होत आहेत. या संपूर्ण प्रयत्नाचं उद्दिष्टही खूप खास आहे. संपूर्णपणे विद्यार्थिनींच्या सहभागाने तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू आहे. मित्रांनो, मला खात्री आहे की भविष्यात यापैकी अनेक विद्यार्थिनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची एक नवी ओळख निर्माण करतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या ॲव्होकॅडो हे फळ खूप लोकप्रिय झालं आहे. पूर्वी या फळाबद्दल फार कमी लोकांना माहिती होती, त्याचं मूल्य आणि मागणी दोन्ही कमी होतं. पण आज ते जेवणाच्या ताटांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आज ते आरोग्य आणि प्रीमियम बाजारपेठांमध्येही एक आवडतं फळ झालं आहे. ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही खूप उपयुक्त आहे. आंध्र प्रदेशातील कडपा येथील वरदराजजी हे याचं एक उदाहरण आहे. ते अनेक वर्षांपासून आपल्या शेतात टोमॅटो आणि केळी पिकवत होते. एके दिवशी त्यांनी आपल्या मित्राच्या शेतात ॲव्होकॅडोचं पीक पाहिलं. यानंतर त्यांनी यूट्यूबवरून त्याबद्दल माहिती मिळवली. आतापर्यंत त्यांनी सुमारे 4 टन ॲव्होकॅडोचं उत्पादन केलं आहे. आज ते थेट स्थानिक दुकानांना त्याचा पुरवठा करत आहेत. नवीन पिकं, वैज्ञानिक सल्ला आणि थेट विपणनाने त्यांच्या छोट्या शेताचं उत्पन्न पूर्णपणे बदलून टाकलं आहे. तमिळनाडूतील कोडाईकनाल येथील शेतकरी चंद्रशेखरन यांनी 1/2 हेक्टर जमिनीवर ॲव्होकॅडोची लागवड सुरू केली आहे. त्यांना त्यासाठी चांगला भाव मिळत असून त्यांचं उत्पन्नही वाढलं आहे. कर्नाटकातील चिकमगलुरू येथील काही शेतकरी बंधू भगिनींनी त्यांच्या कॉफीच्या मळ्यांमध्ये ॲव्होकॅडोची लागवड केली आहे. यामुळे त्यांना कॉफी आणि मिरीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. मित्रांनो, आपण शहरातील रेस्टॉरंटमध्ये अनेकदा ॲव्होकॅडो टोस्टबद्दल ऐकतो, पण याच ॲव्होकॅडोच्या माध्यमातून आपल्या कल्पक शेतकऱ्यांनी कमाईचा एक नवीन मार्ग शोधला आहे. याचा अर्थ असा की आपल्याच ॲव्होकॅडोनं तुमच्या टोस्टची चव वाढवली आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढवलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसातच 3 सप्टेंबर रोजी आपण महान अभिनेते उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार आहोत. मित्रांनो, उत्तम कुमार हे एक अष्टपैलू अभिनेते होते ज्यांनी आपल्या अभिनयानं लोकांची मनं जिंकली. चित्रपटप्रेमींचा असा विश्वास आहे की श्री सत्यजित रे यांनी नायक द हिरो या चित्रपटाची संपूर्ण पटकथा महान अभिनेते उत्तम कुमार यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती. श्री सत्यजित रे म्हणाले की त्यांच्यामध्ये प्रतिष्ठेसोबतच विलक्षण भावनिक खोली होती. त्यांनी आपल्या पात्रांना जिवंत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. उत्तम कुमार त्यांचा साधेपणा आणि परोपकारासाठी ओळखले जात होते. त्यांचं जीवन आपल्याला एक धडाही शिकवतं की
कधीही हार मानू

0: त्यांचे सुरुवातीचे चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत, पण ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून राहिले आणि यामुळेच ते इतके यशस्वी झाले. मित्रांनो, मला आठवत आहे की जेव्हा मी कोलकात्यात रोड शो करत होतो तेव्हा मी उत्तम कुमार यांच्या घरासमोरून गेलो होतो. तिथल्या एका व्यक्तीनं मला त्यांचा एक फोटो भेट दिला. मी महान नायक उत्तम कुमार यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो. ते सदैव आपल्या हृदयावर राज्य करतील. महान नायक उत्तम कुमार चिरदिन मानुषे हृदये राज करबेन. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात. येत्या काळात आपण आणखी अनेक महत्त्वाचे सण साजरे करणार आहोत. 4 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा शुभ सण आहे. सप्टेंबर महिन्यात आपण विश्वकर्मा पूजा देखील साजरी करणार आहोत. या निमित्ताने आपण आपल्या सभोवतालच्या कारागिरांचा, हस्तकलाकारांचा आणि विश्वकर्मा मित्रांचा सन्मान केला पाहिजे. काही महिन्यात दिवाळी सुद्धा येत असून तिची तयारी हळूहळू सुरू होत आहे. या सणासुदीच्या काळात मी तुम्हाला पुन्हा एकदा व्होकल फॉर लोकलचं आवाहन करू इच्छितो. आणि व्होकल फॉर लोकल म्हणजे केवळ मातीचे दिवे विकत घेणं नाही, त्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे. आपण आपल्या घरासाठी जे सामान विकत घेतो ते भारतात तयार झालं आहे हे एकदा बघून घ्या. भारताच्या आत्मनिर्भर होण्याचा मार्ग हा भारतीय वस्तूंचा अभिमानाने स्वीकार करण्यानेच विस्तारत जाईल. हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या क्रिएटिव्ह वर्ल्डमधील मित्रांची, इन्फ्लुएन्सरची आणि सेलिब्रिटीची यात महत्त्वाची भूमिका आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण स्वतः व्होकल फॉर लोकलचा स्वीकार करा आणि इतरांना त्यासाठी प्रेरित करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नातून समाजात एक मोठा बदल घडवून आणत आहेत. कृपया मन की बातसाठी त्यांच्याबद्दल लिहा. तुमचे अनुभव देशाच्या कानाकोपऱ्यातील कोणासाठी तरी एक नवी प्रेरणा ठरू शकतात. मी तुमच्या सूचना आणि अनुभवांची वाट पाहत आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: मन की बात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो.

0: मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका. एमए परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम आलेल्या स्वरदा लोलेकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
1: माझं असं होतं की मला भाषा खूप आवडायच्या. म्हणजे कवितेचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन असेल किंवा आपल्याला शाळेत असतं ना की वृक्षाचं मनोगत सांगा किंवा फुलाचं मनोगत सांगा, तर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. आणि शाळेकडून मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे.
2: अच्छा.
1: इतकं मला भाषेविषयी खूप प्रेम होतं आणि त्यातच संस्कृत भाषा माझ्या अध्ययनात आली. मी इयत्ता 8वीत असताना तो विषय निवडला आणि ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं.
0: तेव्हा नक्की ऐका मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: वृद्धिंगत होत गेलं.
1: तेव्हा नक्की ऐका, मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:35 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. तसंच 8:45 समाचार संध्या न्यूज @9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 अनुगुंज आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर न्यायला दोन्ही देशांच्या नेत्यांची संमती। प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना दंडात्मक कारवाईचा धाक दाखवणं हे घटनाबाह्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायाधीश उज्ज्वल भुयान यांचं प्रतिपादन। नेपाळमध्ये आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 781 275 भारतीयांसह 2500 जास्त जण अद्याप बेपत्ता। आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत थायलंड विरुद्धच्या सामन्यात भारताची चांगली सुरुवात। देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम युवा वर्गाच्या भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। त्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला। अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणाऱ्यांचं आणि या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं। ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी योगदान द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं। जेव्हा एखाद्या स्त्रीनं सुरू केलेला व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल होतं। घरातल्या गरजा पूर्ण झाल्यानं या महिलांचा आत्मविश्वास वाढतो असं प्रधानमंत्री म्हणाले। भांडवलाच्या अभावामुळे देशातल्या महिलांच्या व्यवसायाची प्रगती होत नव्हती, मात्र आता प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे देशभरातल्या सुमारे 35 लाख महिला आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली। हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण असल्याचं ते म्हणाले। आज आपल्या मुलींची स्वप्न अवकाशात झेप घेऊ लागल्याचं ते म्हणाले। याच अनुषंगानं भारत मिशन शक्तीसॅट अभियान राबवत आहे। या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेल्या एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली। स्वच्छतेचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं। जेव्हा लोक एखाद्या ठिकाणी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा त्या जागेची संपूर्ण ओळखही बदलते असं ते म्हणाले।
1: हमारे गाव हो या शहर, हमारी नदिया हो या तीर्थस्थल, इनकी पहचान हमारे व्यवहार से भी बनती है। और जब स्वच्छता इस व्यवहार में शामिल हो जाती है उस स्थान की शोभा और बढ़ जाती है।
0: निसर्गाचं रक्षण केल्यामुळेच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार मोदी यांनी श्रोत्यांसमोर मांडला। वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी तसंच कृषी क्षेत्रातील यशस्वी प्रयोगांविषयी देखील त्यांनी सांगितलं। आगामी सण उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करण्याचं आवाहन त्यांनी केलं। भारतीय वस्तू अभिमानानं स्वीकारल्यानं आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक प्रशस्त होत जाईल असं ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमात मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांच्याशी संवाद साधला। ऐतिहासिक माहिती रंजक पद्धतीनं मांडता यावी यासाठी कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य हे संकेतस्थळ सुरू केलं आहे। प्रधानमंत्र्यांनी या संवादात शेषाद्री यांच्या या अभिनव प्रयत्नाबद्दल समजून घेतलं। प्रधानमंत्र्यांनी केलेल्या या उल्लेखाबद्दल आनंद वाटत असल्याची भावना कृष्ण

0: शेषाद्री यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.
1: जब मैंने ये वेबसाइट बनाना शुरू किया था वो एक छोटा सा एक हॉबी जैसा प्रोजेक्ट की तरह से शुरू किया था. प्रधानमंत्री जी ने मुझे सिर्फ सवाल नहीं पूछे थे, उन्होंने मेरा वेबसाइट देखा, उसे एक्सपीरियंस किया, उसने अलग अलग फीचर देखे, उसको पूरी तरह से समझा, उसकी पूरी तरह से परखा और फिर उसके बारे में मेरे को पूछा. उनको मेरा वेबसाइट अच्छा लगा, इससे ज्यादा वैलिडेशन मेरे को और कुछ नहीं हो सकता है.
0: भारत आणि उझबेकिस्तान परस्पर द्विपक्षीय संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियो एव यांच्यात आज ताशकंदमध्ये झालेल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेत हा निर्णय झाला. 2030 पर्यंत 5 अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या वार्षिक व्यापाराचं उद्दिष्टही या बैठकीत निश्चित केलं गेलं. उझबेकिस्तानकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. यावेळी विविध क्षेत्रांशी संबंधित करारांवर स्वाक्षरी झाल्या, तसंच विविध क्षेत्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमती व्यक्त केली गेली. विकसित भारत आणि यांगी उझबेकिस्तान या सामायिक विकासाच्या संकल्पनांना पुढची दिशा देण्याच्या उपाययोजनांवर या चर्चेत भर दिला गेला. दोन्ही देशांमधल्या सहकार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांना ओली दर्जाली दोस्तिलिक या उझबेकिस्तानच्या परदेशी नेत्यांसाठीच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. प्रधानमंत्र्यांनी मिर्झियो एव यांच्यासोबत अध्यक्षांच्या निवासस्थानी वृक्षारोपणही केलं. प्रधानमंत्र्यांनी माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या ताशकंद इथल्या स्मारकालाही भेट दिली आणि शास्त्री यांना आदरांजली वाहिली. दरम्यान आपला उझबेकिस्तान दौरा आटोपून प्रधानमंत्री ताशकंदहून किर्गिस्तानला रवाना झाले आहेत. तिथे ते 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वेगळं मत मांडणाऱ्या किंवा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना दंडात्मक कारवाईचा धाक दाखवणं हे घटनाबाह्य आणि अधिकाराचा गैरवापर करणारं आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायाधीश उज्ज्वल भुयान यांनी आज मांडलं. दिल्लीच्या राष्ट्रीय विधी महाविद्यालयाच्या 13व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. विद्यापीठांमध्ये प्रस्थापित पदांची चिकित्सा व्हायला हवी, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित व्हायला हवेत आणि मतभेदांची परिणती वैमनस्यात होता कामा नये असंही ते म्हणाले. देशाची सॉफ्ट पॉवर, जागतिक पातळीवरचं स्थान आणि द्वितीय पक्षी संबंधांना चालना देण्यासाठी विविध देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाची भूमिका प्रशंसनीय आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. अमेरिका दौऱ्यादरम्यान शिकागो इथल्या भारतीय समुदायाला त्या संबोधित करत होत्या. फक्त एक मोठी बाजारपेठ म्हणून नव्हे तर स्वायत्त संरक्षण व्यवस्था विकसित करणं, त्यांची चाचणी घेणं आणि त्यांचं उत्पादन करणं, त्यांच्या तांत्रिक क्षमतांचा फायदा करून घेणं, कुशल मनुष्यबळ आणि वाढत्या नवोन्मेष व्यवस्थेला ग्लोबल हब म्हणून भारत उभा राहत आहे असंही त्या म्हणाल्या. शिकागोतल्या निवडक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रतिनिधींशी त्यांनी बैठका घेतल्या. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत थायलंड विरुद्धच्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. थायलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा थायलंडच्या 10 षटकात 2 बाद 101 धावा झाल्या होत्या. शफाली वर्मानं अर्धशतकी खेळी केली आणि ती खेळपट्टीवर टिकून आहे. नेपाळमध्ये आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 781 झाली आहे तर 2500 जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत. यात 275 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. सुमारे 9500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या दुर्घटनेचा फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून अजूनही मृतदेह बाहेर काढले जात आहेत. भोटेकोशी नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नेपाळ सरकारनं 3 जिल्ह्यांमधल्या नदीलगतच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. नेपाळमधल्या बचाव आणि मदत कार्यासाठी भारतातून 11 टन मदत सामग्री घेऊन 4थं विमान काठमांडूमध्ये दाखल झालं असून ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द केल्याची माहिती परराष्ट्रमंत्री DR S.J.शंकर यांनी दिली आहे. दरम्यान नेपाळमधल्या महापुरामुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले. भारताचा स्क्वॉशपटू अभय सिंग यानं मलेशियात झालेल्या